संत माणिकप्रभू महाराजांचा अभंग आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची रचना, संगीतकार राम पाठक.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.

0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, आता काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होत आहे. प्रतीक्षा करूया.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948, दिनांक 18 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 38 सेकंद झाली आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होत आहे. ह्या प्रातकालीन सभेत आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं, राग भैरव बहार.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या बातम्यांनंतर ठीक 6:05 प्रसारित होईल भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात, आणि 6:30 आपण ऐकू शकाल जगूया आनंदी हा कार्यक्रम. आपण सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 6:00 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला आपण ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात मुकुंदमाला स्तोत्राचं पठण.

अर्चना कान्हेरे यांनी गायलेला अभंग आपण ऐकलात. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग दशरथ पुजारी यांच्या स्वरात.

दशरथ पुजारी यांनी गायलेला निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग श्रुती गोखले यांच्या स्वरात.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात श्रुती गोखले यांच्या स्वरात. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात आनंदराव टेकाडे यांची ही देशभक्तीपर रचना.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात देशभक्तीपर गीत आत्ताच आपण ऐकलं. रचना होती आनंदराव टेकाळे यांची आणि संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजत आहेत, प्रसारित करत आहोत
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी कार्यक्रमात मी भावना पारखी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, काल सकाळचीच गोष्ट. भाजी आणण्यासाठी कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे जात होते. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर ऑफिसला जाणाऱ्या मंडळींची वर्दळ होती. रस्त्याच्या कडेकडेनं जात होते तर मध्येच एक मोठं डबकं लागलं, पावसाच्या आणि गटाराच्या पाण्यानं भरलेलं. ह्या डबक्यानं संपूर्ण रस्ता व्यापला होता. त्यातून वाट काढत जाणारी प्रत्येक गाडी, रिक्षा, दुचाकी, पाण्याचा फवारा रस्त्यावर चालणाऱ्या माणसांच्या अंगावर उडवत पुढे जात होती. ते पाणी आपल्या अंगावर उडू नये म्हणून मी बाजूला उभी राहिले. सकाळची घाईची वेळ असल्याने एकामागोमाग एक वाहनं जातच होती. अचानक एक दुचाकी माझ्या शेजारी येऊन थांबली. गाडीवरील स्त्रीनं मला तिच्या मागे दुचाकीवर बसायची खूण केली. मी ताबडतोब तिच्या मागे बसले. तिने गाडी त्या भल्या मोठ्या डबक्यातून पलीकडे नेली आणि मला दुसऱ्या बाजूला सोडलं. मी हसून तिचे आभार मानले. तिनेही हसून आणि हात हलवून ते स्वीकारले आणि ती तिच्या वाटेनं भुरकन निघून गेली. चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेला असल्याने तिचा चेहराही मला दिसला नाही, ना ओळखीची ना पाळखीची. पण तिची ती साधी सहज कृती माझ्या मनात घर करून राहिली आहे. मंडळी, मदत अशी करता आली पाहिजे, सहजपणे, उत्स्फूर्तपणे, कुठल्याही आविर्भावाशिवाय. उपकाराचं ओझं देणाऱ्यालाही वाटता कामा नये आणि घेणाऱ्यालाही. आणि हो, कधी आपल्यावर अशी मदत स्वीकारायची पाळी आली तर ती मदत तितक्याच सहजतेनं, मनात कोणताही किंतू परंतु न आणता, मात्र कृतज्ञतेने स्वीकारावी. खरं तर इतकं सोपं असतं आयुष्य, आपण मात्र उगीचच कठीण बनवतो. तुम्हाला काय वाटतं मंडळी?

0: जगुया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलकासा पाऊस पडला. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 33 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 32 अंश सेल्सिअस अशी झाली. किमान तापमान कुलाबा इथं 27 आणि सांताक्रूज इथं 28 अंश सेल्सिअस असं नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 83%. पावसाची नोंद सांताक्रूज इथं 2.5 mm अशी नोंदली गेली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे आकाश ढगाळ असेल. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता हवामानाचा इशारा. अरबी समुद्राच्या काही भागात, सोमालिया आणि ओमान बंदरालगतच्या भागात तसंच दक्षिण गुजरात बंदर क्षेत्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगानं वारे वाहतील. वादळाच्या प्रसंगी वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या भागात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. श्रोतेहो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 6:40 प्रसारित होईल कृषीवाणी. नागर मोथा या औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल 2:00. सकाळी 7:15 आणि पुन्हा 2:05 आरोग्यम धनसंपदा योग मधुमेह योगोपचार याविषयीची माहिती प्राध्यापक देवानंद सोनार. सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10 परिसर इको टुरिझम भाग दुसरा या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती केली आहे आकाशवाणी जळगाव केंद्रानं. सकाळी 7:00 आणि पुन्हा 1:55 ऐसी अक्षरे रसिके भक्तिगाथा या मालेत संत जनाबाईंवरील भारती बिर्जे आणि डिग्गीकर यांनी लिहिलेला ललितलेख. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:40 विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या तरडगाव ते फलटण या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत निर्मिती आकाशवाणी सातारा केंद्राची. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज आपण ऐकणार आहोत भाग 68 वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. सकाळी 9:30 स्वरांजली. गीतकार अदिती देशमुख, संगीतकार सुमंत गहाणकर आणि गायिका आकांक्षा नगरकर ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9:15 नाट्यपराग. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची मुलाखत आणि त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री नायिका संगीता रत्नपारखे यांचं भाषण ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. संध्याकाळी 5:30 युववाणी. भटकंती या सदरात चिखलदरा पर्यटन स्थळाची माहिती निर्मिती जळगाव केंद्राची. संध्याकाळी 6:30 सायन्स कॉर्नर. जनुक क्रांती आणि नीतीमूल्ये डॉक्टर स्नेहल महाजन यांची मुलाखत. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार. शेतकऱ्यांसाठी उपयोगी मधुमक्षिका पालन बिपिन जगताप यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्र भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात देवव्रत मिश्रा यांचं सतारवादन. श्रोतेहो, हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 शशांक कट्टी यांचं सतारवादन राग परमेश्वरी. 2:30 राधा नंबुद्री यांचं कर्नाटक शैलीत गायन राग करहर प्रिया. संध्याकाळी 5:02 श्यामला सजनानी यांनी कर्नाटक शैलीत विणेवर वाजवलेला राग वराली. हे होते आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे आजचे काही ठळक कार्यक्रम. सकाळचे 6:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाविषयी. पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया नागरमोथा औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. नदीचा काठ, नाल्याचा काठ, पाण्याचे पाट, नहर, धरणाचा काठ, दलदलीचा भाग आणि पाण्याच्या थांबलेल्या प्रवाहाच्या भागात उगवणारं जाड गवत म्हणजे नागरमोथा. नागरमोथा लवाळीप्रमाणे उगवणारं गवत 40 ते 60 सेंटीमीटर उंच असतं. पानं गवताप्रमाणेच असतात. कधी कधी लांब तर कधी अजिबात नसतात तर कधी अत्यंत लहान असतात. फुलं गुच्छांमध्ये असतात आणि गुच्छ 6 ते 8 सेंटीमीटर लांब असतो. फुलांचा रंग बदामी असतो. याच्या खोडाचं रूपांतर कंदात झालेलं असतं. कंद भुरकट लाल कथिया रंगाचा आणि सुगंधित असतो. नागरमोथा पिकासाठी वाळू मिश्रित दमट गाळाची दलदलीची पाण बसण मध्यम काळ्या जमिनीची आवश्यकता असते. उष्ण समशीतोष्ण हवामान सर्द आणि दमट हवा या पिकाला उपयुक्त असते. नागरमोथा या औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून वखरणी करून भुसभुशीत करावी. एकरी 6 ते 8 टन शेणखत मिसळावं. 2 ते 3 हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यावर 1 ते 2 वखराच्या पाळ्या देऊन तण काढून टाकावं. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यावर 45x45 सेंटीमीटर अंतरावर फुल्या पाडलेल्या ठिकाणी कंदांचं रोपण करावं. प्रत्येक फुलीवर 1 कंद लावावा. पाऊस नसेल तर त्वरित पाणी द्यावं. 30 ते 40 दिवसांनी एकरी 15 किलो नत्र 15 किलो स्फुरद द्यावं. पावसाळा संपल्यावर दर 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावं. पीक तणविरहित ठेवावं. या पिकाचा कालावधी 18 महिन्यांचा असल्याकारणानं उन्हाळ्यातही 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावं. डिसेंबर महिन्यात पिकाची पानं पिवळसर पडून वाळायला लागल्यावर जमिनीची नांगरट करून कंदांची काढणी करावी. कंद पाण्यानं साफ करून सावलीत वाळवावे आणि संग्रहित करावे. कंदाचं बाष्प यंत्राद्वारे आसवन करून तेल काढावं. कंदांपासून 0.3 ते 0.4% तेल मिळतं. नागरमोथ्याच्या कंदांचं एकरी 650 ते 800 किलो इतकं उत्पादन मिळतं. नागरमोथ्याच्या तेलात वेलेरियन हे सुगंधित द्रव्य असतं. या तेलाला सायप्रॉल असंही म्हणतात. नागरमोथ्याचा उपयोग वेदना निवारण, ज्वरनाशक, जळजळ, थकवा, पोटदुखी, मुखरोग, श्वासदुर्गंध अशा विकारांवरील औषध निर्मितीमध्ये केला जातो. तेल सुगंधी असल्यामुळे याचा उपयोग साबण, धूप, अगरबत्ती, केशसंवर्धन, अत्तर, दंतमंजन अशा अनेक उपयोगी वस्तूंमध्ये होतो.
0: नागरमोथा औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. मंडळी, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 PM.
2: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
2: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघविला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
0: आत्ताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्गचक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्त्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्त्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:55 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्तीगाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
1: जुनेराची भक्तीध्वजा, संत जनाबाई, भाग पहिला. इतिहासाच्या कोणकोणत्या वळणांवर स्त्री शक्ती निरनिराळ्या संस्कृतींच्या माजघरात कोंडली गेली, हतप्रभ होत चुलीतल्या लाकडासारखी धुमसत काळवंडत राहिली, हा विषय इतिहास आणि मानववंशशास्त्र विद्वानांचा आहे. पण चारीकडून कर्कचून बांधलेल्या शृंखला उधळून ही शक्ती आकाशगामिनी कशी होते हे सत्य मात्र महाराष्ट्रातील सामान्यांनीही अनुभवलं. पाश्चिमात्य नवविचारांचा प्रभाव, समाज सुधारकांचे समाज प्रबोधनाचे प्रयत्न, स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानता लढा, स्त्री मुक्ती हे सर्व क्षितिजावर दूर दूर पर्यंत कुठेच दिसत नसताना महाराष्ट्राच्या मध्ययुगीन आकाशात अनेक तारका लखलखल्या. संतत्व, कवितत्व आणि स्त्रीत्व या तिन्ही जड जोखिमा पेलत त्या आपापल्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादेतच कालजयी झाल्या. सामाजिक स्थानाच्या वेगवेगळ्या नेपथ्यातून आलेल्या या संत स्त्रिया महाराष्ट्राच्या संतांच्या मानदियाळीत कवी म्हणून, संत म्हणून आणि माणूस म्हणून सर्व सत्व परीक्षांना खऱ्या उतरल्या. स्त्री मुक्तीला निखळ मुक्तीच्या आकाशात विलीन करणाऱ्या यांच्यापैकी एका महान संत स्त्रीचं नाव आहे दासी जनी. संतश्रेष्ठ नामदेवांच्या नांदत्या आणि अभंग गायन पूजनाने गाजत्याही घराच्या दाराशी फडफडणारी ही जुनेराची विलक्षण भक्तीध्वजा, सामाजिक बंधनं स्वीकारून नाकारण्याची एक संत मुक्ताबाईंची रीत होती. त्याच्या अगदी उलट जनाबाईंचं व्यक्तिमत्व. त्यांनी सुरुवातीपासूनच वाट्याला आलेल्या नकारांचा स्वीकार केला आहे. अगदी जन्मापासूनच सुंभाचा करदोडा, रकट्याची लंगोटी, नामा वाळूवंटी कथा करी, ब्रह्मादिक देव येवोनी पाहती, आनंदे गर्जती जय जयकार, असे नामदेव स्वतःचंच देहभान हरपून विठ्ठलमय झालेलं. मग त्यांना त्यांच्याच सावलीसारख्या दासी जनीचं भान कुठून राहणार? नामयाची दासी ही नामयाची असूनही तशी एकाकी आहे. जनाबाईंचा अवकाश हा असा आहे, आश्रिताचा, दासीचा, पददलित म्हणता येईल असा. सुंबाचा करदोडा वगैरे नामदेवांचं जे वर्णन आहे ते अगदी साध्या, श्रीमंत म्हणता येणार नाही पण खाण्यापिण्याची सोय आहे अशाच कुटुंबाकडे निर्देश करते. यात जनाबाईचं स्थान अजूनच खालचं असल्यामुळे तिला भरपूर काम आणि जेमतेम अन्न मिळत असावं हे स्पष्टच आहे. त्याबद्दल जनाबाईंची तक्रार नाही. या प्रतिभावतीला जे प्रश्न सतत पडत राहतात त्याचं उत्तर मात्र एका विठ्ठलाकडेच आहे हेही कळतं आहे. दमा आणि करूड या मराठवाड्यातील वंचित दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली जनाई अनाथही होती. मरण्यापूर्वी बापाने दामा शेठांच्या खात्यापित्या घरात तिला आणून सोडलं. जनाबाईच्या जीवनाची सुरुवातच अशी करुण होती. आई मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला, हरी रे मज कोणी नाही, माझी खात असे डोई. तेलाशिवाय केस सरसरले आहेत, अनाथ पोरीकडे कोण पाहणार? जनी म्हणे गोपाळा करी दुबळीचा सोहळा. अशा रोजच्या शून्याकार जीवनात एकच नातं साकारून उभारून येत राहिलं, तिचं भावविश्व व्यापून टाकत राहिलं, विठ्ठलाशी एकतर्फी प्रेमाचं नातं. अत्यंत तरल जाणीवा आणि उत्कट जीवनासक्ती ही जनाईच्या व्यक्तिमत्वाची ऊर्जा आहे. तिच्याहून लहान असलेल्या नामदेवांच्या प्रखर सगुण भक्तीचा तिच्यावरही संस्कार झाला आहे. या उत्कट भक्तीचा उच्चार करायची तिला बंदी नाही पण फारशी सोयही नाही. 14 जणांच्या मोठ्या कुटुंबात तिच्यावर अन्याय नाही पण तिच्या दासी या भूमिकेचा कोणाला विसरही नाही. उपेक्षा हे तर तिच्या जीवनाचं एकमेव सत्य आहे.
0: भक्तीगाता या मालेत आताच आपण ऐकला संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके. हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 1:55 आपल्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
4: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
5: पाणी का डोळ्यात येते?
4: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित

रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं. यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यात पुणे शिरूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्वाचं असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वेव्स 2027

0: च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील, त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल 7% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात की शिरूर तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अगोदरच वरुणराजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर.
0: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅपी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्गखोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्गखोल्यांमध्ये वातानुकूल यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला CCTV कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
0: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचनक्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 18 जुलै. जगभरात शांतता, समानता आणि सामाजिक न्यायासाठी ओळखले जाणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची जयंती. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. हा दिवस नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आपल्या लिखाणातनं महाराष्ट्रातील सामान्य लोकांचे विचार बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतली बोली आणि तिथल्या कलांचा संस्कार घेऊन आलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. पुष्पा, आय हेट टीयर्स असं म्हणत इतरांच्या डोळ्यातील अश्रूंची कदर करणारे, जगण्यातला आनंद घ्यायला शिकवणारे ज्येष्ठ अभिनेता, सुपरस्टार, रोमॅन्टिक हिरो राजेश खन्ना यांनी आजच्याच दिवशी 2012 साली आपल्यातून कायमची एक्झिट घेतली. आपल्या सशक्त अभिनयानं आणि अदाकारीनं 70s तो काळ त्यांनी गाजवला. प्रत्येकाच्या हृदयावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. श्रोतेहो, हे होते आजचे काही दिनविशेष.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. पण त्यापूर्वी ऐकूया हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं, मार्ग व्यवस्थापनातून आरोग्यसेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांच्या एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठलाही घटना ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढ्याच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्यावेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा 3 ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढी लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळं होणारे आणि त्याच्यातनं एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणपूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येने जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील, याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्त्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो. आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये, की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे पण वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणासुद्धा खूप आवश्यक असते. आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून ती वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त, हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात. आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं. आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, तिथले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो. आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळं शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील, तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालयं कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या

0: किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असेल त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम PWD मार्फत MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे मुक्कामाचे ठिकाणं आहेत किंवा विसाव्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्त्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयांची व्यवस्था त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात सरपंच असतात ग्रामपंचायतीचे सदस्य असतात इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात आणि त्याच्यामुळे एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरपर्यंत पोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्कामं असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग मुक्कामाची ठिकाणं वारकऱ्यांची संख्या वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते.

0: कोच विक्रम मेहंदळ आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
1: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोते नमस्कार.
0: ही केस फाईल आहे ज्याच्यावरती नाव आहे रोहन, 24 वर्षांचे. आता याचा प्रॉब्लेम असा होता की हा इंजिनिअरिंगला असताना हॉस्टेलला राहिला होता. 4 वर्ष पूर्णपणे हॉस्टेलाइट असल्यामुळे बाहेरचं खाणं जास्त झालेलं आहे असं फाईलवरती लिहिलंय. आणि तेव्हापासून जंक फूड आणि बाहेर खाण्याची सवय खूप जास्त आहे. आता तो जॉब करतोय. वजन आहे 119 किलो.
1: राईट. आता जेव्हा असं वजन खूपच जास्त असतं, आता एस्पेशली 100 वरती जेव्हा वजन एखाद्या व्यक्तीचं असतं, तर त्या व्यक्तीकडे आम्ही जरा जास्त त्यांची लाईफस्टाईल ही डिटेल मध्ये स्टडी करतो. तर रोहन जेव्हा आपल्याकडे जॉईन करायला आला होता तेव्हा त्याला मी तेच प्रश्न विचारले. म्हणलं पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांकडनं काही जेनेटिकली म्हणजे तुमच्याकडे सगळेच हेल्दी आणि सगळेच ओव्हरवेट आहेत का, तर तो म्हणला तो प्रॉब्लेम नाहीये. दुसरी गोष्ट मी त्याला त्याचं पास्ट बद्दल विचारलं म्हणजे फिटनेस आणि या सगळ्या गोष्टींबद्दल, तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तो असा अजिबात पहिले नव्हता. म्हणजे जेव्हा तो 12वी पास आउट झाला तेव्हा तो अत्यंत व्यवस्थित आणि फिट होता, वजन अजिबात त्याचं जास्त नव्हतं. इनफॅक्ट त्यांनी मला फोटो पण काढून दाखवले त्याच्या फोनवरती 12वीमध्ये तो कसा दिसायचा याचे, आणि तो अत्यंत व्यवस्थित आणि छान त्याचं फिटनेस आणि हे सगळं होतं. तर पण झालं असं की तू मगाशी म्हणलीस तसं तो हॉस्टेलमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग करता तो घरापासून लांब हॉस्टेलमध्ये राहायला गेला. हॉस्टेलमध्ये राहायला गेल्यानंतर त्याच्या 2-3 गोष्टींमध्ये प्रचंड फरक पडला. म्हणजे पहिली गोष्ट त्याची झोपेची टायमिंग ही पूर्णपणे खराब झाली. म्हणजे 1:30-2 रात्री झोपायचं, आणि माझ्या मते हॉस्टेलमध्ये सगळेच ते करतात. म्हणजे हॉस्टेल लाईफमध्ये सगळीच मुलं मुली उशिरात झोपतात, 1:30-2 झोपायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेस सोडून सगळं बाकीचं खायचं.
0: अच्छा.
1: म्हणजे बाहेर खाण्याचं प्रमाण भरपूर.
0: बरोबर.
1: दिवसातून दिवसभर रोज बाहेरच खायचं, आणि ती बाहेर खाण्याची इतकी नंतर सवय झाली होती की त्यानंतर हेल्दी खाणं आवडे
0: नसतं,
1: वजन वाढत गेलं.
0: राईट. तू काय काय याला सांगितलंस, त्यानं कशा पद्धतीने सगळं मॅनेज केलं हे सगळं ऐकूयात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9031135000. 9011132500. 9011132500. विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी रोहनची केस आपण बघतोय की
1: बरोबर
0: कॉलेजला असताना पूर्णपणे हॉस्टेलवर राहिला आणि बाहेर खायची खूप जास्त सवय.
1: एक्झॅक्टली. आणि नंतर त्याला मग बाहेर खायची इतकी सवय झाली की मग त्यानंतर इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि त्यानंतर घरी आला, मग त्याला जॉब मिळाला, जॉब सुद्धा वर्क फ्रॉम होम होता, त्यामुळे दिवसभर घरनंच काम, पण तरी सुद्धा बाहेर खाण्याची सवय काही गेली नाही. आणि ह्यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे रोहनने ऍक्सेप्ट केलं माझ्यासमोर की मला ही चुकीची सवय लागलेली आहे बाहेर खायची, त्यामुळे मला घरचं खाणं, घरी चांगलं जे बनवलेलं खाणं असतं ते जात नाही, म्हणजे ते पोटात उतरत नाही माझ्या, आणि हा प्रॉब्लेम आहे, हा आयडेंटिफाय मी केलेला आहे. दुसरा जो त्याचा प्रॉब्लेम होता तर त्याला त्याची ग्रॅव्हिटी माहिती नव्हती. म्हणजे रात्री आता त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, जॉब चालू झाल्यानंतर देखील रात्री झोपणं त्याचं 2 वाजताच होतं आणि सकाळी मग 9-9:30 तो उठत होता. तर ह्या झोपण्याच्या चुकीच्या टायमिंगमुळे कितपत शरीरावरती परिणाम होऊ शकतो हे मी त्याला त्या दिवशी समजावून सांगितलं. म्हणलं डाएट हा एक गोष्ट झाली, दुसरी गोष्ट म्हणलं तुला तुझी झोप देखील सुधारावीच लागेल. सुधारायला लागेल म्हणजे वेळच्या वेळेस झोपणं, वेळच्या वेळेस उठणं. म्हणलं 11 वाजता झोप, सकाळी 7 उठायला चालू कर. आणि ती झोप लागण्याकरता ऑफकोर्स मी नेहमी सांगतो की झोपायच्या 2 तास आधी स्क्रीन्स बघणं बंद करा, म्हणजे झोप उत्तम आणि चांगली लागेल. झोप लागायलाही कमी वेळ लागेल, स्वप्नही कमी पडतील, आणि एक फ्रेशनेस दुसऱ्या दिवशी झोप कम्प्लीट झाल्यानंतरचा जो आहे तर तो तुला जाणवेल. आणि एक्सरसाइजेस मी दिलेले, त्याला आधी एक्सरसाइजची सवय होती 12वी आणि 12वीच्या आधी, त्यामुळे एक्सरसाइज तो करायला तयार होता आणि सोपे असल्यामुळे घरच्या घरी करायला लागला. पहिल्या 1.5 महिन्यातच त्याचं माझ्या मते 5.5 किलो कमी झालं होतं जेव्हा तो नंतर भेटायला आला होता. आज आपण त्याची टोटल प्रोग्रेस बघितली, आज त्याचं 6 महिन्यामध्ये 23 किलोनी वजन कमी झालंय.
0: ग्रेट.
1: म्हणजे 119 वरनं 119 वरनं आज तो 96 वरती आलाय. ऑफकोर्स अजून त्याला बरंच कमी करायचंय वजन, म्हणजे त्याचं 75-78 आयडियल वेट आहे उंची प्रमाणे, त्याला जायला वेळ लागेल, पण अटलिस्ट आज खूप मोठा पल्ला 6 महिन्यातच
0: गाठला आहे. नक्कीच. याचबरोबर आज वेळ झाली इथं थांबण्याची. कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. 9011135000 या नंबरवर. 9011135000. 9011132500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 8:15 प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. थोड्याच वेळात
4: जय अब गरीबों की जय बन गई.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

0: प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030च्या सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 तारखेपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील, तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून

0: हात। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील। त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील। हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले। नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही। होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले। इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं। अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मुझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे। मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला। या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे। टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे। उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली। फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3र्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 हा सामना सुरू होईल। वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफिल्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं। ते 89 वर्षांचे होते। अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले। यात त्यांनी 8,032 धावा केल्या। कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते। क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत। आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
2: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत। पायी वारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत। आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी। निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलेवडेकर। तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत। सादर करते प्रवीण कुलकर्णी। ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे।

0: श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेचे रूप रूप तेचे नाम नामारूप भिन्न नाही नाही संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेलं हे वातावरण हे सारं न्याहाळताना बिठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढं नेतोय आणि चालतोही आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार. श्रीराम गावंडे आमची कानिफनाथ महाराज गिंडे बुलढाणा बुलढाण्यावरून आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा.
3: एखादा अभंग वगैरे घेऊया.

0: धन्यवाद. रामकृष्ण.
1: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला. अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली. उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्व ज्या मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली. या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे.
2: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पालखीस्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार माऊली.
3: नमस्कार. जय हरी. रामकृष्ण हरी.
2: आता काल तुम्ही चांदोबाचा लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल,
3: अनुभव
2: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
3: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात. ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट हे कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या माग बी ओळी होतात. रथाच्या माग ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो. म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो. उभ्या रिंगणाचं महत्त्व असं आहे की साक्षात

0: माऊलींना तो घोडा प्रदक्षिण मारतो रथाला, आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं, त्याला हार गाठले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो, आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात. घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं.
1: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
0: साधारण हा सोहळा आले झालं तर एक तासाचं नियोजन असतं सगळं. त्याच्यानंतर आरती असते, आरती आली की सोहळा पुढे सरकतो.
1: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
0: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला,
1: आणि
0: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्कामी ठिकाणी आली.
1: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय.
0: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्ण आहे, हा संपूर्ण पितळाचा कर्ण आहे, आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात ही जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे. माझी दोन्ही मुलं आळंदीत आत्ता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं. मला नाही म्हणलं तरी आता 2005 वारी करतोय, आणि वारी जर असताना जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो. ह्याच्यामध्ये 20 ज्या वेळेला टेकतात पालखी त्यावेळेला भजन चालू असतं साईडनी, ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात. ज्या वेळेला माऊलींची पालखी 20 टिकती त्यावेळेला तो कर्णा होतो, की आता सगळे वारकरी शांत होतात. मग ज्याचे कोण नाश्त्याला, कोण भाकरी काय जे आणले गठुडं, भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात. खाल्ल्याच्या नंतर मग पहिला कर्णा होतो. मग पहिला कर्णा झाला म्हणजे काय, वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय. मग दुसऱ्या कर्ण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव, त्यांची पिशवी घेऊन, त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात, टाळ घेऊन, पताका घेऊन सगळे सज्ज राहतात. दुसऱ्या कर्ण्याला घोडे काढले जातात, आणि तिसऱ्या कर्ण्याला देवाचं प्रस्थान होतं. म्हणजे पुढच्या 20 करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो. हे नित्यक्रम रोजचा चालू असतो. ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने. याला काही मशीन नाही, काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही. आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती नंतर म्हणली जाते. आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतं. दुपारतीच्या वेळेला बी करणा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी करणा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत, परतीचा प्रवास म्हणतो त्याला, हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जयघोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

0: तुझे नाम गोड़ तुझे रूप गोड़ तुझे नाम।
1: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम। वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची। आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची, नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी। कोणी न बोलावता कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात। संसाररूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात। वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो।
2: कमलाकर अंकुशे,
3: नारायण मोहोळकर,
4: जगदीश रांदळ,
3: लातूरहून आलो माऊली।
5: किती वर्ष करताय वारी?
3: 8 वर्ष झालं।
5: तुमच्या आता ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आले बरोबर?

0: वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
1: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारी मध्ये. घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती याच्यात,
2: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे. 11 महिने शांती राहणार झाली आत्म्याला.
0: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय.
3: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा, मुखात भरला.

0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
1: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. परी इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतं आणि प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.
2: वय किती तुमचं?
1: 70.
2: कुठं कुठं थांबलं जातं?
1: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून की आपलं वाकरी. वाकरी झाली मग हे बाकीची गावं चालू.
2: वाकरीनंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
1: फलटणला असतं, जेजुरीला असतं दुपार, जाताना मुकाम असतं, येताना दुपार असते, असं असतं नियोजन.
2: बरं,
1: तर माऊलीच्याच पालखीत असतो मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
2: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
1: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हयावारी 2 महिने म्हणता मग सगळं आठवत, मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही सगळं आनंद डोळे भरून येतात. असं रडा येत. आमच्या जोडीदारनी आहेत, कोणाला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. हा, एक मयासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
2: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
1: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
2: हे असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
1: एवढे नसतेत लोक.
2: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
1: आता आम्ही 500, 1000, 1500 म्हणजे मग आपले कसे की हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले ह्याला जेवण आम्ही करतो.
2: आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
1: आनंद आहे.
2: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहते.
1: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला.
2: होय होय,
1: माऊलीचा आपल्याला उपकार आहे.
2: राणी
1: म्हणता अशा वयात बाई करी ती.
2: रामकृष्ण
1: रामकृष्ण हरी रंगा माऊली.
3: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. निनाम पाडळीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 स्तंभ आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वा वर्ष आहे.
3: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
4: हा सर.

तुलसीहार आकाशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान,

की तो आता आमच्या संप्रदायात शेवटच्या गडव्याला चाल दुसरी असते. तुका म्हणे माझे हे की सर्व सुख पाहिना श्रीमुख, पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीता.

0: निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान।
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे। मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे, वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी।
2: श्रुत्या 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढं सरकतोय। फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल। सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीच्या आस घेऊन आपण पुन्हा भेटूच, तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो।
1: रामकृष्ण हरी।

0: आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलं. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई ह्या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज आपण ऐकणार आहोत भाग 68.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 9वा भाग.
1: मुंबई बंदरात उभ्या असलेल्या फोर्ट स्टायकिन जहाजाला आग लागली होती. आग भडकतच चालली होती. एव्हाना दुपारचे 3:15 वाजले होते. आता पुढे काय होणार याची वाट पाहत असतानाच जहाजातून घट्ट काळपट धुराचा मोठा ढग बाहेर आला आणि त्यासोबत पेटत्या कापसाच्या लढी आकाशात उडू लागल्या. हा इशारा होता आतल्या स्फोटकांनी आग पकडल्याचा. प्रचंड प्रमाणात झालेल्या धुरामुळे श्वास घेणं अवघड व्हायला लागलं आणि परिणामी जवळपास 24-25 पंपांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करणारे फायरमन आणि इतर जण आपोआप जहाजापासून दूर जायला लागले.
2: आता मात्र काहीच करता येण्यासारखं नव्हतं. आता पुढे काय होतं याची वाट बघणं एवढंच त्यांच्या हाती होतं. दुपारचे 3:50 झाली आणि सबंध जहाज व्यापून राहील इतका मोठा आगीच्या लखलखत्या ज्वाळांचा लोळ जहाजातून बाहेर पडला. तो जसा बाहेर पडला तसाच क्षणात दिसेनासाही झाला. आता स्फोट होणं अटळ असल्याचं कॅप्टन नायस्मिथच्या लक्षात आलं. करण्यासारखं आता काहीही शिल्लक उरलं नव्हतं. त्यानं जहाजावरच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना त्वरित जहाज सोडण्याचे आदेश दिले आणि तोही धक्क्यावरच्या एका इमारतीच्या आश्रयाला निघून गेला. आग विझवायला आलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी अधिकारीही आता मागे सरले.
1: गोदीच्या आसपासच्या आणि बाहेरच्या परिसरात लोकांचे नेहमीचे व्यवहार सुरू होते. व्हिक्टोरिया गोदीत आग लागलीये हे त्यांना एव्हाना समजलं होतं. गोदीत आग लागणं ही काही नवीन घटना नव्हती. तशा लहान मोठ्या आगी लागणं आणि त्या विझवल्याही जाणं नित्याचंच होतं. ही तशीच एखादी आग असावी असं त्यांना वाटलं. व्हिक्टोरिया आणि शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये नांगरलेल्या इतर जहाजांवरचे खलाशी ते दृश्य पाहत होते. गेली 5-1 वर्ष युद्ध साहित्यांनी भरलेल्या बोटी खुल्या समुद्रात शत्रू बोटींनी केलेल्या टॉर्पिडोच्या हल्ल्यात आगी लागून नष्ट झालेल्या त्यांनी पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनाही त्याचं काहीच वाटलं नव्हतं. नेहमीप्रमाणे त्यांनी तिकडे दुर्लक्ष करून आपापल्या कामात लक्ष घातलं. फोर्ट स्टायकिनवर खचून भरलेली स्फोटक आहेत याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती.
2: दुपारचे 4 वाजून गेले. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. दुपारचे 4:06 झाली आणि कानाचे पडदे फाटवणारा प्रचंड मोठा आवाज करत बोटीवरच्या स्फोटकांचा स्फोट झाला. स्फोट होताच फोर्ट स्टायकिनचे 2 तुकडे झाले. एक तुकडा समुद्रात राहिला तर जवळपास 100 टन वजनाचा दुसरा तुकडा उडून थेट 0.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीवर जाऊन पडला. धक्क्यावर असलेल्या इमारती जमीनदोस्त झाल्या. पाण्याचे पाईप फुटले, गटार तुंबली, आग विझवण्यासाठी आलेले बंब लांब उडाले. स्फोटामुळे समुद्रात प्रचंड मोठी लाट निर्माण झाली आणि त्या लाटेत आजूबाजूची 10-12 जहाज बुडाली. फोर्ट स्टायकिनच्या शेजारीच उभ्या असलेल्या 1,000 टनी मालवाहू जहाजाचे तर अनेक तुकडे होऊन ते गोदीच्या परिसरात विखरून पडले. त्या तुकड्यांखाली कित्येक माणसं मेली, इमारती पडल्या, अनेक जहाजांना आगी लागल्या. गोदीच्या परिसरातल्या आकाशात सर्वत्र काळा कुट्ट धूर भरून राहिला.
1: काय होतंय हे कोणाला समजायच्या आतच 4:20 दुसरा स्फोट झाला. ह्या स्फोटाची तीव्रता पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. ह्या स्फोटाबरोबर जहाजातला कापूस जळून आकाशात उंच उडाला आणि जवळपास 1 किलोमीटरच्या परिसरात जणू काही पेटत्या कापसाचा पाऊस पडायला लागला. त्या पेटत्या कापसामुळे गोदीतल्या आणि गोदी बाहेरच्या इमारतींना आग लागली. जपानने मुंबईवर आक्रमण केलं ह्या समजुतीने लोक घरदार सोडून आपापला जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळू लागले. केवळ कापूसच नव्हे तर जहाजात असलेल्या भंगाराचे तुकडेही आकाशात उडून वितळलेल्या स्वरूपात पडायला लागले. त्या पोलादी तुकड्यांखाली सापडून कित्येक लोक मरण पावले. गोदीचा परिसर तर संपूर्ण बेचिराख झाला होता. गोदीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरच्या एका पारशाच्या घराचं छप्पर फाडून धुरामुळे काळवंडलेला धातूचा एक मोठा तुकडा आत पडला. तो तुकडा

0: जर डोक्यावर पडला असता तर कवटी फुटून आपला जीव गेला असता, ह्या विचाराने हादरलेला तो पारशी थिजलेल्या नजरेने जमिनीवर पडलेल्या त्या तुकड्याकडे काही क्षण पाहत राहिला. काही काळाने भानावर आल्यावर त्याच्या घरात पडलेला तो धातूचा मोठा तुकडा लोखंडाचा नसून सोन्याचा आहे हे त्याच्या लक्षात आलं. 28 पाऊंड वजनाची सोन्याची वीट होती ती.
1: स्फोटानंतर फोर्ट स्टायकिनच्या पंख्याचे प्रॉपेलर्सचे तुकडे होऊन आकाशात भिरकावले गेले. त्यातला एक तुकडा क्रॉफर्ड मार्केट नजीकच्या सेंट झेवियर शाळेच्या आवारात पडला होता. तो तुकडा त्या शाळेच्या आवारात ज्या ठिकाणी पडला होता त्याच ठिकाणी अजूनही जपून ठेवण्यात आलेला आहे.
0: मुंबईतली सर्व फायर इंजिन्स आणि अँब्युलन्स गोदीमध्ये आणण्यात आल्या. ह्या अँब्युलन्सचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाड्या स्त्रिया चालवत होत्या. केवळ गोदीमध्येच नव्हे तर मस्जिद, भायखळा, माझगाव इत्यादी गोदीपासून जवळच्या परिसरातही लोकांना मदतीची गरज होती. मुंबईचे गव्हर्नर सर जॉन कॉलविल यांनी जातीने गोदी परिसरात भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. पोलीस होतेच, परंतु स्वतःचं दुःख बाजूला सारून लोकही इतरांच्या मदतीसाठी पुढे आले होते. अख्खी मुंबई एकोप्याचं दर्शन घडवत रस्त्यावर उतरली होती.

मुंबईतल्या गोदीच्या स्फोटाच्या गोष्टीचा आज आपण ऐकत होतो 9वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचा आज भाग 68 आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 9:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला आपण ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत. संगीतकार राम लक्ष्मण.

0: देव पावला या चित्रपटासाठी माणिक वर्मा यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं पु ल देशपांडे यांनी. श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
4: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
3: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.

काकस्पर्श या चित्रपटासाठी विभावरी आपटे जोशी यांनी गायलेली पारंपरिक रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार होते राहुल रानडे. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया पोस्टर गर्ल या चित्रपटासाठी मृण्मयी दाडके, प्रगती जोशी आणि रसिका गानू यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत. संगीतकार अमित राज.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. मात्र त्याआधी ऐकूया हा संदेश.
1: जय अब गरीबों की जय बन गई है.

0: करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली।

0: गुरुरूपी तत्वास स्मरूया त्रिवार वंदना त्रिवार वंदना त्रिवार वंदना। श्रोतेहो स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं गीत आहे अदिती देशमुख यांचं। गायिका आहेत आकांक्षा नगरकर, संगीतकार आहेत सुमंत गहाणकर। श्रोतेहो गीत ऐकण्यापूर्वी गीताविषयी कवयित्रीचे मनोगत।
1: नमस्कार। भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे। या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो। गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे। तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शाने शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो। जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो। म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे।

श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR या ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
2: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
4: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
5: बुद्धिबळच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
4: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 10:15 आहेत. प्रसारित करत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. थोड्याच वेळात
6: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नाट्यपराग कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया संन्यस्त खड्ग या नाटकातील पद राजा काळे यांच्या स्वरात. रचना आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची.

जय जय गौरी शंकर या नाटकातलं पद आपण ऐकलं मुकुंद मराठे यांच्या स्वरात. पदरचना विद्याधर गोखले यांची. श्रोतेहो, याबरोबरच नाट्यपरग हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगुल स्वरातलं हे गीत होतं मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं. गुरु ठाकूर यांचे शब्द आणि संगीत निलेश मोहरीर यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटासाठी माधुरी करमरकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीत पुन्हा एकदा निलेश मोहरीर
1: यांचं. पडल्यावरती पंख पसरणी.

प्लॅटफॉर्म या चित्रपटासाठी माधुरी करमरकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं निलेश मोहन.

0: बिर्याणी।
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AI

वैशाली सामंत यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं ऑक्सिजन या चित्रपटातलं. गीतरचना कवी सौमित्र यांची, संगीतकार अजय अतुल. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया हापूस या चित्रपटासाठी अंजली कुलकर्णी, अमृता सुभाष, सुवर्णा माटेगावकर, अनुराधा मराठे आणि प्रांजली बर्वे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत, संगीतकार सलील कुलकर्णी.

नैना आपटे, पी गणेश आणि अनुपम शर्मा. गीत होतं सविता गवळी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं गुणवंत सेन यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शशांक कट्टी यांचं सतारवादन आपण ऐकणार आहोत. राग आहे परमेश्वरी, त्यांना तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया शशांक कट्टी यांचं सतारवादन राग परमेश्वरी.

श्रोतेहो नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शशांक कट्टी यांचं सतारवादन ऐकलं. राग होता परमेश्वरी, त्यांना तबला साथ होती राजेंद्र अंतरकर यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: देवा अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AI

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

श्रोते हो, गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुलकंद या चित्रपटातून आनंदी जोशी, रोहित राऊत आणि अविनाश विश्वजीत यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत मंदार चोळकर आणि संगीतकार आहेत अविनाश विश्वजीत.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: श्रोते हो, आत्ताच आपण प्रांदा या चित्रपटातून आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते सुरेश पंडित.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

हार्दिक शुभेच्छा या चित्रपटातील हे गीत गायलं होतं सोनू निगम यांनी. गीतकार होते मंदार सोळकर आणि संगीतकार होते रोहन. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटातून श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहे गजेंद्र अहिरे आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

टाईम प्लीज या चित्रपटातील हे गीत गायलं होतं ऋषिकेश कामेरकर आणि नेहा राजपाल यांनी. गीतकार होते क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार होते ऋषिकेश कामेरकर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया, मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटातून अजित परब आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अजित, अतुल आणि समीर.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, सकाळचे 11:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मीनल खांडेकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण प्रणती म्हात्रे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांनी गायलेलं विजया जहांगीरदार यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रदीप वर्तक यांनी.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत. गीत आहे मोहन सावंत यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या ह्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत, जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यानकला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आपण सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न, वस्त्र, निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास. शाळा, महाविद्यालय यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही, आपला इंटरेस्ट याचंच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रमसुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगावमधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला. आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये, 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
0: वा, तुमची ही प्रेरणा, हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाल्या की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक, आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं. तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत, इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
1: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे, म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे, तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला तीन वचन आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं, ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळं वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं. भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे, त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी, मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
0: बरोबर.
1: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला

0: पाहिजे त्याला मराठीत. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे, आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्यसारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: हा, त्याच्यामुळे फक्त उत्तरं लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं, आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले, तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी
0: सुद्धा निर्माण होते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे,
1: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला हवा. जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई, की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात, तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई, महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं, आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
0: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही, किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधींनी तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे, कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण 10 माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील, ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाऊट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं. आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने, तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानवता, भूतदया, हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास, ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत. आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं, त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली, तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई, आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे. म्हणजे ती आहेत सुरुवातीपासून, पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवडा साजरा

0: करतो महात्मा गांधीजींच्या
1: हो
0: जन्मदिनानंतर, त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो. या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार, मूल्य, संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर, आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल, की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्यं रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून, समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही ते शालेय पातळीवर करतो, ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली, अगदी छोटीशी, तर ती स्वच्छतेतून होईल. कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं, तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचं तेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर त्या फक्त आपण आचरणात आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे, जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा, याची गरज आहे.
1: हो खरं, आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा. आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची, तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिकरित्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांत कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहे त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील, म्हणजे आई वडील घरात नको, ते वृद्धाश्रमात जावे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे, त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो. विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो. आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी, आजोबा, आई, वडील, मामा, मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी 2-4 संवादात्मक गोष्टींसाठी माहिती
1: आहे,
0: ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं, मामा मामींना बोलवणं, मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच, त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे, हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे. आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात, मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही. आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो, मग मामा कोण, मावशी कोण, आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात, तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई, असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात. तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके हृदय असतात

0: की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: खरं
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील, किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे. म्हणून काही मुलांना माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बा असं. मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे जे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे? तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं की बा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले. तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे पण मोबाईल पाहण्यामध्ये ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईल मध्ये बऱ्यापैकी जातो. तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचं आहे. जरी 9वी-10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एजमधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते. तर याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
1: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे. तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही, पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड म्हणा, काही भेटकार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता, त्या काळापासून मग असं भेटकार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता तेव्हा.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या, त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव. जा हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून, गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं. आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडंसं लिहू लागले की नाही शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे, फार

0: पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला, आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे,
0: अगदी पूर्णपणे टेक्नोसॅव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचे असेल तर लेखनाशिवाय, लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणारं, स्त्रियांशी जुळणारं असं लिहित गेले.
1: खूप छान तुम्ही तुमचा अनुभवही सांगितला. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना, तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं, आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्यासमोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही, त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते, ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते, कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतं, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवडसुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कोणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे, कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ, आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळायला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा, व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते. की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात, किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे. की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना, ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा, आणि त्यासोबतच वाचन लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी, महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायन्स सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची

0: मर्यादा जर आपली आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढं अर्थार्जनाच्या रोजगाराच्या उत्तम संधीसुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे, आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आत्ताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026, आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जातीव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जातीव्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे, स्त्री शक्ती महान आहे, जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतो आणि त्यांची झुंज

व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे. मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीचे मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये, त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते. पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने, परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते. पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम
उपभोग्य वस्तू पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी पुरुष प्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिका प्रधान आहेत. गावकुसा बाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो, मग ती चित्रा असो वैजयंता वा दुर्गा. त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची, अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70 दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहे तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत, दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे, काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत, त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे, त्यांनाही भावना आहे, मन आहे, याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नायिका आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते हे जे जिवंतपण आहे तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायिकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्रीवर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्त्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी
सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यश

0: या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्यरत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींना आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

श्रोतेहो, आत्ताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशली नामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

श्रोतेहो, गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला. या चित्रपटातून अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अनिल अरुण.

श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार

0: त्यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दे धक्का या चित्रपटातून आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं हे गीत. गीत आहे श्रीरंग गोडबोले यांचं आणि त्याला संगीत दिलं आहे अजित अतुल आणि समीर यांनी.
1: अडवून का

श्रोतेहो गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील हे गीत. गीत गायला आहे अजय गोगावले यांनी. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि त्याला संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

देवीच्या या गोंधळ गीतासोबतच गीताबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। आता बातम्या विस्तारानं। भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्र रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे। हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे। या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे। शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील। त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील। हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्टेट ऑफ होर्मुज या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेत यात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत PV सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही BCCIनं समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हॅलेम मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचू यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पी व्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू. सिरसाळा इथं जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ. आणि जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकास कामांसह विविध कार्यक्रम.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचं उद्घाटन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. जनजागृती, तपासणी, दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिकमुक्त शहर उपक्रम अशा टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण अभियानाला बीड तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महसूल प्रशासनाकडून विशेष शिबिरं, घरभेटी आणि जनजागृतीच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरण्याचं काम सुरू आहे. ग्रामीण भागातही प्रशासनानं विशेष शिबिरांच्या माध्यमातून मोहिमेला गती दिली असून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाली इथल्या विशेष शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. परळी वैजनाथ तालुक्यातल्या सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार थेट 44 प्रवाशी उपलब्ध होताच पर्यटन बस सेवेचं नियोजन करण्यात आलं असून धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीनं विविध प्रसिद्ध स्थळांचं दर्शन घेण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या संपूर्णता अभियान 2.0 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. वडवणी तालुक्याचा विकास आराखडा गतिमान करतानाच यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी यंत्रणेला दिला. बीड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाचा संत मुक्ताई मार्ग म्हणून भव्य नामकरण सोहळा 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संत मुक्ताईंची पालखी बीड शहरात 2 दिवस मुक्कामी होती. याच पार्श्वभूमीवर बीड नगर परिषदेनं सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या सहमतीनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बीडच्या ऐतिहासिक शहनशाहवाली दर्गा परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या सुसज्ज जनसुविधा केंद्राचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाअंतर्गत या केंद्राची उभारणी झाली असून हे केंद्र भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बीड नगर परिषदेत स्थायी समितीची महत्वपूर्ण बैठक झाली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं काही भागातून नागरिकांच्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत प्रशासनानं तातडीनं आवश्यक त्या सर्व तांत्रिक सुधारणा कराव्यात आणि बीडकरांना स्वच्छ, शुद्ध आणि वेळेवर पाणी पुरवठा करावा अशा सूचना नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी दिल्या. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकासकामं, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आमदार धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात कृषी विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. तसंच मतदारसंघातल्या ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देऊन औषध साठ्याची पाहणी केली. आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते केज मतदारसंघात महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास केंद्रांच्या उपक्रमांचं उद्घाटन झालं. आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघातील विविध रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव आणि धारूर भागातील सिंचन प्रकल्पांची पाहणी केली. धरणातील पाणीसाठा आणि कालव्यांच्या दुरुस्तीबाबत त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर भागातील दुष्काळी गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणी योजनांची पाहणी केली.
2: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:46 आणि 36 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं

पुष्पा बागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं चकोर आजगावकर यांचं आणि त्याला संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूहगीत. शब्द आहेत साने गुरुजींचे आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
1: जुनेराची भक्तीध्वजा, संत जनाबाई, भाग पहिला. इतिहासाच्या कोणकोणत्या वळणांवर स्त्री शक्ती निरनिराळ्या संस्कृतींच्या माजघरात कोंडली गेली, हतप्रभ होत चुलीतल्या लाकडासारखी धुमसत काळवंडत राहिली, हा विषय इतिहास आणि मानववंशास्त्र विद्वानांचा आहे. पण चारीकडून कर्कचून बांधलेल्या शृंखला उधळून ही शक्ती आकाशगामिनी कशी होते हे सत्य मात्र महाराष्ट्रातील सामान्यांनीही अनुभवलं. पाश्चिमात्य नवविचारांचा प्रभाव, समाज सुधारकांचे समाज प्रबोधनाचे प्रयत्न, स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानता लढा, स्त्री मुक्ती हे सर्व क्षितिजावर दूर दूर पर्यंत कुठेच दिसत नसताना महाराष्ट्राच्या मध्ययुगीन आकाशात अनेक तारका लखलखल्या. संतत्व, कवितत्व आणि स्त्रीत्व या तिन्ही जड जोखिमा पेलत त्या आपापल्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादेतच कालजयी झाल्या. सामाजिक स्थानाच्या वेगवेगळ्या नेपथ्यातून आलेल्या या संत स्त्रिया महाराष्ट्राच्या संतांच्या मांदियाळीत कवी म्हणून, संत म्हणून आणि माणूस म्हणून सर्व सत्व परीक्षांना खऱ्या उतरल्या. स्त्री मुक्तीला निखळ मुक्तीच्या आकाशात विलीन करणाऱ्या यांच्यापैकी एका महान संत स्त्रीचं नाव आहे दासी जनी. संतश्रेष्ठ नामदेवांच्या नांदत्या आणि अभंग गायन पूजनाने गाजत्याही घराच्या दाराशी फडफडणारी ही जुनेराची विलक्षण भक्तीध्वजा, सामाजिक बंधनं स्वीकारून नाकारण्याची एक संत मुक्ताबाईंची रीत होती. त्याच्या अगदी उलट जनाबाईंचं व्यक्तिमत्व. त्यांनी सुरुवातीपासूनच वाट्याला आलेल्या नकारांचा स्वीकार केला आहे. अगदी जन्मापासूनच सुंभाचा करदोडा, रकट्याची लंगोटी, नामा वाळूवंटी कथा करी, ब्रह्मादिक देव येवोनी पाहती, आनंदे गर्जती जय जयकार असे नामदेव स्वतःचंच देहभान हरपून विठ्ठलमय झालेलं. मग त्यांना त्यांच्याच सावलीसारख्या दासी जनीचं भान कुठून राहणार? नामयाची दासी ही नामयाची असूनही तशी एकाकी आहे. जनाबाईंचा अवकाश हा असा आहे, आश्रिताचा, दासीचा, पददलित म्हणता येईल असा. सुंबाचा करदोडा वगैरे नामदेवांचं जे वर्णन आहे ते अगदी साध्या, श्रीमंत म्हणता येणार नाही पण खाण्यापिण्याची सोय आहे अशाच कुटुंबाकडे निर्देश करते. यात जनाबाईचं स्थान अजूनच खालचं असल्यामुळे तिला भरपूर काम आणि जेमतेम अन्न मिळत असावं हे स्पष्टच आहे. त्याबद्दल जनाबाईंची तक्रार नाही. या प्रतिभावतीला जे प्रश्न सतत पडत राहतात त्याचं उत्तर मात्र एका विठ्ठलाकडेच आहे हेही कळतं आहे. दमा आणि करूड या मराठवाड्यातील वंचित दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली जनाई अनाथही होती. मरण्यापूर्वी बापाने दामा शेठांच्या खात्यापित्या घरात तिला आणून सोडलं. जनाबाईच्या जीवनाची सुरुवातच अशी करुण होती. आई मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला, हरिरे मज कोणी नाही, माझी खात असे डोई, तेलाशिवाय केस सरसरले आहेत, अनाथ पोरीकडे कोण पाहणार, जनी म्हणे गोपाळा करी दुबळीचा सोहळा. अशा रोजच्या शून्याकार जीवनात एकच नातं साकारून उभारून येत राहिलं, तिचं भावविश्व व्यापून टाकत राहिलं, विठ्ठलाशी एकतर्फी प्रेमाचं नातं. अत्यंत तरल जाणीवा आणि उत्कट जीवनासक्ती ही जनाईच्या व्यक्तिमत्वाची ऊर्जा आहे. तिच्याहून लहान असलेल्या नामदेवांच्या प्रखर सगुण भक्तीचा तिच्यावरही संस्कार झाला आहे. या उत्कट भक्तीचा उच्चार करायची तिला बंदी नाही पण फारशी सोयही नाही. 14 जणांच्या मोठ्या कुटुंबात तिच्यावर अन्याय नाही पण तिच्या दासी या भूमिका

0: उपेक्षिकेचा कोणाला विसरही नाही. उपेक्षा हे तर तिच्या जीवनाचं एकमेव सत्य आहे.
1: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात ऐसी अक्षरे रसिके. सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी. ऐकूया नागरमोथा औषधी वनस्पतींची लागवड याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. नदीचा काठ, नाल्याचा काठ, पाण्याचे पाट, नहर, धरणाचा काठ, दलदलीचा भाग आणि पाण्याच्या थांबलेल्या प्रवाहाच्या भागात उगवणारं जाड गवत म्हणजे नागरमोथा. नागरमोथा लवाळीप्रमाणे उगवणारं गवत 40 ते 60 सेंटीमीटर उंच असतं. पानं गवताप्रमाणेच असतात. कधी कधी लांब तर कधी अजिबात नसतात तर कधी अत्यंत लहान असतात. फुलं गुच्छांमध्ये असतात आणि गुच्छ 6 ते 8 सेंटीमीटर लांब असतो. फुलांचा रंग बदामी असतो. याच्या खोडाचं रूपांतर कंदात झालेलं असतं. कंद भुरकट लाल कथिया रंगाचा आणि सुगंधित असतो. नागरमोथा पिकासाठी वाळू मिश्रित दमट गाळाची दलदलीची पाणबसण मध्यम काळ्या जमिनीची आवश्यकता असते. उष्ण समशीतोष्ण हवामान सर्द आणि दमट हवा या पिकाला उपयुक्त असते. नागरमोथा या औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून वखरणी करून भुसभुशीत करावी. एकरी 6 ते 8 टन शेणखत मिसळावं. 2 ते 3 हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यावर 1 ते 2 वखराच्या पाळ्या देऊन तण काढून टाकावं. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यावर 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर फुल्या पाडलेल्या ठिकाणी कंदांचं रोपण करावं. प्रत्येक फुलीवर 1 कंद लावावा. पाऊस नसेल तर त्वरित पाणी द्यावं. 30 ते 40 दिवसांनी एकरी 15 किलो नत्र 15 किलो स्फुरद द्यावं. पावसाळा संपल्यावर दर 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावं. पीक तणविरहित ठेवावं. या पिकाचा कालावधी 18 महिन्यांचा असल्याकारणानं उन्हाळ्यातही 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावं. डिसेंबर महिन्यात पिकाची पानं पिवळसर पडून वाळायला लागल्यावर जमिनीची नांगरट करून कंदांची काढणी करावी. कंद पाण्यानं साफ करून सावलीत वाळवावे आणि संग्रहित करावे. कंदाचं बाष्प यंत्राद्वारे आसवन करून तेल काढावं. कंदांपासून 0.3 ते 0.4% तेल मिळतं. नागरमोथ्याच्या कंदांचं एकरी 650 ते 800 किलो इतकं उत्पादन मिळतं. नागरमोथ्याच्या तेलात वेलेरियन हे सुगंधित द्रव्य असतं. या तेलाला सायप्रॉल असंही म्हणतात. नागरमोथ्याचा उपयोग वेदना निवारण, ज्वरनाशक, जळजळ, थकवा, पोटदुखी, मुखरोग, श्वास दुर्गंध अशा विकारांवरील औषध निर्मितीमध्ये केला जातो. तेल सुगंधी असल्यामुळे याचा उपयोग साबण, धूप, अगरबत्ती, केशसंवर्धन, अत्तर, दंतमंजन अशा अनेक उपयोगी वस्तूंमध्ये होतो.
0: श्रोत्या, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी. नागरमोथा औषधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि सादर करते होते रोशन जाधव. आज संध्याकाळी ठीक 7:30 वाजता माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत भात लागवडीच्या विविध पद्धती याविषयी डॉक्टर नामदेव म्हस्कर यांची मुलाखत. आणि उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हुमणी अळीचं नियंत्रण याविषयीची माहिती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज

0: अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
3: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
4: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघविला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
3: आत्ताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

जळगाव केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. यानंतर ठीक 2:10 पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत। आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया। श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो। पर्यटनाद्वारे निसर्गचक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे। निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे। इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे। या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते। तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे। त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्त्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे। इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते। राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्त्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो। इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे। त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे। अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं। या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे। यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात। आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं। या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो। अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल। श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली। उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात। तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय। नमस्कार। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।
0: पुनःप्रसारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात परिसर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव।

0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोते हो दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया राधा नमुद्री यांचं कर्नाटक शैलीतील गायन. राग आहे करहरप्रिया. त्यांना मृदंगमची साथ आहे दक्षिणामूर्ती पिल्ले यांची आणि व्हायोलिनची साथ आहे विश्वनाथ रामस्वामी यांची. ऐकूया राधा नमुद्री यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग करहरप्रिया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण राधा नमुद्री यांनी कर्नाटक शैलीतील गायलेलं गायन आत्ताच आपण ऐकलं. त्यांनी गायलेला राग करहर प्रिया आत्ताच आपण ऐकलं. त्यांना मृदुंगमची साथ होती दक्षिणामूर्ती पिल्ले यांची आणि व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामस्वामी यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह.
0: श्रोतेहो, यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलं आहे. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे. हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारं आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत, बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारले. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिले. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाजमाध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया आणि भारताची पी व्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्या

श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची आजची अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सेवा आता इथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सेवा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. दुपारचे 3:11 झाली आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेल्या हवामानाचा हा सारांश आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रात च्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे. विदर्भाच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता नोंदवण्यात आली आहे. येत्या 48 तासात पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये, त्याचबरोबर कोकणातल्या काही भागामध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ आकाश, त्याचबरोबर कधीकधी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरात मेघगर्जनेसह पाऊसही पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आकाश ढगाळ असेल. कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या सागरी अंतराच्या आत 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. 22 जुलैपर्यंत हा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:13 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

हरी ओम. निसर्गातील पशु पक्षी काय शिकवण देतात हे आपण मागील भागात ऐकलं होतं. आता अजून पुढे. किटवी म्हणजे कुरर पक्षी. तो एकदा मासाचा तुकडा तोंडात धरून जात होता. तो स्वतः त्याने खावा की नाही त्याने लोभाने तो ठेवून दिला. आता तो तुकडा पाहून दुसऱ्या बळिष्ठ चिटव्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. अगदी टोचून टोचून त्याला बेजार केलं. चिटवी मनात म्हणाला, हे तर सगळे माझेच भाऊबंद आहेत, मला का त्रास देत आहेत. मासाचा तुकडा हे कारण त्याच्या लक्षात आलं. तो मोह त्याने टाकला. आता इतर चिटव्यांनी त्याला सोडलं आणि ते आपापसात भक्ष्यासाठी बाळायला लागले. पहिला चिटवी मात्र मस्त मजेत त्याची तंट्याची

मौज बघत राहिला. सांगायचं तात्पर्य काय तर परिग्रह साठवण करणे हे दुःखाचं कलहाचं मूळ कारण आहे आणि ते जो सोडून देतो तो सुखी होतो. ही शिकवण आज भावाभावामध्ये कोर्ट कचेऱ्या भाऊबंदकीला पर्याय होईल नाही का. गरजेपेक्षा अधिक साठवताना मग आता आपण विचार करूया की अरे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत उपभोग घेता येईल. पण वर जाताना यातलं मी काय नेणार आहे काहीच नाही. म्हणजे दुःखाचं मूळ सोडायचं तर अभिमान किंवा इगो हा सोडायला हवा. तो कसा सोडायचा तर त्यासाठी आता लहान बालकाचं उदाहरण. छोटंसं बाळ तहान बाळ अगदी हसरत निर्व्याज लोभस निरागस असतं म्हणून तर ते सर्वांना प्रिय असतं हो की नाही. त्याला राग नाही लोभ नाही हे माझं आहे हे तुझं आहे असं मी तू पण सुद्धा नाही. तर सतत एक तर शांत झोपतो नाहीतर जागेपणी हातपाय हलवत मस्तपणे आपल्याच नादात खेळत असतो. त्याला घराघराची उद्या काय कसलीच चिंता नसते. चिंता हा शब्दच मुळे त्याला माहिती नसतो. पण जसा जसा तो मोठा होतो तसा तसा या भावना बदलतात. आपणच त्याला आपल्यासारखं बनवतो. पण ज्यांना मोठेपणी सुद्धा हे बालपण ही निरागसता प्राप्त होते तो खरा सुखी तो खरा समाधानी. बघा दिवसाकाठी एकदा तरी वागून मोठ्यात मोठ्या प्रमाणे विचारी आणि लहान मुलांमध्ये त्यांच्यासारखं निरागस वागून तर बघा. जेव्हा हा आनंद तुम्हाला सापडेल त्यावेळेला तो क्षण सर्वात मोठा आहे खूप काळ टिकणार आहे. कसा मिळतो तो त्यासाठी कुमारीचं उदाहरण ऐकूया. तिने हातात एकच कांकण म्हणजे बांगडी का ठेवली ते ऐकूया. एका घरात एकटी असलेली मुलगी कुमारी जिचं लग्न ठरलं होतं घरी आलेल्या सासरच्या लोकांचं स्वागत करते. या बसा म्हणते उशीर होऊ नये म्हणून स्वयंपाकाला सुरुवात करते. हातातल्या बांगड्यांचा आवाज येऊन भावण्यांना कळू नये म्हणून एक एक बांगडी कमी कमी करते. खोडत नाही बरं का. त्याने म्हणे नवऱ्याचं आयुष्य कमी होतं. शेवटी एकच बांगडी ठेवते. कोणताही आवाज न करता शांतपणे काम पूर्ण करते. या एकाच बांगडीप्रमाणे केवळ एक ध्येय एक उद्देश ठेवला तर एकाग्रता आपोआप मिळते. एकांतामुळे हेतू साध्य होतो. गर्दीत कोलाहलात एकाग्रता भंग पावते. हे एकी एक म्हणजे एकट्याने एका हाती काम करण्याचं पूर्ण समरसतेचं महत्व कुमारीच्या उदाहरणामुळे आपल्याला लक्षात आलंय. हीच एकाग्रता शर करता शर म्हणजे बाण बाण करणारा आपल्या कृतीने कसा सिद्ध करतो ते ऐकूया. एकदा एक बाण करणारा बाणाचं लोखंडी टोक तापवून त्याला अणकुचदार करत होता. अगदी मन लावून समोरून एक राजाची मिरवणूक हत्ती घोडे पालख्या याच्यामधून आली आणि अगदी वाजत गाजत चाललेली होती. तिकडून एक शिपाई आला. विचारायला लागला काय रे राजाची मिरवणूक कोणत्या दिशेने गेली. त्यावर हा शर करता म्हणाला छे मी तर काहीच नाही पाहिलं. त्याचं अजिबात लक्षच नसतं इतकं त्याचं चित्त कामात एकाग्र असतं. अशी एकाग्रता आपल्याला सुद्धा प्रत्येक कामात साधता आली पाहिजे. मग ते ड्रायव्हिंग असो नाहीतर स्वयंपाकघरातलं दूध तापवणं. आपण दुधापाशीच उभे असतो बरं का पण नेमक्या वेळी नजर हटते आणि दूध उठू जातं. अगदी ड्रायव्हिंग करताना सुद्धा नजर हटी आणि दुर्घटना घटी असं होतच ना. म्हणून एकाग्रतेचे महत्व लक्षात घेऊन आता सर्पाचं उदाहरण ऐकूया. सर्पाला कोणाची सोबत नको असते. तो सहसा एकटाच फिरताना दिसतो. सदोदित तो सावध असतो. एकही श्वास एकही क्षण तो वाया जाऊ देत नाही. असं म्हणतात की साप घर सुद्धा बांधत नाही. पण म्हणतो की साप वारुळात राहतो पण प्रत्यक्षात ते वारुळ मुंग्या बांधतात. साप त्यात जाऊन राहतो म्हणून तर आयत्या बिळावर नागोबा अशी म्हण झाली असावी. सांगायचा मुद्दा हा आहे की तो निस्संग एकटाच वावरतो आणि ह्या वृत्तीचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायला हवा ही शिकवण सर्प आपल्याला देतो. पण मग ही सृष्टी निर्माण तरी का झाली कोणी केली हे समजण्यासाठी कांतिणीचे म्हणजे कोळ्याचं उदाहरण ऐकूया. कोळ्याचं जाळं आपण नक्कीच पाहिलं असेल. भिंतीच्या कोपऱ्यात

त्याच्या तोंडातून तंतू काढून त्याचे षटकोनी सुबक असे जाळ हा कोळी विणतो. त्याचं कौशल्य थप्प करत. बर विणून झालं की मग वर खाली खाली वर स्वतः तो त्याच्यामध्ये खेळतो रमतो आणि पाहता पाहता आपल्या डोळ्या देखत ते जाळ तो तोडतो आणि पुन्हा स्वतःच खाऊन टाकतो. गंमत आहे की नाही? जमेल आपल्याला? आपणच डाव मांडायचा आणि आपणच मोडायचा. नाही जमणार, पण त्या कोळ्याला मात्र ते जमलंय. आणि हेच त्या साक्षात परमेश्वराला आपल्याला सांगायचं आहे की बाबानो मी पण हेच करतो, सृष्टी रचतो मीच, सांभाळतो मीच आणि तिचा संहारी करतो मीच. म्हणून कोळ्याला गुरु मानला आहे. सर्व वर्णात सुद्धा श्रेष्ठ असलेली पण नीच कर्म करणारी अशी ही पिंगला वेश्या स्वतः स्वतःचा उद्धार कसा करते हे समजण्यासाठी आता तिची कहाणी ऐकूया. तिला गुरु का म्हटलंय ते ऐकूया. पूर्वी जनक राजा होता, त्याच्या नगरीत पिंगला नावाची एक वेश्या होती. देह विक्रय करून उदरनिर्वाह करणं हा तिचा व्यवसाय होता. एकदा तिच्या जीवनातल्या सगळ्या आशा निराशा संपल्या, मग तिला उपरती झाली. तिच्या ठिकाणी तीव्र वैराग्य आलं. प्रथम ती स्वैरिणी स्वच्छंदी वृत्तीची होती. तिचं वैशिष्ट्य होतं देखणेपणा, लावण्य, नटणं, मुरडणं अशा विविध रूपात अनेक देखण्या रूपवान धनवानांना ती भुरळ काढत असे. गरीब साध्या सुध्या पुरुषांची हेटाळणी करत असे. कालांतराने काय झालं, तिचं सौंदर्य ओसरायला लागलं. देखणे रूपवान तर सोडाच, पण गरीब दीन दुबळे सुद्धा तिला विचारे नसे झाले. आशेची जागा निराशेने घेतली. आता तिला स्वतःचाच तिटकारा यायला लागला. अरे रे रे, माझं आयुष्य वाया गेलं. आत्मस्वरूपाचा ध्यास घ्यायचा तर मी परपुरुषाचा मोह धरला. आत्मसुखाचं चिंतन करायचं तर मी फक्त संपत्ती सौंदर्य धनदौलतीचं चिंतन केलं, असं तिला वाटू लागलं. आणि त्या क्षणी तिच्यात वैराग्य निर्माण झालं. तिला तीव्र उपरती झाली. जिथे वैराग्य जागं होतं तिथेच विवेकही जागा होतो. थोडक्यात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे निंद्य कर्म करून सुद्धा केवळ विवेक आणि वैराग्यामुळे पिंगळेने स्वतः स्वतःचा उद्धार केला. म्हणून पिंगलेला गुरु मानलेला आहे. अशा प्रकारे गेल्या भागामध्ये आपण विचार केला तो असा की शरीर मनाचा संयम साधला की विकारांवर मात होते आणि मग विचार संयम साधला जातो. हा संयम आणि समन्वय रोजच्या जगण्यात जीवनात गुरुच्या साह्याने आपण सहज अनुभवू शकतो. त्यातल्या महत्वाच्या 24 गुरूंचा शोध दत्तात्रयाने कसा घ्यावा हे सांगितल्यानंतर त्याचा बोधही आपण घेतला. पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून, सूर्य चंद्र समुद्र या निसर्गामधून, अजगर हत्ती हरिण भुंगा साप मधमाशी कुंभार माशी मासा तिटवी कपोत पतंग कोळी यासारख्या पशु पक्षी कीटकांपासून आणि बालक कुमारी शरकर्ता आणि पिंगला वेश्या यासारख्या मानव प्राण्यांपासून. अशा 24 महत्वांच्या गुरूंची महती जाणून घेतल्यावर आता प्रश्न पडेल की सर्वात श्रेष्ठ कोण? तर उत्तर आहे नरदेह, मनुष्य जन्म. केवळ मानव जन्मातच का बरं? तर मा म्हणजे नाही आणि नव म्हणजे नवीन निर्मिती. सृष्टी निर्मात्याची मानव ही शेवटची निर्मिती आहे. याच्या पुढे नवीन काहीही नाही. म्हणून या जन्मात स्वतः स्वतःचा आपण उद्धार करायचा आहे, स्वतः स्वतःला ओळखायचं आहे. सद्गुरु वामनराव पै सांगतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण आपल्याला घडवू शकतो. आपल्यातले दोष शोधायचे, ते टाकून द्यायचे आणि त्या जागी गुण जोपासायचे. जन्माला आल्याचं सार्थक करायचं. ही शिकवण आचरणात आणणं म्हणजे योग आहे. केवळ आसन प्राणायाम करणं म्हणजे योग नाही. ती तर करायची आहेतच आपल्या फिटनेससाठी. किंवा रोज 1 तास योग आणि 23 तास भोग असंही करायचं नाहीये. तर योग आधी जाणावा आणि मग जगावा. तेव्हा अशा प्रकारे रोजच्या जीवनात आपण योग जगूया. त्यामुळे खरा आनंद खरा समाधान मिळेल. आपल्या जगण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल आणि अखेरच्या क्षणी
प्रत्येकाच्या

माझ्या मनात एकच विचार येईल, होय मी जन्माला आलो, मी जग जाणलं म्हणून मी जिंकलो, धन्य झालो, कृतार्थ झालो, हरिओम.

श्रोते हो, आत्ताच आपण योग जीवनी या मालेत लता महाजन यांचं भाषण ऐकलं. भाषणाचा हा पहिला भाग होता. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. याचबरोबर वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
0: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
0: प्रवेश निशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. दुपारचे 3:30 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं ते गाणं गायलं होतं शैला चिखले यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं अनंत पांचाळ यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथरीकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. ओसीडी हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला वारंवार नको असलेले विचार येतात आणि ती व्यक्ती एकच कृती पुन्हा पुन्हा करत राहते. यामुळे त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात. आज आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अमोल पाथरीकर यांना. डॉक्टर अमोल पाथरीकर हे मानसोपचार तज्ज्ञ असून गेल्या 16 वर्षांपासून ते छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अमोल पाथरीकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आज आपण बोलणार आहोत की ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज या विषयावर. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचंय की ओसीडी म्हणजे काय आणि त्याची काय लक्षणं दिसून येतात. बरं,
1: त्याला म्हणतात ऍक्च्युली ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, याचा शॉर्ट फॉर्म आहे तो ओसीडी. तर याच्यामध्ये दोन पार्ट असतात, ज्याला आपण म्हणतो पहिले ऑब्सेशन म्हणजे ते ऑब्सेसिव्हचा ऑब्सेशन, आणि दुसरा पार्ट असतो कंपल्शन म्हणजे जो कंपल्सिव्ह मधला त्याच्यामधला जो कंपल्शन पार्ट असतो. तर ऑब्सेशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीबद्दल सतत आपण त्याच्याबद्दल विचार करणं, मग ती क्रिया असो की एखादी इमेज असो किंवा तो एखादा विचार असो, तो विचार सारखा सारखा पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यामध्ये येतो. आणि तो सारखा सारखा जेव्हा येतो तर त्याच्यासोबत बेचैनी येते, एक प्रकारची भीती येते, निगेटिव्ह थॉट्स येतात, नैराश्य येतं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यासोबत येतात. म्हणजे उदाहरणार्थ जसं आहे की आपल्याला वाटलं की माझ्या हाताला घाण लागलेली आहे किंवा मला इन्फेक्शन होईल, मग त्याच्याबद्दल तो पूर्ण विचार तोच त्याच्या ह्याच्यात राहील. माझ्या हाताला घाण तर नाही लागली, माझ्या पायाला घाण तर नाही लागली आहे, माझ्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन तर नाही झालेलं आहे, किंवा एखादी इमेज असेल किंवा एखादा शब्द असेल तो त्याच्या सारखा डोक्यामध्ये येऊ लागतो, त्याच्या विचारांमध्ये तोच तोच शब्द दिसतो, डोळ्यासमोरची चित्र सारखं सारखं दिसू लागतो, आणि तो मग परेशान होतो. त्याला वाटतं की मी देवाला 3 वेळाच त्याला आपण नमस्कार केला पाहिजे, किंवा आपण आरती घेतो देवाची तर 3 वेळाच घेतली पाहिजे, तर एखादा नंबर त्याच्या डोक्यामध्ये बसतो. कधी कधी असंही बघितलं गेलंय की एखाद्या देवाबद्दल कुठला तरी घाणेरडा विचार त्याच्या मनात येतो, जो की त्याला वाटतो की हा घाणेरडा आहे, आणि त्याच्यानंतर तो विचार त्याला इतका सारखा येतो की त्याच्यानंतर तो बेचैन होतो. त्याला वाटतं की नाही, त्याला गिल्ट फिलिंग पण येते की मी असा विचार का केला. तो बेसिकली एकच विचार पुन्हा पुन्हा सतावणं आणि तो तुमची इच्छा नसताना सुद्धा तो सारखा सारखा येऊ लागतो, त्याला आपण म्हणतो ऑब्सेशन. समजा आता त्याला एक विचार आलाय की मला सारखं सारखं हाताला घाण लागलेली आहे, ती जी बेचैनी तो विचार कमी करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आपण कंपल्शन म्हणतो. जर त्याला सारखं सारखं त्याला वाटू लागलं की माझा हात घाण आहे तर त्याला कंपल्शन काय कराल, तो त्याला थॉट येईल की आता मी हात धुवल, म्हणून तो सारखं सारखं जी क्रिया करतो त्याला आपण कंपल्शन म्हणतो, सारखं सारखं हात धुण्याची. म्हणून ऑब्सेशन आणि कंपल्शन हे दोन बरोबर असतं. त्याच्यात काय होतं की ऑब्सेशन म्हणजे विचार आला मला दुर्गंधीचा, म्हणून त्याला जी प्रतिक्रिया आहे त्याला आपण कंपल्शन म्हणतो, तो सारखा हात धुवल. आणि हा विचार जेव्हा जेव्हा त्याला ऑब्सेशन म्हणजे सारखा सारखा विचार येईल तेव्हा तो कंपल्सरी ते सारखं सारखं हात धुवल, आणि ती त्याला कंट्रोल पण होणार नाही. फॉर एक्झाम्पल, त्याला जर वाटलं की माझा दरवाजाचा खटका मी लावलेला नाहीये किंवा मी स्टोव किंवा गॅसचं खालून बंद केलं नाही किंवा गिझरचं बटन बंद केलं नाही, हा विचार त्याला सारखं सतावत राहील, आणि त्यामुळं सारखं सारखं दरवाजाचा खटका किंवा कुलूप लावलंय की नाही किंवा गॅस शेगडी बंद केली आहे की नाही किंवा गिझरचं बटन बंद केलं नाही, ही जी क्रिया होती त्याला आपण कंपल्शन म्हणतो. सो असे हे दोन पार्ट आहेत बघा. म्हणजे ऑब्सेशन त्याला काय करतोय की तो थॉट डोक्यात आणतो सारखं सारखं, आणि तो थॉट परत कमी करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आपण कंपल्शन म्हणतो.
0: मग याची लक्षणं काय सांगता येतील, सुरू होते हे कसं लक्षात येईल?
1: एखादा जो विचार येतो तुमच्या डोक्यामध्ये, इमेज येते किंवा एखादा शब्द येतो, तो तुमच्या डोक्यात तुमची इच्छा नसताना सुद्धा सारखा सारखा रिपीट होतो. तुम्हाला ते कळतंय की ते मला सतावतोय त्रास, पण तरी पण तो माझ्याकडून कंट्रोल होत नाही, आणि तो सारखा सारखा येतो तेव्हा म्हणायचं की आता याची लक्षण चालू झालेली आहे. बरोबर, आता ती कमी करण्यासाठी जी क्रिया करायला लागतो ती पण सारखी सारखी जमा होऊ लागते, आणि त्याच्यामध्ये त्याचा भरपूर वेळ जातो, त्याचा ताणही वाढतो, त्याला थकवा येतो, पण तरी पण ती क्रिया थांबत नाही, तर समजायचं की हे आजाराची सुरुवात झालेली आहे. आणि कसं असतात त्याच्यात प्रकार पण खूप आहे. आता मी जसं एक तर उदाहरण सांगितलं फक्त की माझा हात घाण आहे म्हणून मी हात धुणार, तो विचार जेवढा जेवढा येणार तेवढ्या तेवढ्या वेळेस हात धुणार. तसंच काही लोकांचं पण असतं, समजा एखादा नंबर आला 1, 2, 3, तर मग तेवढ्या तेवढ्या वेळा ती कंपल्सिव्ह ऍक्ट करणार व्यक्ती की तो सारखं सारखं तेवढ्या वेळा म्हणणार 1, 2, 3, 1, 2, 3 म्हणणार, प्रत्येक गोष्ट त्यांना परफेक्ट करावं वाटते बघा. जसं की जिथल्या तिथं वस्तू ठेवणं हा पण एक ऑब्सेशन आहे. बरं का, म्हणजे परफेक्शनिस्ट की एकच गोष्ट सगळी जिकडे तिकडे ठेवणं, पण त्याच्यात काय होतं आपण सारखं सारखं नीट नेटकेपणा करू लागतो, त्याच्यामध्ये ती वस्तू तिथंच ठेवण्यामध्ये आपण सारखं सारखं चेक करतो, किंवा साधं बेडशीट जर आपल्याला टाकायचं आहे तर त्याचे चार कोपऱ्या अगदी बरोबर आहेत का, त्याच्यामध्ये काही घडी तर नाहीये बेडशीटवर, ते पण जेव्हा सारखी सारखी क्रिया ते बघितलं जातं परफेक्ट करायला त्याच्यात खूप वेळ जातो, तर हे पण त्याचे काही असे उदाहरणं आहेत बघाय.
0: डॉक्टर, की ऑब्सेशन आणि कंपल्शन याच्या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे?
1: फरक मध्ये तेच आहे की ऑब्सेशन हा मेंदूकडून येणारा विचार आहे, तो आपल्याला येतोय की ही तुझ्या हाताला घाण लागली आहे, हा फक्त एक विचार असतो जो सारखा सारखा येतो. कंपल्शन म्हणजे काय, याच्यामध्ये क्रिया होती त्याला तशी प्रतिक्रिया देतो आणि तो पण रिपीटेटेडली करायला लागतो. याच्यामध्ये काय होतं, ऑब्सेशन मध्ये घाण असली म्हणून तो सारखं सारखं हात धुतो, याला कंपल्शन म्हणतो आपण, हे जे सारखं हात धुणे, म्हणून आपण त्याला म्हणू की ऑब्सेशन हा फक्त एक थॉट आहे आणि त्या ऑब्सेशनला प्रतिक्रिया आहे ती जी आहे ती कंपल्शन त्याला म्हणतो.
0: डॉक्टर, याच्यामध्ये मग आता लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती त्यांच्या लक्षणांमध्ये काय फरक दिसेल मग आपल्याला?
1: दोन्हीमध्ये जवळपास सारखेच लक्षणं दिसतात. त्याचे प्रौढ अवस्थेमध्ये काय होतं की त्या व्यक्तीला ते कळतो की मला हा थॉट आहे आणि हा डिस्टर्बिंग थॉट आहे, त्याच्या लक्षात येतं ते. आता लहान मुलं कसे आहेत, ते त्यांना त्याच्याबद्दल माहीत नसतं, त्यांना ते काय करतात, तो विचार येतो त्याला ती बेचैनी कमी करण्यासाठी ते सारखी सारखी क्रिया आपण करतात. प्रौढ लोक काय करतात की त्यांच्या डोक्यात विचार जरी आला की मला हात घाणे, पण त्यांच्यामध्ये ते कंट्रोल करायचं पाहतात, मग त्या कंट्रोल करण्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप जास्त बेचैनी वाढते, कारण ते मनातल्या मनात त्याच्याबद्दल विचार करतात, त्यांना माहीत पण असतं, पण ते त्याच्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. पण मुलांमध्ये ती सहजतेने घडून जाते, प्रौढांमध्ये काय होतं की त्याच्यामुळे ते सारखं त्यांच्या मनामध्ये जेव्हा विचार असतो त्यांना हे माहीत असतं की मी सोसायटीमध्ये गेलो किंवा माझ्या मित्रांमध्ये गेलो तर त्यांच्या समोर हे दिसून येऊ नये म्हणून ते त्यांच्यापासून अलिप्त राहू लागतात, त्यांच्यामुळे त्यांना तो स्ट्रेस पण येतो, म्हणजे एकलकोंडेपणा वाढतो. तेच मुलं कसे स्वच्छंद असतात, ते प्रतिक्रिया करताना पण दिसतील, ते बाहेर जाताना पण दिसतील, ते खेळतील बागडतील सगळं करतात, म्हणजे त्यांच्यात कंपल्सिव्ह बिहेव्हिअर जास्त दिसतं आणि प्रौढांमध्ये ऑब्सेशन जास्त दिसतं. बाकी दोन्हींमध्ये हे गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये फरक तेवढा एक असतो की कालांतराने त्याचा लक्षणं मात्र दोघांमध्ये पण सारखेच दिसून येतात.
0: डॉक्टर, मग ही ओसीडी होण्यामागची कारण किंवा हा आजार होण्यामागचे रिस्क फॅक्टर काय सांगता येतील आपल्याला?
1: आपल्या मनातले जे विचार आहे, आपण जे वागतो बोलतो विचार करतो किंवा आपला जो स्वभाव आहे, आपलं आनंदी होणं दुःखी होणं आपला मूड, हे सगळं आहे ना आपल्या मेंदूमध्ये काही रसायनं असतात, त्या रसायनांवरती ते अवलंबून असतात. ते जर रसायनं नॉर्मल असले की आपलं वागणं बोलणं विचार करणं नॉर्मल असतं, पण काही कारणं आहेत. जसं एक मेंदूमधलं सिरोटोनिन रसायन आहे, म्हणजे बऱ्यापैकी जर कमी झालं तर ओसीडीचे लक्षणं येतात, म्हणजे हे रसायन कमी झाल्यामुळं त्याचे लक्षणं येतात. मग आता हे रसायन कमी कशामुळे होतं, पहिलं स्ट्रेस, ताणतणाव वाढला, टेन्शन वाढलं, स्ट्रेस वाढलं तेव्हा तो येतो, किंवा ताण कमी आहे पण मग ताण माझा सतत आहे, म्हणजे माझा स्वभावच झालाय थोडा पहिल्यापासून ताण घेण्याचा, त्याच्यामुळे हे थोडेसे चेंजेस होतात. स्ट्रेस पण त्याच्यामध्ये काय ना, तुमचं अपब्रिंगिंग लहानपणी कोणत्या घरात झालीये, त्या घराचं वातावरण कसं होतं. युजली असं बघितलं की दोन्ही आई वडिलांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये काही मतभेद वाढले किंवा काही भांडणं होत आहेत तर त्यांच्या मुलांमध्ये हा परिणाम खूप जास्त दिसून येतो. घरामध्ये गरिबी असते किंवा ते कोणत्या घरांमध्ये राहत आहेत ते पण खूप कारणीभूत ठरतात. पण लहानपणापासून मुलांना ते शिकवलं जातं की नीटनेटकेपणा राहणं, स्वच्छता राहणं, पण मग ते सारखं सारखं ते त्यांच्या जर डोक्यात बसलं ते काय करतात, त्या गोष्टीकडे खूप जास्त इन्वॉल्व्ह होतात नीटनेटकेपणामध्ये. मग मुलांमध्ये स्वच्छतेबद्दल पण खूप जास्त विचार होतो. मग ज्या घरांमध्ये खूप जास्त नीटनेटकेपणा, त्या मुलांमध्ये पुढे चालून ओसीडीचे लक्षणं येण्याचा थोडा दाट त्यांचे चान्सेस असतात. किंवा एखादा असंही पाहिलंय की कंट्रोलिंग पॅरेंट्स असतात, आई आजी आजोबा टाईप, त्यांच्यामध्ये कोणीतरी खूप कंट्रोलिंग असतो जो घराचा मेन आधारस्तंभ असतो आणि तो सगळं कंट्रोल करतो. तर आता लहान मुलांची मनं कशी असतात की ते असं त्यांना असं फुग्यासारखी कंडिशन नाही झाली पाहिजे की त्याच्यात हवा पण भरायची आहे पण इतकी पण हवा नाही भरायची की तो फुटला पाहिजे. तर सतत त्यांच्यामध्ये प्रेशरमध्ये राहून ताणतणावात राहून हे लक्षणं जाणवतात. दुसरं, मुलांमध्ये लहान मुलात व्यसनं खूप लवकर चालू झाले किंवा घरामध्ये जर कोणी व्यसनी असेल त्या व्यसनाचा पण परिणाम होतो, त्या घरातलं वातावरण पण दूषित असतं, म्हणजे त्याच्यामध्ये आईला पण ताण राहणार, घरामध्ये वातावरण सतत भांडणं होणार, तिथं आर्थिक टंचाई येणार, त्याच्यामुळे पण त्या मुलं ते सर्व बघत असतात लहानपणामध्ये. मग त्यांच्यामध्ये हे थोडे थोडे लहानपणापासूनच बदल होतात आणि हळूहळू ते वाढू लागतात. पण प्रौढांमध्ये पण नंतर कालांतरीने जेव्हा व्यसन येतात त्याच्यानंतर पण त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणून येतो. दुर्दैव आणि ओसीडी किंवा मानसिक इतर आजार हे थोडे अनुवंशिकपणे, स्पेशली आई वडिलाला बहीण भावाला जर एखादा मानसिक आजार असेल तर मग कुठलाही मानसिक आजार त्याच्यापैकी हा ओसीडी हा एक आजार होण्याची शक्यता दाट असू शकते. सो ताणतणाव, तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये वाढताय, तुमचं पोषक वातावरण आहे का तुमच्या वाढीला, आणि जर ते पोषक नसेल ते एक कारण, आणि तिसरं तुमचा स्वभाव, चौथं व्यसन, आणि पाचवं अनुवंशिकता, हे सहसा युजली महत्वाची कारणं आपण मानतो आणि रिस्क फॅक्टर पण हेच आहेत.
0: डॉक्टर, मग ज्यांना हा आजार झालेला आहे तर अशा व्यक्तींच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होत असतो?
1: आपण पाहिलं की त्याच्याने काय होतो की तो व्यक्ती 30-30 क्रिया करतो, त्याच्यात काय होतो की त्याचा इतका वेळ जातो, म्हणजे काही काही ओसीडीचे रुग्ण असे की ते 2-2, 3-3 तास बाथरूम मध्येच त्यांना आंघोळीलाच लागतात. त्यांना ते कन्फर्मेशन त्यांना ते येतच नाही की माझी आंघोळ झाली आहे. आता त्यांना वाटतं नाही आणखीन मला घाण आहेच किंवा साबण लावायचाच आहेत, किंवा मग ते जर टॉयलेटमध्ये गेले तर त्यांना असं वाटतं शौचालय गेले किंवा बाथरूमला गेले त्यांना वाटतं हो झालेलेच नाहीये, मग ते सारखं क्लीन करत बसतात. याच्यामध्ये इतका वेळ जातो, कामाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ होतो किंवा मुलांना शाळेत जायला वेळ होतो, त्याच्यामध्ये जी एनर्जी खर्च आहे ती त्याच्याने खूप थकवा येतो, म्हणजे शारीरिक पण येतो आणि मानसिक पण येतो. त्याची कॉन्सन्ट्रेशनची क्षमता कमी होणार, त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होणार, उमजणार नाही तेवढ्या गोष्टी. दुसरं सतत मन आहे ना बेचैन असतं, कारण तो विचार तुमच्या मनात सारखं येत असतो. ही एकच गोष्ट करणं की असं पाहिलं की ओसीडीच्या व्यक्तीला ते आपण जर जो सारखी गोष्ट रिपीट करतोय त्याच्यापासून जर त्याला पण दूर ओढलं तर मग त्यांच्यात पण भयंकर चिडचिडपणा वाढतो. त्याचा परिणाम आणखीन काय होतो, त्यांच्या त्या नात्यांमध्ये पण कडवटपणा येतो. आता समजा कोणी नवरा बायको आहे त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला ओसीडी आहे, तर आता तो नवरा म्हणणारा किंवा फॅमिली मेंबर तो पण सफर होतो त्याच्यासोबत, कारण तो रोज बघतोय, त्याच्या डोळ्यासमोर सर्व होत असतो, समजवायचा प्रयत्न करतो पण ते समजत नाही. नात्यांमध्ये पण आपण पाहिलंय की तो कडवटपणा येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओसीडीच्या पेशंटला बरं हे माहीत पडतं की मला हा त्रास आहे, ते त्यांच्यासाठी सर्वात दुःखदायी असतं, कारण त्यांना माहीत असतं की मला हे करायचं नाही पण तरी पण ते त्यांच्याकडून होतं, ते कंट्रोलच करू शकत नाही, ते अतिशय वेदनादायी असतं. त्याच्याने त्यांच्यामध्ये डिप्रेशन जास्त वाढतं, बेचैनी वाढती, झोपेचे आजार वाढतात आणि कधी कधी ते वैतागून जातात. त्यांना वाटतं हे आयुष्य जगून फायदा नाही, म्हणजे त्यांना मरणेपर्यंत विचार येतात, आत्महत्येचे विचारापर्यंत त्यांचे विचार वाढतात. सो हे काही त्याचे परिणाम आहेत जे की त्याला शारीरिक थकवा, मानसिक थकवा देतं आणि रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात, त्यांच्या अकॅडमिक्समध्ये येतात, जॉबच्या ठिकाणी पण त्यांना, कारण जर तिथं वेळेवर जातच नाहीये किंवा एखादे काम करू लागले तर ते काम सारखं तेच करत बसतील ना, कारण त्यांना ते परफेक्ट करायचं असतं.
0: बरोबर.
1: मग त्या ठिकाणी पण त्याचा परिणाम होतो, म्हणजे सर्वतोपरी ते परिणाम करत आपल्यावर. मित्र सवंगडी अशा मुलांपासून थोडं दूर राहावं लागतात किंवा मग ते घरातून निघतच नाहीत.
0: डॉक्टर, मग याच्यावर उपचार काय आहेत?
1: आता उपचारामध्ये काय की ओसीडी कसं आहे ना, कमी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं ग्रेडेशन असतं. आपण जर बोललं तर खूप लोकांना हे ऐकल्यावर वाटेल की अरे हा तो मला पण प्रॉब्लेम आहे, म्हणजे परफेक्शनिस्ट असणं हा स्वभाव असू शकतो, ओसीडी हा स्वभाव पण असू शकतो किंवा आजार पण असू शकतो किंवा तो सिरियस पण असू शकतो, म्हणजे त्याचे ग्रेड्स आहेत. तर माइल्ड पासून तर सिव्हिअर ओसीडी पण असतो की आपल्याला वस्तू तिथल्या तिथं नीट नीटकी पाहिजे, किचन माझं चकाचक साफ दिसलं पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे, हा स्वभाव असू शकतो पण त्या स्वभावाचा पण त्यांच्यावर ताण येतो. तर त्याच्यामध्ये अशा व्यक्तींनी स्ट्रेस मॅनेजमेंट करणं शिकणं गरजेचं आहे, आणि किंवा आपण त्याला पहिले काउन्सिलिंग म्हणू. ह्या व्यक्ती कुठं ना कुठं आंतरिक बेचैनी असती, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून होत असतात. तर ज्या इनिशियल डेजमध्ये काउन्सिलिंग खूप छान वर्क करते, ज्याच्यामध्ये आपण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असते. कॉग्निशन म्हणजे काय, तर पहिले एखादी गोष्ट जाणून घेणं, जसं माझं कोणता डिस्टर्बिंग थॉट आहे किंवा रिपिटेटिव्ह थॉट आहे त्याच्याबद्दल पहिले स्वतः जाणून घेणं, त्याला आपण कॉग्निशन म्हणतो, आणि त्यानुसार आपल्या वागण्यात आपण बदल करतो. म्हणजे मी ती रिपीट क्रिया करावी का नाही करावी किंवा किती करावी याच्यावर कंट्रोल ठेवणं म्हणजे बिहेवियर थेरपी, म्हणजे त्याला आपण म्हणतो मग कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. तर सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी खूप छान वर्क करते, त्याला गोळ्यांची गरज लागत नाही. थोडासा आजार वाढलाय ज्याच्यामध्ये आपला थोडा वेळ गेलाय, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला घ्यावं लागतं म्हणजे गोळ्या औषध, त्याच्यामध्ये स्पेशली डॉक्टरांच्या सल्ल्याने, मानसोपचार तज्ञाकडून. आता मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये काय होतं, सिरोटोनिन नावाचं केमिकल समजा कमी झालं तर आपण सिरोटोनिन वाढवणाऱ्या गोळ्या औषध घेऊ, तर त्या गोळ्या औषध पण खूप फरक आहे. आणि असं पाहिलंय गोळ्या औषध आपण त्या पण जर बरोबर वेळेवर चालू केलं त्याचा रिझल्ट पण दिसून येतो, त्याच्याने चांगले फरक पडतो. किंवा मग काउन्सिलिंग आणि गोळ्या औषध दोन्ही करावं लागतात. अति खूप जास्त प्रमाणात जर वाढलेलं आहे म्हणजे ओसीडी, त्याच्यामुळे चिडचिडपणा, डिप्रेशन, अँझायटी खूप वाढलेलं आहे, तर मग त्या अशा रुग्णाला ऍडमिट करावं लागू शकतं. त्याला रिहॅबिलिटेशन करणं, त्याचं गोळ्या औषध काउन्सिलिंग ते पण करत राहणं, म्हणजे त्याला सगळेच मग अप्रोच आपल्याला वापरावं लागतात. तर प्रत्येक ग्रेडला वेगवेगळी ट्रीटमेंट आहे, त्यामुळे पहिले पेशंटला समजावून घेणं, त्याला आयडेंटिफाय करणं की त्यानुसार मग त्याची आपण थेरपी त्याला आपण चालू करू शकतो. असे वेगळे प्रकार असतात.
0: मग हे आजार कशा प्रमाणाने मोजलं जाते
1: की त्याच्या लक्षणांवरती? सगळ्यात पहिलं येतं ड्युरेशन. आता याच्यामध्ये ना ड्युरेशन खूप जास्त मॅटर करतं, म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. आणि ते कोणत्याही आजार आलाय, म्हणजे जर साधा ताप आला, त्या तापेला जर आपण लक्ष दिलं नाही, वेळेत काढलं नाही, तर तो ताप त्याच्या मेंदूमध्ये जाऊ शकतो, सिरियस होऊ शकतो. तसंच मानसिक आजारांचं आहे, वेळेत जर ते लक्षणं जर तुम्हाला लवकर आढळले आणि वेळेत जर आपण त्याला लगेच ट्रीटमेंट चालू केली तर थोडक्यातच ते होऊन जातं. पण त्या गोष्टीत वेळ गेला, ते तुमच्या स्वभावात आलं आणि ती गोष्ट सारखी अतिरेक त्याच गोष्टीचा झाला, तर मग मात्र त्यानुसार त्याला आपल्याला मग गोळ्या औषध पण लागू शकतात, त्या पेशंटला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पण करावं लागू शकतं. सो बेसिकली यानुसार हे त्याचे थेरपीज आहेत.
0: डॉक्टर, ओसीडी टाळता येतो का आणि तो न होऊ देण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काय बदल करणं गरजेचं आहे? ब्रह्म
1: बरोबर टाळता येतात, त्याची सुरुवातच पहिले आपण अशी करायला पाहिजे. याच्यात मी थोडंसं उलट सांगेल लोकांना की जो खूप जास्त स्वच्छता म्हणजे त्याचा अतिरेक नको. जसं आपण करतो ना की स्वच्छता असावी, तुम्हाला वाटेल की डॉक्टर असे काय सांगतात की नाही थोडं घाण राहिलं तरी चालेल, किंवा तुमची रूम जी आहे किंवा तुमचं घर आहे थोडं नीटनेटके नसलं तरी चालेल, पण हे खरं आहे. कारण काय होतं, ह्या गोष्टीचा त्या व्यक्तीवर पण परिणाम होतो आणि त्या घरामधल्या राहणाऱ्या बाकी फॅमिली मेंबर्सवर पण त्याचा परिणाम होतो. की ती सवय असावी पण त्याचा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको आणि त्याच्यामध्ये काही किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काही बदल घडून आणणं गरजेचं. मी पहिले सांगेल की झोप हा अतिशय महत्वाचं आयुष्य जबाग आहे. त्यामुळं काय की प्रौढांना मिनिमम 6 ते 7 तास आणि मुलांमध्ये 8 ते 9 तास झोप खूपच गरजेची असते. झोप जर कमी झाली तर मग दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतो. मग ते आपल्याला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही ठिकाणी आपल्याला निगेटिव्हली किंवा नकारात्मक त्याचे परिणाम घडतात. एक सांगेल मी, फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची. कुठल्या ना कुठल्या प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी रोज किंवा काहीतरी खेळ करणं किंवा व्यायाम आपण ज्याला म्हणतो तो खूप महत्वाचा. काय आहे की जे मेंदूमध्ये अजून एक रसायन आहे एंडोर्फिन नावाचं, हे रसायनच फिजिकल ऍक्टिव्हिटीने तयार होतं. त्याचं काम हे माणसाला आनंदी ठेवणं, आत्मविश्वासी बनवणं, झोप चांगली लागणं आणि ह्या चांगल्या गोष्टी त्या एंडोर्फिनमुळेच घडतात. आपण ते वागणं बोलणं विचार करणं ते तुमच्या मिनिमम 30 ते 40 मिनिटं कुठली ऍक्टिव्हिटी असेल ते त्याच्यानी ते होतं. मग त्याच्यामध्ये चालणं आलं, रनिंग आली, सायकलिंग, स्विमिंग किंवा खेळ खेळणं कोणतं पण आलं. तर युजली मी ऍडवाईस करतो की जी गोष्ट त्या व्यक्तीला आवडती, म्हणजे त्याला जर खेळ आवडत असेल तर त्यांनी क्रिकेट खेळावं, किंवा कोणाला ट्रेकिंग आवडतं पावसाळ्यात जाणे वातावरण सुंदर आहे त्यांनी ट्रेकिंग करावं, किंवा मग त्याला मॉडरेट वॉक आपल्या लाईफ पार्टनर सोबत एक वॉक केला, डिस्कशन पण होतं, वेळ पण देता येतो आणि आपल्या गोष्टी पण एकमेकांना समजवता येतात. ती ऍक्टिव्हिटी पण मी सांगेल की आपण युजली एखादा जर निसर्गात जर केली तर आणखीन चांगलं. कारण काय असतं, पहिला आपल्या मानसिकतेवर सूर्यप्रकाशाचा खूप मोठा रोल आहे. तेवढा सकाळच्या टाईमला जर तुम्ही केलं त्यातल्या त्यात तो ब्राईट लाईटचा फायदा असतो. वातावरणात गेल्यावर ते काय करतात, प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूला आहे ना चालना देते. जसं आपण रस्त्याने चालतोय तर जे आपल्याला हिरवगार झाडे दिसतात ते आपल्याला डोळ्याद्वारे मेंदूला चालना देतात. जी वाऱ्याची झुळूक असते ते त्वचेद्वारे आपल्याला मेंदूला चालना देतात. पक्ष्यांचा आवाज असतो किंवा पाण्याचा खळखळाट असतो हे सर्व पण कानाद्वारे आपल्याला चालना देतात. असं जर आपण गेलो हिरव्यागार वातावरणात निसर्गामध्ये आपण ते पण फिजिकल ऍक्टिव्हिटी केली त्याचा इफेक्ट खूप चांगला असतो. मी तिसरं सांगेल डाएट. चांगलं डाएट जर भेटलं, छोटे छोटे मील पण तुम्ही दिवसातून 3-4 वेळा घेणं, तर त्याच्याने काय की तुम्हाला 24 तास मेंदूला आपला ऊर्जेचा स्रोत मिळतो, त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता पण वाढते. त्यामुळं ते एक करणं मी गरजेचं आहे. मित्रांमध्ये जाणं, शेअरिंग करणं खूप खूप महत्वाचं. असं बघितलं गेलंय की जे मित्रांपासून दूर राहतात किंवा जे एकलकोंडेपण आहे त्यांच्यात मानसिक आजार हा जास्त येतो. आणि जे मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये जातात, फॅमिलीमध्ये जास्त इन्वॉल्व होतात, समाजामध्ये वावरतात, त्या लोकांमध्ये हा प्रकार कमी असतो. त्यामुळे मी सांगेल तुम्ही जितकं मिक्स व्हाल सगळ्यांमध्ये तेवढं चांगलं. एखादा छंद जोपासणं गरजेचं आहे प्रत्येकाने. छंद असणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठंतरी आपली निगेटिव्ह ऊर्जा आपण त्याच्यातून काढतो. मनातले जे निगेटिव्ह थॉट्स असतात, इमोशन्स असतात, त्याला कुठेतरी ती एक वाटचाल त्याला करून देणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे आपण त्याला व्यक्त करतायत. असे काही छोटे मोठे टिप्स आहेत की ज्या ह्या सगळ्या गोष्टीने आपल्याला आपलं मानसिक आरोग्य जर नीट ठेवलं तर ओसीडी सारखे आजार किंवा इतर पण मानसिक आजार आपल्याला ते थोडे टाळता येऊ शकतात.
0: ओसीडीच्या व्यक्तीला मग समुपदेशन किंवा काउन्सिलिंग किती महत्वाचं आहे?
1: जेव्हा सुरुवातीचे लक्षणं असतात, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी जसं मी म्हणलं त्याला CBT म्हणतो, हा एक खूप चांगला प्रकार. याच्यात काय केलं जातं किंवा जो सारखा त्याला जो त्रास देणारा विचार आहे त्या विचाराला समजून त्यानुसार आपल्या स्वभावामध्ये किंवा वागण्यामध्ये बदल केला जातो. दुसरं, जी गोष्ट आपल्याला सारखी सतावती आहे, मला वाटतं की मला काहीतरी इन्फेक्शन होईल किंवा मला धास्ती आहे की मला जसं कुत्र्यांचा किंवा प्राण्यांचा केस असतो त्याच्यापासून काहीतरी मला होईल, मी काय करतो, मी त्याला की त्या गोष्टीला जास्त एक्सपोजर देतो. हळूहळू का होईना त्या व्यक्तीला त्या जो विचार असेल किंवा ती जी गोष्ट असेल त्याच्यासोबत जास्तीत जास्त टाइम त्यांनी द्यावा, म्हणजे त्या गोष्टीबद्दल त्यांना जी भीती किंवा धास्ती बसलेली ती हळूहळू त्याला कशी कमी करता येते ते आपण करू शकतो. तिसरं, शेअरिंग असतो. बऱ्याच वेळा असं पाहिलेलं आहे की तुमचा एखादा निगेटिव्ह गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली आहे, त्याला त्याचं समाधान भेटत नाहीये, तर ते

0: असंही पाहिलं की ते ओसीडीचे लक्षणं पण त्या स्ट्रेससोबत कमी होऊन जातात. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काउन्सिलिंग आहे, त्यामुळे ओसीडीमध्ये काउन्सिलिंगचा रोल खूप महत्वाचा आहे.
1: अच्छा, डॉक्टर, याबद्दल जागरूकता निर्माण करायची असेल तर आपण कोणकोणते उपक्रम राबवू शकतो?
0: आम्ही किंवा माझ्यासारखे बरेच माणूस उपचार तज्ज्ञ किंवा काउन्सिलर सुद्धा आजकाल तसे उपक्रम ऑलरेडी राबवत आहेत. कारण ओसीडी किंवा कुठल्याही मानसिक आजाराबद्दल अवेअरनेस जर आपण क्रिएट केलं तरच त्यांना कळेल की हो, हे लक्षणं म्हणजे मानसिक आजार असू शकतो. बऱ्याच लोकांना माहीत पण नाही की हा आजाराची सुरुवात असू शकते. मग त्यामुळे आम्ही काय करतो, युजली शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जाऊन आहे ना, त्याच्याबद्दल आम्ही वर्कशॉप घेतो किंवा त्याच्याबद्दल आम्ही व्याख्याने घेतो. ते मिसकन्सेप्शन आहेत बऱ्याच वेळा ट्रीटमेंट बद्दलचे, किंवा हा आजार नाहीये, हे फक्त स्वभावाचा भाग आहे, याच्याबद्दल जो गैरसमज आहे तो आम्ही युजली मुलांमधला पण नंतर त्या टीचरमधला पण आम्ही युजली तो काढतो. आणि स्पेशली मुलांमध्ये काय होतं, त्यांचा मॅक्झिमम वेळ शाळेत जातो, तर ते पेरेंट्स पेक्षा जास्त करून टीचर समोर असतं, त्यामुळे टीचरला पण याबद्दल आम्ही नॉलेज देतो, त्यांना ट्रेन करतो, कार्यशाळा घेतो त्याच्याबद्दल. तसंच आम्ही मुलांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप पण घेतो. तसंच प्रौढांमध्ये पाहिलंय की ते त्यांच्या वर्क प्लेसच्या ठिकाणी पण किंवा इंडस्ट्रीज मध्ये पण ह्या गोष्टी खूप घडतात. मग तिथं पण जाऊन आम्ही कार्यशाळा घेणं किंवा व्याख्यानं देणं याद्वारे आम्ही, आता आज सोशल मीडियाचा पण बराच वापर येतो, मग तिथं आपण त्याच्या रील्स बनवू शकतो किंवा त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स बनवू शकतो, त्या पण सोशल मीडियावर टाकू शकतो, लेख पण लिहितो, किंवा आपण जसं आज आकाशवाणीवर बोलतोय श्रोत्यांपर्यंत हा मेसेज पण जातो की हो, ओसीडी याला म्हणतात किंवा मानसिक आजार असे असतात आणि ते नीट करता येतात जर वेळेस जर त्याला ट्रीटमेंट दिली, त्याचा रिझल्ट पण येतो आणि हळूहळू गोळ्या पण बंद होतात, अर्ली स्टेज मध्ये काउन्सिलिंग पण करता येते, हे आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकतो. मनातून दुःखी असतील, त्यांना ताण येत असेल, स्ट्रेस येत असेल, टेन्शन येत असेल, तर ते बोलून दाखवावं, ऍटलीस्ट ते मनात दाबून नका ठेवू. शेअर केल्याने ऍटलीस्ट त्याची तीव्रता समोरच्याला पण कळून येईल आणि तुमचं मन पण हलकं होईल आणि ज्यानुसार तुमचे निगेटिव्ह इमोशन्स बाहेर जातील. आणि बाकी पण पुरुषांना प्रौढांना पण मी हे सांगेल की जर ताण तुमचा अनावर होत असेल किंवा वाटत असेल की हा मला आता सहन होत नाही, तर लवकरात लवकर एखाद्या मानसोपचार तज्ञाशी किंवा काउन्सिलरशी तुम्ही भेट घ्यावी.
1: डॉक्टर अमोल पात्रीकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर या विषयावर सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपला आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: ओसीडी, मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज, याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पात्रीकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. बरं ते श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत जोगवा या चित्रपटातून आनंद शिंदे यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत संजय पाटील आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया हाफ टिकीट या चित्रपटातून हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रकाश कुमार यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण जत्रा या चित्रपटातून आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते जितेंद्र जोशी आणि संगीतकार होते अजय अतुल. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातून अजय अतुल, मधुरा दातार, प्रियांका बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

श्रोते हो, गीता बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सर्जा या चित्रपटातून लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत नाधू महानोर आणि संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

याच गाण्याबरोबर गीतबहार या कार्यक्रमामधून आम्ही आपला निरोप घेत आहोत. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण आता ऐकत आहात. संध्याकाळचे 4:30 वाजत आलेत. ऐकूया मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा 6वा भाग आपण ऐकणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। मिर्जीच्या बँडमध्ये चांदलाल यांनी राम कदम यांना क्लॅरोनेटचं शिक्षण कसं दिलं हे आपण बघितलेलंच आहे। त्यानंतर खासाहेब अब्दुल करीम खा यांच्याकडं चांदलाल राम कदमांना घेऊन गेले। खासाहेबांचं शिष्यत्व पत्करून त्यांनी 2 वर्ष गुरुकुल पद्धतीनं दादांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि तिथंच अनेक दिग्गज गायकांना बघण्याचा आणि ऐकण्याचा लाभ राम कदम यांना झाला। सा म्हणजे सरस्वती, रे म्हणजे रघुपती, ग म्हणजे गणपती, म म्हणजे महादेव, प म्हणजे परमेश्वर, ध म्हणजे धन्वंतरी, नी म्हणजे नीळकंठेश्वर आणि सा म्हणजे सर्वांचा ईश्वर अशा पद्धतीनं राम कदमांनी गाण्याचे धडे घेतले आणि लोकसंगीत तसंच शास्त्रीय संगीत यांच्या परिपाकातून संगीतकार राम कदम यांच्यातला संगीतकार प्रगल्भ होत गेला। चंदनाची चोळी अंगांग जाळी या चित्रपटातलं आणखीन एक गाणं उषा मंगेशकर यांच्या आवाजात ऐकूया।
2: चौली न पावली चिल्लर खुर्दा त्यातली नवमी बर का
3: अगं पण हायस्तरी कशातली
2: अव बंदारू पा

1940 सुमाराला पुण्यात प्रभात कंपनीची चित्रपट गीतं सर्वदूर लोकप्रिय होत होती. प्रभातमध्ये फोटोग्राफर असणारे इक्बाल मोहम्मद हे मिरजेचे होते. सुट्टीवर मिरजेला आलेले असताना राम कदम यांचं क्लॅरोनेट वादन ऐकून ते बेहद्द खुश झाले. तुम्ही पुण्याला प्रभातमध्ये चित्रपट गीतवादनासाठी या असं म्हणून राम कदमांना त्यांनी सांगितलं. राम कदमांनी संगीतकलेवर असणारी निष्ठा, कमालीची जिद्द आणि ध्येयासाठी वाटेल ते अडथळे सोसायची तयारी, याबरोबरच महत्त्वाचं म्हणजे अंगभूत असणारं वाद्यवादन कौशल्य, यामुळं अर्थातच राम कदम यांच्यासाठी प्रभातचे दरवाजे खुले झाले. पण त्यांना तिथं प्रवेश मिळाला तो ऑफिस बॉय म्हणून. पण तरीही राम कदमांनी त्याला कमीपणा मानला नाही. सोपवलेलं काम करून संगीत साधना करायची आणि तिथं असणाऱ्या दिग्गज संगीतकारांची सांगीतिक कृती मनात टिपून ठेवायची हे काम राम कदम करू लागले. चंदनाची जोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

आपल्याला संगीत क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचंय हे राम कदम यांचं ध्येय इतकं पराकोटीचं होतं की प्रभातमधल्या नोकरीमध्ये पडेल ते काम करत असताना देखील त्यांच्या मनात संगीताच्या तारा छेडल्या जात होत्या. नोकरीव्यतिरिक्त सर्व वेळ ते संगीत साधनेला देत असत. ही संगीत तपस्या अधिकच गहिरी होत होती. त्या काळामध्ये प्रभातमध्ये संगीत विभागात असणारे केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव, त्यांना मदत करणारे संगीतकार वसंत देसाई यांच्या सांगीतिक कृती, गाण्यांना चाली लावणं या गोष्टींचं राम कदम हे एकलव्याच्याच वृत्तीनं सूक्ष्म निरीक्षण करत गाण्याला चाल लावणं हा प्रकार त्यांना आवडायला लागला आणि ही आवड संगीतकाराच्या जडणघडणीला पोषक अशीच होती. सध्या आपण चंदनाची चोळी अंगांग जाळी चित्रपटातली काही गाणी ऐकतोय. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आणखीन एक गाणं ढंगदार अशी ही लावणी.

0: शोधे हो चंदनाची चोळी अंग अंग जाळी हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला. तसं बघायला गेलं तर शांताराम यांची निर्मिती असलेला हा तमाशा प्रधान चित्रपट. या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकरांनी 11 गाणी लिहिली होती आणि ती सगळीच गाजली होती. यातलं विशेष गाजलेलं गाणं म्हणजे एक लाजरानं साजरा मुखडा. या गाण्यातलं बघत्यात हे दोनच शब्द म्हणजे प्रश्न आणि त्याला दिलेलं उत्तर एवढंच याबद्दल म्हणता येईल. पण यासाठी देखील राम कदम यांनी अतिशय सुंदर अशी सूरशैली यासाठी वापरली होती. हे गाणं अभिनेत्री संध्या आणि अरुण सरनाईक यांच्यावरती चित्रित करण्यात आलेलं आहे हे आपण जाणतोच. अरुण सरनाईक हे मराठीतले नामवंत अभिनेते होते. चंदनाची चोळी अंगांग जाळी या चित्रपटासाठी अरुण सरनाईक यांना गाण्याची संधी देऊन राम कदम यांनी आणखीन एक पार्श्वगायक निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही. त्या काळामध्ये या गाण्याच्या वेळेला शांताराम बापूंनी यासाठी विरोध केला होता, पण अरुण सरनाईकच हे गाणं अधिक चांगलं गातील असा विश्वास राम कदम यांना होता आणि तशी ग्वाही देखील राम कदमांनी शांताराम बापूंना दिली होती. आणि मग अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं ते गाणं खूपच गाजलं होतं. चला आपण हे ऐकूया.
1: एक लाजरान साजरा मुखडा

श्रोतेहो, या गाण्याच्या पूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की राम कदम हे प्रभातमध्ये कामावरती रुजू झाले आणि मग 2 महिन्यानंतर राम कदमांची परीक्षा घेऊन त्यांना संगीत विभागामध्ये घेतलं गेलं. या संगीताच्या परीक्षेसाठी त्यांना केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव, व्ही शांताराम यांच्यासमोर क्लॅरोनेटवर बसंत बहार राग वाजवायला सांगितला. गुरूंचं स्मरण करून तल्लीन होऊन रामकदम बसंत बहार आळवू लागले. परीक्षा झाली, दादांची ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. त्यांना संगीत विभागात घेण्यात आलं. तिथून पुढच्या 9 वर्षात प्रभातमधली नोकरी आणि संगीतकलेचा बहर या दृष्टीनं सुवर्णमयी असलेला मंतरलेला काळ होता. याच काळामध्ये रामकदम यांच्याबरोबर गुरुदत्त आणि देवानंद हे रामकदमांचे रूम पार्टनर होते. कार्यक्रमात आता चंदनाची चोळी अंगांग जाळी या चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाची सांगता चंदनाची चोळी अंगांग जाळी या चित्रपटातल्याच एका गाण्यानं करणार आहोत. अर्थात ही लावणी जरी नसली तरी राम कदमांचं एक आगळंवेगळं संगीत या गाण्याला आहे आणि दुर्गा जसराज आणि सारंग जसराज यांनी हे गाणं गायलेलं आहे.

0: संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा 6वा भाग आपण ऐकला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: मालिका विशेष हा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. थोड्याच वेळात जाणून घेऊया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.

नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकासकामांची पायाभरणी केली. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बियाणं, खते, कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवड्याभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी

0: उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पी व्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत पहिला गेम जिंकून दुसऱ्या गेममध्ये सिंधू आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युईफियेने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म याची. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्यामला सजनानी यांचं वीणावादन राग वराली आदी ताल. त्यांना मृदुंगम साथ केली आहे रोहित प्रसाद यांनी. तर ऐकूया श्यामला सजनानी यांचं वीणावादन राग वराली.

आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकलं श्यामला सजनानी यांचं वीणावादन राग वराली. त्यांना मृदंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: वाटेवरून चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही. आता
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला.
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा.
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास.
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास.
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?
0: हो. नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवाणीच्या भटकंती या कार्यक्रमात.
0: पण मी काय म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो. नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते.
1: बरोबर.
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो.
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो. आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरली आहे, आता खरं फिरण्याचं सीझन आहे.
0: हा, फिरायला जातो म्हणे. मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते.
1: नको नको नको नको नको.
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला. उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं. मग यासाठी लवकर उठायचं होतं. लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना. आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोश्यावर झोपलो, हा उठवेल म्हणून. पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील, पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ. आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला, सगळा प्लॅन फ्लॉप झाला.
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं.
0: वा वा वा वा. पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली त्याचं काय?
1: पुढच्या वेळी जाणारच आहोत ना आपण, डोंट वरी.
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना. आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं.
1: हो, हे जमतंय. आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जर यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात.
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया, आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया.
1: येस, व्हाय नॉट. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ, त्यात काय.
0: ओके, स्टे ट्यून्ड.

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.
0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, दऱ्या

0: खोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आत्ताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाईट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
0: फ्लाईट कसं? आपल्या जळगाववरून अजून फ्लाईट सुरू नाहीयेत, सुरू व्हायच्या आहेत.
1: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना, आणि नाही फ्लाईट तर ट्रेन बस आहेच की.
0: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरावरूनही सार्वजनिक आणि खासगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खासगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
0: आणि फ्लाईटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
1: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
0: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
1: हो मित्रांनो, चिखलदरापासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
0: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वतरांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
1: त्यावेळी द्रौपदी वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
0: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
1: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होतं.
0: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
1: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जातं.
0: हा भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
1: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
0: म्हणजे एक परफेक्ट मान्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
1: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो, आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामनी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहितीये ताडोबानंतर महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या मेळघाट या ठिकाणी आहे.
0: म्हणजे मान्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
1: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
0: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
1: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
0: हो, आता प्लॅन तर केलाय, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे. जायला तर हवंच.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
0: काय?
1: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
0: नंतर उचलले पण होते ना.
1: हो, ते तर मी सांगितल्यावर.

0: हो ते चुकलंच माझं. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरवा.
1: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलिच्छ ठिकाणी आपण जातो का?
0: नाही.
1: हा, पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलिच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
0: म्हणूनच मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन शिकलाय आता, आपणही शिकलं पाहिजे.
0: हो, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
1: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
0: हो हो, का नाही.

0: तर मित्रांनो, आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त, युववाणी विभाग, द्वारक केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती,
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूया इंग्लिश बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:19:17 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हे आवश्यक आहे, जेनेटिक्समध्येच ती आहे आवश्यक असं नसतं. परंतु झालंय काय की जेनेटिक्सच्या आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा सगळा तंत्रज्ञानाचा जो पसारा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये येत चाललेली अफाट ताकद, याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि म्हणून आता नैतिकतेचे मुद्दे जास्त प्रमाणात चर्चिले गेले पाहिजे असं मला वाटतं. समाजामध्ये हे मुद्दे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळात चर्चिले गेलेच आहेत, पण आता ते जास्त प्रमाणात आणि जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे. कारण जेनेटिक्स आणि हा जो मुद्दा आहे की यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावामध्ये असा पिक्चर लावला जायचा पडद्यावरती, हळूहळू मग थिएटर आली जिथे 400-500-200 लोक बसू शकतील, मग त्याच्यानंतर टी व्ही आला जिथे 10 लोक बसू शकतील आणि आता आपण सगळं मोबाईल म्हणजे एकदम पर्सनल चॉईसने सगळं बघतो. तसंच जेनेटिक जिनॉमिक्सच्या क्रांतीमुळे आपल्याला आता पूर्वीच्या मोठ्यापेक्षा जास्त प्रमाणात पर्सनलाइज्ड मेडिसिन होत चाललं, पर्सनलाइज्ड चॉईसेस होत चालले आणि त्यामुळे प्रत्येकाच्या दारापाशी हा नैतिकतेचा मुद्दा येऊन ठेपेल अशी परिस्थिती उद्भवली आहे. कारण की जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स हे फक्त आजारांच्या बाबतीत नसतं, आपण खूप सढळपणे त्या टर्मचा वापर करतो, म्हणजे याचे जीन्स अमुकच आहेत किंवा हे काय अनुवंशिकच असेल किंवा रंग, बांधा, उंची हे पण अनुवंशिकच आहे, मग बुद्धिमत्ता पण अनुवंशिक आहे का, म्हणजे ते कधीकधी खूप पर्सनल वैयक्तिक क्षेत्रात पण वापरलं जातं. आणि एकीकडे पाहतो की एकदमच जेनेटिक आजारांची भीती असते दुर्मिळ, म्हणजे हा आजार बराच होणार नाही का, किंवा बरा होण्यासाठी मग मी काहीही करायला तयार आहे, किंवा मग संशोधन झालं आहे की नाही हे माहिती नसताना तो उपचार जणू काही आता वापरलाच पाहिजे, किंवा सुडो सायन्स आपण जे म्हणतो छद्मविज्ञानाचे उपचार, किंवा जे काही प्रूफ झालेले नाही ते उपचार वापरले पाहिजे, अशा सगळ्या गोंधळामध्ये ती व्यक्ती सापडण्याचा आणि ती फॅमिली सापडण्याचा एक शक्यता असते. आणि शिवाय जिनॉमिक्स आपण कोविडपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ते शब्द ऐकायला लागलो ना, म्हणजे आपल्या कानावर रोजच आदळत होतं, कोविड व्हायरस आला त्याचं हे वेरियंट, अमुक वेरियंट, अमुक म्युटेशन. आणि तसं आता फक्त दुर्मिळ नाही, बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक्सचा मूळ आपल्याला सापडायला लागल्यामुळे शास्त्राला, जास्त जास्त संशोधनामुळे आणि वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे, त्यामुळे तो जो प्रतल आहे ते जवळजवळ सामान्य माणसांच्या आवाक्यात पण येत चाललंय, किंवा ते रोजच्या बी बियाणापासून आपण जे खाण्यापिण्यात वापरतो त्याच्यात पण काही जेनेटिक म्युटेशन करून टाकले जात आहेत का, म्हणजे जवळजवळ ते असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे नैतिकतेचा एक मूळ मुद्दा आपण समजून घेतलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
1: मॅडम, आपण आजार आणि आजारासंबंधित जे काही जेनेटिक्स आहेत त्याचा थोडासा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो. आपल्या समाजात जर आपण बघितलं तर आजही डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया यासारख्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसीज असतील तर त्यांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत आणि अशा वेळेला अशा आजारांबद्दल सायंटिफिक आणि इथिकल अवेअरनेस म्हणजे जागरूकता जर आपल्याला आणायची असेल तर सायंटिफिक कम्युनिटी ही भूमिका कशी पार पाडू शकते?
0: खरं म्हणजे काही गोष्टी ना आपल्याला सायंटिफिक कम्युनिटीसाठी सुद्धा आणि समाजातली वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आणि मग सामान्य लोक, की पहिल्यांदा मूळ मुद्दा संकल्पनांची समज आपण व्यवस्थित नव्या रूपामध्ये करून घेतली पाहिजे. की डाऊन सिंड्रोम हा आजार काय आहे, तर क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे, आणि थॅलेसिमिया हा आजार जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे. म्हणजे संकल्पनांची समज इथपासून सुरू होते की क्रोमोसोम्स गुणसूत्र म्हणजे काय आणि जीन्स म्हणजे काय, म्हणजे डाऊन सिंड्रोम अचानक होतो का आणि थॅलेसिमिया आई आणि वडील दोघं कॅरियर असल्याने होतो का, तर ही जी संकल्पनांची समज आहे ना ती अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जो तुम्ही आत्ता हा जो प्रयोग करताय, सुरुवात करताय, की मराठी भाषेमध्ये की बाबा गुणसूत्र कुठे असतात आणि मग जीन्स कुठे असतात, इथपासनं तो सुरू होतो. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही एक जिनॉमिक प्रोजेक्ट केलं की जे मराठी आणि इंग्लिश असा हायब्रिड प्रोजेक्ट, की साध्या सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे, पण त्याच्यामुळे सुलभीकरणामुळे त्याच्यातनं गैरसमज न तयार होता म्हणून सायंटिफिक कम्युनिटीला आपण बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त डॉक्टर नाही, टीचर्स, प्रोफेसर, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ह्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन ते तसं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत ज्या याच्यात काम करतात. भारत सरकारचा रेअर डिझीज पॉलिसी हा एक उपक्रम आता आहे, त्यामुळे वेगवेगळी हॉस्पिटल्स आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.
1: आपल्या भारताचा जर आपण एकूण विचार केला तर आपले जे काही मोठे शहर आहेत ज्यांना आपण मेट्रो सिटीज म्हणतो, असे शहर जर सोडले तर आपल्याला एकूणच जेनेटिक संबंधित ज्या काही चाचण्या असतील किंवा जेनेटिक संबंधित जे काही काउन्सिलिंग असेल अशा तज्ज्ञांची उपलब्धता आपल्याला खूप कमी दिसून येईल. तर ही जी काही मर्यादित तज्ज्ञांची उपलब्धता आहे, हे ज्ञान आणि सुविधांची जी दरी मिटवण्याचं जे काम आहे, हे एक मोठं इथिकल आव्हान आहे. यावर काय उपाय आपल्याला?
0: हो, एकदम बरोबर. इथिकल आव्हान म्हणजे इथे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल येतंच, की सगळ्यांना ही सुविधा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. एक त्याच्यामधला असा मुद्दा आहे की आता सॅम्पल जे आम्ही जेनेटिक टेस्ट तुम्ही म्हणता ते खूप जास्त सुलभतेने आपण, म्हणजे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये लॅबोरेटरीज बरोबर आम्ही जिथपर्यंत कुरियर म्हणजे अवेलेबल होऊ शकतं तिथून आम्ही पिकअप करतो. म्हणजे आमचे बरेच असे पेशंट आहेत की एखादा गावाकडे असेल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आता अवेलेबल आहे, तर ऑनलाईन कन्सल्टेशनमधून आम्ही करतो आणि गावातून आम्ही सॅम्पल कुरियरने पिकअप करतो. तर ही सुविधा अवेलेबल आहे ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही सुविधा उपलब्ध आहेत हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्यांना असं वाटतं अरे मी एवढ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन कसं काय सॅम्पल देणार. त्यामुळे सुविधा मुळात अवेलेबल आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोबाईलवरतीच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. काही प्रमाणात आम्हाला फिजिकल चेकअप हा आवश्यकच असतो, पण सुरुवातीची माहिती घेण्यासाठी ते फिजिकल कन्सल्टेशन करू शकतात आणि आम्ही जवळच्या गावातल्या शहरातल्या डॉक्टरांशी त्यांना जोडून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय संस्था ज्या आहेत की जिथे रिसर्च बेसिसवरती बरीच प्रोजेक्टमध्ये फ्री टेस्ट म्हणजे उपलब्ध आहे, तर हे जे मोफत टेस्ट उपलब्ध असतात ते पण आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो. उदाहरणार्थ हैदराबादची CDFD इन्स्टिट्यूट आहे, किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत, किंवा प्रायव्हेट पण लॅबोरेटरी काही पेशंट्समध्ये ह्या सुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात. परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
1: आपला समाज जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना सामोरं जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत हे आपण कसे रोखू शकतो?
0: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नैतिकता. तुम्ही म्हणालात की एक जेनेटिक सायन्सने जे आपण मानवी दृष्टिकोनातनं म्हणतो ना सगळी माणसं सारखी असतात, तसं जेनेटिक्समध्ये पण मोर दॅन 99% म्हणजे 99% जास्त DNA आपल्याच सारखेपणा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे ती नैतिकता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आपलं हार्ट सारखं असतं, आपलं लिव्हर सारखं असतं, तसं DNA पण आपले सिक्वेन्सेस जवळजवळ 99% जास्त सारखे असतात. त्यामुळे आपण एका समान पातळीवर आहोत. त्यामुळे एखाद्याला जेनेटिक एखाद्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्याला झालेला असेल तर तो इतर आजारांसारखाच आहे, त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखं त्याच्यात काही नाही. कारण की प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी म्युटेशन होतं. कॅन्सर पण आता बरेच काही काही जेनेटिक असू शकतात. बऱ्याच आजारांचं आता जेनेटिक कारण आता समजायला लागलेलं आहे, त्यामुळे हे आजार कुणालाही होऊ शकतात. विशिष्ट फॅमिलीला झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही शापित आहे, किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की अरे अनुवंशिक आमच्यात आहे का, तर जेनेटिकमध्ये अनुवंशिक पण आजार असतात, अचानक होणारे आजार पण असतात. आणि भ्रम पण असतात लोकांचे की आम्ही काही विशिष्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतो म्हणून आमच्यावरती असा परिणाम झाला आहे का, तर तसं काही नाही आहे. ती शक्यता सगळ्यांना सारखी असते. त्यामुळे हा तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बहिष्कार करणे, टॅबू करणे याच्यातनं समाजाने बाहेर यायला पाहिजे. मग तो कुठला पण ठपका असे ना का, जसं पूर्वी धर्मजातीचे ठपके होते मग आता आपण पुन्हा या डिसिजेसच्या ठपक्यामध्ये अडकायला पाहिजे का, तर नाही. तर आपण त्या मानसिकतेतनं बाहेर पडून त्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला मूळ आजार कसा आहे ते समजून घेतलं तर मला असं वाटतं त्यातलं सायन्स समजलं तर सगळ्यांनाच लक्षात येईल की अरे हे कुणालाही होऊ शकतं.
1: आजच्या युगात जर बघितलं तर डेटा खूप महत्त्वाचा आहे आणि माहितीची देवाणघेवाण जी होत असते ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल अनेक कंपन्या DNA चाचणी करून बऱ्याचशा गोष्टींचा या डेटाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो काही डेटा आहे या जेनेटिक डेटाची आपण गोपनीयता कशी ठेवू शकतो, आणि अगदीच टोकाला जाऊन जर असा डेटा एखाद्या व्यक्तीचा जर लीक होत असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो?
0: हा खरा काळजीचा मुद्दा आहे की वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचे जे नियम आहेत, जे प्रमाणीकरण आहे, मूल्यमापन आहे, त्याचं खरोखर कडक नियम बनवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी ऑडिटिंग हे झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मानवी स्वयंसेवक संस्था यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की एकतर या नैतिक नियमांबद्दल एका बाजूला जागरूकता पण येईल आणि समाजानुसार आपण ते नियम कसे कडक करायचे याची एक प्रणाली आपण बनवू शकू. ती प्रणाली

0: ती सातत्याने सुधारणा पण करावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय की डेटा सिक्युरिटी, तर ती सिक्युरिटी का बरं मोडली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्था असतात. तर हे खरं म्हणजे एक जाळ्यासारखं काम आहे की जे त्याचा गैरवापर करतील अशा लोकांवरती कडक निगराणी ठेवण्यासाठी, म्हणजे हे मोठ्याच प्रमाणात वरूनच होणारं कायदेशीर काम आहे. त्यामुळे हे कायदेशीर बाबतीत कसं बसेल, तर वेगवेगळ्या कायदेशीर संघटना यांना बनवून, स्वयंसेवी संस्थांना बनवूनच आपल्याला हे काम करावं लागेल. आणि ती प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. शिवाय मानवी फायद्यासाठी सजीवांचा वापर, संशोधनासाठी शोषणाचं नियंत्रण करणारी नैतिक तत्व, मानकं, ती पण आपल्याला घ्यावी लागतील. जसं आपण म्हणतो की कोणाचा गिनीपिक म्हणून वापर होऊ नये, किंवा एखादं जसं कोविडच्या वेळेस खूप होतं, एखादा विषाणू जीवाणू त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करून ते चुकून संशोधनासाठी वापर जाऊ नये. तर संशोधनापासून ते कमर्शियल म्हणजे प्रत्यक्ष टेस्ट आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या वापरापर्यंत पूर्णच एक घडी बसवावी लागणार आहे. आणि ती निश्चितच गरजेची आहे. म्हणजे तिथे अजून आपण पूर्ण झालो आहे असं वाटत नाही. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूपच कडक उपाययोजना करावीच लागणार आहे.
1: कडक उपाययोजनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग साहजिकच नियम आणि कायद्यांचा विषय येतो. तर आपल्या भारतामध्ये जेनेटिक्स सायन्स संबंधित जे काही कायदे किंवा जे नियम आहेत त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा.
0: पहिला नियम तर माहिती आपण जी पेशंटला देतो टेस्ट किंवा सॅम्पल घेताना, तर त्या कन्सेंट आम्ही जे घेतो त्याच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं की या जी लॅब तुमचं टेस्ट करते ती कुठे तुमचा DNA किंवा काय सेव्ह करणार आहे, तुम्ही कुठल्या टेस्टसाठी सही करत आहात, कुठल्या टेस्टसाठी तुम्ही सही केलेली नाही आणि ते तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे. शिवाय तुमचं जे सॅम्पल, मग ते DNA असू दे, साधं ब्लड असू दे, ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी असते तसं पाहिलं तर तुम्ही त्याचा जाब विचारू शकता का, तुम्ही पाहिजे तेव्हा ते विथड्रॉ करू शकता का. तर खरं म्हणजे प्रत्येक कन्सेंटवरती तुम्ही विथड्रॉ करण्याची पण कन्सेंट देतच असता. फक्त हे आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचे हक्क पण बजावण्याची तुमची पण एक जबाबदारी आहे. म्हणजे नैतिकता आपण जेव्हा म्हणतो ना, तर नैतिकता पाळली तर पाहिजे जे याचा वापर करतायत संशोधनासाठी, हे पण एक दुसरी नैतिक जबाबदारी, कर्तव्य, हे पण आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आपण हे सॅम्पल कुठे देतोय, आपण मानक मिळवलेल्या प्रमाणित संस्थेकडे सॅम्पल देतोय का, किंवा ज्यांची मान्यता नाही आहे, ज्यांना ॲक्रेडिटेशन मिळालेलं नाही त्यांच्याकडे आपण सॅम्पल दिलंय का, की जिथून कदाचित आपल्याला परतीचा मार्ग नसेल किंवा त्यांचे रिपोर्ट आपण नीट बघू शकणार नाही किंवा त्याचे रिपोर्ट नीट मान्य होणार नाही. तर हे सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही सगळी माहिती खरं म्हणजे रिपोर्टवरती असते, त्या कन्सेंट फॉर्ममध्ये असते. फक्त आपण ते जरा नीट चाळणी करून बघितलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर ती थोडीशी प्रोसिजर तशी आहे, म्हणजे असं काही नाहीच आहे असं नाही आहे. फक्त त्याच्याविषयी जागरूकता येण्याची गरज आहे.
1: तुम्ही ॲक्रेडिशनचा उल्लेख केला, कुठल्या संस्थेकडनं अपेक्षित आहे ॲक्रेडिशन असणं?
0: तर लॅबोरेटरीज आपली NABL ॲक्रेडिटेशन असतं आणि इंटरनॅशनल आहे CAP, कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट, त्याचं ॲक्रेडिटेशन असतं. तर हे जे मेन आहेत ॲक्रेडिटेशन, ती तर लॅबोरेटरी घेतात, त्याचा वरती शिक्का पण लावलेला असतो. नंतर त्या लॅबमध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची काय आहे त्याच्यासाठी जे म्हणजे पात्रता लागते, ती पण लोकल ज्या आपल्या ऑथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटल, त्या पण बघत असतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना ॲक्रेडिटेशन मिळत नाही खरं म्हणजे. आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. परंतु तरीसुद्धा याच्या पलीकडे जाऊन पण एखाद्या प्रायव्हेट लॅबोरेटरीने, गव्हर्नमेंट लॅबोरेटरीने क्लेम केला तर तुम्ही पण ते चेक करू शकता. आणि खरं म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जाऊन विचारू शकता, तिथून माहिती मिळवू शकता, वेबसाईटवरती जाऊन मिळवू शकता. तर ही ॲक्रेडिटेशन्स आहेत, त्याची तपासणी तुम्ही पण करू शकता म्हणजे त्या वेबसाईटवरती. म्हणजे आपण खरं म्हणजे ती प्रोसेस करतोय. जेवढा वेग संशोधनाचा, टेस्टिंगचा, ट्रीटमेंटचा असेल, कदाचित त्या वेगाबरोबर सगळ्या संस्था गेल्यात का हे मी नाही सांगू शकत. परंतु ती प्रोसेस आहे आणि ती फक्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
1: जवळजवळ मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहात, याचबरोबर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता, बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही करत आहात. मागे एकदा बोलत असताना तुम्ही भाषेचा आणि जेनेटिक्सचा कसा संबंध आहे याबद्दल पण काही उल्लेख केला होता. तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की वैज्ञानिक म्हणून जेनेटिक्स संबंधित जे काही फ्युचर आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही कसं बघता? तुम्हाला भीती वाटते का विश्वास वाटतो?
0: म्हणजे मी त्यात काम करत असल्यामुळे मला विश्वास जास्त वाटतो. कारण की आपण भीती घालवण्याचा एक मार्ग जो अगदी सुरुवातीला मी सांगितला की संकल्पनांची समज, जेव्हा तुम्हाला एखादी संकल्पनेची समज येते तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याचा निश्चित वापर करण्यासाठी तुमचे मार्ग ठरवू शकता. आणि मग तुम्हाला मार्ग ठरवलेला असेल तर भीती नाही वाटणार. म्हणजे जेनेटिक्सचा वापर आपण पेशंट्स, त्याच्या फॅमिलीज, समाजात त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत त्याच्यासाठी करणं जास्त हितकारक आहे आणि म्हणून तो आपण आत्मविश्वासाने वापरू शकतो. किंवा जेनेटिक्सचा अजून एक उपयोग आता पब्लिक हेल्थ जिनॉमिक्स, म्हणजे जे कोविडमध्ये झालं की जेनेटिक तंत्रज्ञानाचा

0: त्याचा वापर करून आपण वॅक्सिन बनवू शकतो का, अँटीबायोटिक रेझिस्टन्स दूर करण्यासाठी वापर करू शकतो का, कॅन्सर वगैरेवरती उपचार करू शकतो का? तर हे जेव्हा तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी कळत जातात तेव्हा तुम्हाला जास्त आत्मविश्वास येतो. त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतिहासाचं, कारण तुम्हाला हे पण माहिती असेल की जे आपण पुरातत्व खाते जे सॅम्पल्स घेतात त्याचा पण DNA तपासला जातो, त्याला मी एन्शंट DNA स्टडीज म्हणतो. म्हणजे जेनेटिक्सचा वापर करून काही निश्चित गोष्टी तुम्हाला जर समजत असतील तर तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्ही जास्त जिनॉमिक सायन्सकडे एक मदत म्हणून बघायला लागाल. तुम्ही कुठलीही जर तंत्रज्ञान आलं तर त्याचा काय नियमित वापर किंवा नियमबद्ध वापर केला तर त्याच्याबद्दल भीती राहत नाही, त्यामुळे त्याविषयी भीती मला वाटत नाही. पण दुसरं काळजी, म्हणजे आपण जी काय म्हणूया सावधानता बाळगली पाहिजे, ज्याला आपण भीती मानायला नको, की सावधानता म्हणजे आपल्याला त्याची लिमिटेशन्स माहिती पाहिजे की कुठल्या एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला ते वापरायचं नाही आहे किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला नैतिक मूल्य वापरून ती वापरायचं आहे हे माहिती असलं तर मला असं वाटतं सावधानता बाळगून केलं तर भीती राहणार नाही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जे जेनेटिक्स येत चाललेलं आहे त्या तज्ज्ञांनी पण सारखं भेटलं पाहिजे. आता नव्या जगाचा मंत्र आहे कोलॅबोरेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन ही टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रात कशी वापरतात हे एक डायलॉग वेगवेगळे संवाद होण्याची गरज आहे आणि ते तशा माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा एकांगी जो दृष्टिकोन आहे तो न बघता लोकांना त्याच्या सगळ्या बाजू समजून सांगितल्या पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच पर्सनलाइज मेडिसिन पर्सनलाइज चॉईस म्हटलं की लोकांपुढे तुम्ही त्याचे विविध पैलू खुले करता आणि त्यांना ते समजून सांगता आणि मग लोकांनी स्वतःच्या समजुतीने त्याचा वापर कसा करायचा आहे हे जास्त आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण की आता ही पिढीसुद्धा तशा प्रकारचा विचार करते की मी हे समजून घेईन आणि मग माझ्यासाठी जे ते वापरीन. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण समान पातळीवर संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री की आता आमच्याकडे येणारे पेशंट बरेचसे रूढार्थाने शिक्षण घेतलेले असतात असं नाही, पण आपण त्यांना जर आकृतीने समजून सांगितलं की ही सेल असते, याच्या पेशींनी आपण बनलेलो असतो, त्याच्यामध्ये जीन्स असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणून तुमच्या मुलाला हा आजार झाला आहे, तर आज आपल्याकडे आकृत्या उपलब्ध आहेत, व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते जर समजून सांगितले तर त्यांना निश्चितपणे कळतं. म्हणजे अगदी एज्युकेटेड आपण जे म्हणतो की व्हाईट कॉलर लोकांना पण नसेल समजत तसे प्रश्न ते आम्हाला विचारतात. त्यामुळे समज हा माणसाला उपजतच असते, आपण फक्त त्यांना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या भाषेमध्ये समजून घेतो हे आपल्याला फक्त निश्चित करता आलं पाहिजे तर नक्की सगळ्यांना समजेल.
1: क्लिनिकल जेनेटिसिस्ट ॲज अ करिअर हे मी अगदी पहिल्यांदाच जाणून घेतलं. तर आजची जी काही नवीन पिढी आहे जे बायोटेक्नॉलॉजीकडे वळत आहेत, तर अशा नव्या तरुणांना तुम्ही जेनेटिक्समधील करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
0: तर सुरुवातीला मी माझ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे आई वडील आहेत, माझे हस्बंड म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि माझी मुलं. म्हणजे जेनेटिक्समध्ये करिअरला सुरुवात करणं फार काही सोपं होतं असं नाही. भाऊ माझा अमेरिकेत असल्यामुळे थोडं माहिती होतं की हे क्षेत्र खूप पुढे जाणार आहे, त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आले. कारण की अशा अवघड क्षेत्रामध्ये करिअर करताना आर्थिक तुमची बाजू, तुम्हाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आताच्या तरुण पिढीला त्या मानाने खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तरी त्यांच्या मनात, म्हणजे जे लोक भेटतात त्यांच्या मनात ही शंका असते की आम्ही हे करिअर केलं तर आत्ता भारतामध्ये त्याला ऑप्शन्स आहेत का, तर मी हे निश्चितपणे सांगू शकते की आता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आम्ही वापरतो डेटा अनालिसिस करायला, त्याच्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत आहेत आता, त्यामुळे ती आता मिश्र पण एक ब्रांच मॅथ्स आणि बायोलॉजीची झाली आहे. डॉक्टर्स, जेनेटिक काउन्सिलर्स तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतील, अगदी गाव पातळीवर पण याचं नॉलेज देऊ शकेल, तर आहे ते डॉक्टर्स पण त्याच्यामध्ये ट्रेन करणे. नर्सेस जे परदेशामध्ये असतं की नर्सेस त्याच्यामध्ये ट्रेन होऊन पेशंटला दुसऱ्या टप्प्यावरती त्या समजून सांगतात, कारण की एकदा डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर परत त्यांना सगळं समजेलच असं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरचं काउन्सिलिंग लागतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर आता उपलब्ध आहेत आणि आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना वेळ लागला गुंतागुंत असल्यामुळे त्याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये खूप संयम ठेवून आम्हाला ते पुढे जावं लागलं. तर ती एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात घेतली पाहिजे, कारण संयमासाठी आता तुम्ही बघत असाल की खूप धावपळपेक्षा आपण अस्थिर चंचल पण एका बाजूला होत चाललेलो. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगाने मिळते तेव्हा मन पण अस्थिरतेने ती ग्रास्प करायला लागतं, मन पण चंचल होतं आणि कधी कधी असं वाटू शकतं हे की ते किती वेळ मी आता हे करायचं आहे. त्यामुळे थोडंसं संयमाने जर या क्षेत्रामध्ये लोकांनी पाऊल टाकलं तर निश्चितपणे ते खूप क्रेडिटिंग आहे आणि खूप समाधान देणारं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की मगाशी की तुमच्या मनात भीती आहे का, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या विशिष्ट आजाराची मुळापासून माहिती मिळते अगदी जीनपर्यंत, तर खूपच तुम्ही आत्मविश्वास तुम्हाला निर्माण होतो की आपण कशाविषयी आपण डील करतो आहे. आणि तेच जर तुम्ही अर्धवट माहिती असेल तर तुम्ही सतत भीती काळजी शंकाने घेरलेले असता. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारा मार्ग जरी थोडासा संयमाचा खडतर असेल तरी जेव्हा तुम्ही ते मिळवत जाता त्यातनं येणारं समाधान आणि त्यातनं येणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे मदत करत जातो. तर हे मला त्यांना सांगायला म्हणजे आवडेल की त्यांच्याकडून पण आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. कारण तरुण याच्यामध्ये जे नवीन संशोधन करत आहेत, AI वापरून त्याचा वेग वाढवत आहेत, त्याच्यातनं मोठ्या पिढ्यांना पण खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे तो ते पण एक कोलॅबरेशनचंच काम आहे तरुणांनी आणि मोठ्यांनी बरोबर करण्यासारखं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जेनेटिक्स आणि एथिक्स याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर ज्या क्लिनिकल जेनेटिसिस्ट आहेत यांच्याशी चर्चा केली. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मॅडमांनी केलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: मी पण आभार मानते की आकाशवाणीने एका वेगळ्या विषयाला आणि ते पण नैतिकता धरून हा तुम्ही विषय घेतला, तर तुमचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आपण आत्ताच ऐकलात विज्ञानावर आधारित कार्यक्रम सायन्स कॉर्नर.

आकाशवाणी मुंबईची केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:53 आणि 42 सेकंद होत आहेत. 1:07 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

शोधेहो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई, अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे, खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट

0: एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रमवनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
1: और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी.
0: प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
2: बियाणे, खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी 3-स्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्रशिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत तसंच वृत्तपत्र TV माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावं असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात VIP दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4-5 तास

0: तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खाजगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
2: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते. कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
4: ज्येष्ठांच्या

0: मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रूपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली. या भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसंच केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोतेहो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या वहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली. जिंद हरियाणा हा नॉर्दर्न रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे, यामध्ये ही गाडी धावेल.

0: गाडीच्या दोन राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली चार ट्रिप्स एव्हरीडे, जे 89 किलोमीटर वन वे आहे, तर ह्या चार ट्रिप्स एव्हरीडे होतील. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर, 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरच्या ड्रायव्हिंग कार आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर. 2,600 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही? तर हायड्रोजन फ्युएल. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय, तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या, त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावर ती गाडी चालते आणि धूर निघत नाही मग यावून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली, प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर रन याचा सुरू झालेला आहे. जिन सोनीपत सेक्शन का, तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन्स लागतात किंवा त्याचं जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युएल असतं, दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरनी फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवर. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युएल कधी करावी लागेल, तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युएल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखं 5 रुपये पर मिनिमम फेअर आहे, तिकीटमध्ये काही फरक नाही आहे. पण एक मोठी अचीवमेंट अशी आहे की म्हणजे हे वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन सेट आहे. 1200 horsepower फ्युएल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी ही भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6वा देश आहे जो अशी ट्रेन चालवत आहे आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्त्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा उटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन्स आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्व्हिस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी, तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे, मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली आणि इक्विपमेंट मेधा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दर्न रेल्वे ही गाडी चालवते. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्टिंग करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स ह्या सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 जुलैला ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण 4 वर्ष ह्या पूर्ण प्रोजेक्टला लागली, पण दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणारा असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत, हायड्रोजन रेल्वे यासारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300+ रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर,

0: मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि बारामती स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे. नागपूर विभागांतर्गत चांदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस इटवारी जंक्शन, आमगाव स्थानकांची कामे झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील एकूण 132 स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. बारामती हे राज्यातलं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामती स्थानकाला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
0: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव, तसेच रेल्वेबद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
2: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज 30 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, ऊर्जा कार्यक्षम LED, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा होईल. एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल

0: रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
1: श्रोतेहो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आभार माझं शेवार या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं हार्दिक स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948 दिनांक 18 जुलै 2026. यानंतरची उद्घोषणा आपण लगेचच ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतकऱ्यांसाठी उपयोगी मधुमक्षिका पालन या संदर्भात माहिती करून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती करून देत आहेत बिपिन जगताप सर. बिपिन जगताप सर हे महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ मुंबई येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वनस्पतीच्या परागीभवनासाठी आणि अधिक उत्पादनासाठी मधमाशी खूप उपयुक्त आहे. आज पूरक व्यवसाय म्हणून देखील मधुमक्षिका पालन केलं जातं. परंतु हे मधुमक्षिका पालन करताना कोणत्या जाती वापरायला हव्यात किंवा कोणत्या जाती मधपेटीमध्ये ठेवायला हव्यात ज्यापासून अधिक चांगलं उत्पादन मिळू शकतं?
2: मधमाशी हे खूप उपयुक्त असा कीटक आहे. शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्यामधील नैसर्गिकरित्या मधमाशी हा कीटक खूपच उपयोगी आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन यासारखा शास्त्रज्ञ देखील म्हणतो की मधमाशी जर या पृथ्वीवर तलावरून संपुष्टात आली तर संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं.

0: महत्त्व केवळ मधमाशीचं आहे, आणि म्हणून मधमाशीच्या आपल्या जवळ असणं, मधमाशी आपल्या शेतीच्या जवळ असणं हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे, मधमाशींच्या वेगवेगळ्या जरी जाती असल्या तरी मधमाशी ही एकमेव अशा कीटक आहे की जो आपल्या शेतीला पिकांना उपयोगीत राहायच, परंतु निसर्गाचं अन्न साखळी जी आहे ती अत्यंत व्यवस्थित ठेवण्याचं काम मधमाशी करते. फुलांना फळातून जाण्याची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये मधमाशीचं जे असणं आहे, महत्व आहे, ते खूप मोठं आहे. फुलांचं परागीकरण झाल्यानंतरच, पर परागीकरण आपण ज्याला म्हणतो, ते झाल्यानंतरच फळाची गुणवत्ता, दर्जा आणि फळ हे लागत असतं कुठल्याही वनस्पतीला. आणि म्हणून मधमाशांच्या या अस्तित्वामुळं आपल्याला आपल्या ताटातील जे काही अन्न आहे त्याच्यातील 70% अन्न हे केवळ मधमाशींमुळं मिळतं. आणि म्हणून आज आपण पाहतो की शेतकऱ्यांनी आणि आपल्या सगळ्या शेती उत्पादन वाढवणाऱ्या ज्या काही चांगले घटक आहेत त्या सगळ्यांनी मधमाशीकडं वेगळ्या दृष्टीने पाहणे गरजेचं आहे. आत्ताच आपण विचारलं की मधमाशांच्या कोणत्या अशा जाती आहेत की ज्या शेतीला उपयोगी आहेत किंवा परपरागीकरणासाठी उपयोगी आहेत, तर मी आपल्याला सांगतो की शेतीला उपयोगी असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या मधमाशा या शेतीसाठी उपयोगी आहेत. उदाहरणार्थ एकूण 5 जाती या मधमाशाच्या आहेत. याच्यामध्ये एक आहे आग्या मधमाशा, ज्याला ॲपिस डोरसाटा इंग्लिशमध्ये म्हणतात. दुसरी आहे ॲपिस सेरेना इंडिका. तिसरी आहे ॲपिस मेलिफेरा. चौथी आहे फुलोरी मधमाशी. आणि पाचवी आहे पोयाची मधमाशी. याच्यामध्ये आग्या मधमाशा सातेरी म्हणजे आपल्याकडे 7 पुढे अशी 7 ठिकाणी 7 वेळा पोळी बांधते अशी सातेरी मधमाशी. मेलिफेरा इटालियन मधमाशी आहे. पोयाची मधमाशी म्हणजे एकदम चिलट्यासारखी असते, छोटी असते आणि आंब्याच्या मोहराला ती उपयोगी पडते. कोकणामध्ये ही मधमाशी मोठ्या प्रमाणात आढळते. चौथी आहे फुलोरी मधमाशी, जी महाराष्ट्रातील सगळ्या ठिकाणी आढळून येते आणि छोटी छोटी पोळ्या असते, उघड्यावरती घर बांधते. सातेरी मधमाशी मात्र पश्चिम घाटात आणि विदर्भातील मराठवाड्यातील अशा काही जिल्ह्यात सापडते जिथं भिंतीमध्ये किंवा शेताच्या तालीमध्ये झाडाच्या डोलीमध्ये ही मधमाशी 7 पोळी बांधून राहते. म्हणून तिला सातपुडी मधमाशी म्हणतात, काही ठिकाणी सातेरी मधमाशी म्हणतात. मेलिफेरा मधमाशी इटालियन मधमाशी आहे, ही परदेशातून आपल्याकडे आलेली आहे आणि व्यावसायिकदृष्ट्या जी लोक काम करतात त्यांच्यासाठी ही मधमाशी उपयोगी आहे. खूप मोठ्या प्रमाणात मध तयार करणं आणि पिकांना परागीकरण हे सगळ्याच मधमाशांचं काम आहे. मात्र आपली लोकलची जी मधमाशी आहे ती सातेरी मधमाशी आहे. अशा ह्या 5 जातींच्या मधमाशा, सगळ्या मधमाशा शेतीसाठी उपयोगी आहेत. विशेषत्वाने मधमाशीचं एक पोळ नष्ट करणं म्हणजे आजोबाच्या एक गावातली शेती नष्ट करण्यासारखं आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मधमाशांना जाळू नये, त्यांचा विध्वंस करू नये, कारण ह्या सगळ्या मधमाशा आपल्या शेती पीक उत्पादनात जवळपास 35-40% आणि जास्तीत जास्त 100% उत्पादन वाढवण्यासाठी फार महत्वाचं काम करत असतात.
1: अच्छा, आणि सर आपण म्हटलं की या 5 प्रकारच्या मधमाशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत, परंतु शेतकरी जेव्हा आपल्या शेतीमध्ये मधपेट्या ठेवतो म्हणजे परागीभवनासाठीच ह्या ठेवल्या जातात, तेव्हा कोणत्या जातीच्या मधमाशा त्यांनी पाळायला हव्यात?
0: एक तर आग्या मधमाशा आणि पोयाच्या मधमाशा किंवा फुलोरी मधमाशा या 3 प्रकारच्या मधमाशा पाळता येत नाहीत. मात्र सातेरी म्हणजे ॲपिस सेरेना इंडिका आणि मेलिफेरा मधमाशा या 2 मधमाशांना पाळता येतं. आणि आज अनेक शेतकरी आपल्या पीक उत्पादन वाढीसाठी सातेरी जातीच्या मधमाशांच्या पेट्या शेतात ठेवून त्याच्यापासून पीक उत्पादन वाढवत असतात. जसं की आज आपण पाहतो की आपल्याकडे शेवगा, डाळिंब या सगळ्या शेतकऱ्यांना पीक परागीकरण जे करणं गरजेचं आहे त्यासाठी या सातेरी जातीच्या मधमाशा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठेवणं आवश्यक आहे.
1: अच्छा, आणि मधासाठी?
0: मधासाठी सगळ्याच मधमाशा मध देतात. आग्या मधमाशा उघड्यावरती घर बांधतात. पोयाच्या मधमाशा सुद्धा त्या फार छोट्या असतात आणि त्या पाळता येत नाहीत. आणि फुलोरी मधमाशा सुद्धा उघड्यावरती घर बांधता येतात म्हणून त्यांना पाळता येत नाही. आणि मेलिफेरा आणि सातेरी या मधमाशा बंद पेटीत किंवा अंधाऱ्या ठिकाणी राहतात म्हणून त्यांना पाळता येतं. आणि या सगळ्याच मधमाशा पीक परागीकरणासाठी उपयोगी आहेत.
1: सर, यामध्ये जेव्हा पेटी ठेवली जाते तेव्हा तिचं ठिकाण निश्चित करायला हवं, म्हणजे फुलातला पराग जो त्याला मिळायला हवा तर त्या प्रकारचा फुलोरा असायला हवा.
0: आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की मधमाशी असा एक कीटक आहे की जो अत्यंत हुशार आहे. आपण मधमाशीचं घर जिथं असतं किंवा पेटी जिथं ठेवतो ज्याच्या 1.5-2 किलोमीटर परिसराच्या व्यासामध्ये मधमाशी जाते, ती स्वच्छ पाणी फुलं यांचा शोध घेते आणि त्यामुळं तिला स्वतःलाच आपलं अन्न कुठे हे माहीत असतं. आपण तिचं अन्न तयार करून ठेवू शकत नाही, परंतु मधमाशांना स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ पाणी आणि एक वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात ती स्वतः सर्वे करून त्यांना ती माहीत असतात. त्यामुळे त्या भागात तेवढा पीक उत्पादन वाढीसाठी त्या मदत करत असतात. मात्र ह्या पेटीमध्ये कशा बंदिस्त करतात हा एक आपला प्रश्न होता. तर ह्याच्यामध्ये पेटी ही एक अशी रचना आहे की ज्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मधमाशी निसर्गात राहते तशा पद्धतीने 7 मधमाशांच्या फ्रेम त्या पेटीत ठेवल्या जातात मेलिफेरामध्ये 8 ठेवल्या जातात, 10 ठेवल्या जातात, आणि या फ्रेममध्ये मधमाशी आपलं

0: मेणापासून घर बांधते, पुळं बांधते, ज्याच्यामध्ये ती अंडी पिले ती तिथं घालते आणि त्यानंतर ती मध त्याच्यामध्ये साठवते. ती लेपन करून ठेवण्याची पद्धत मेणानं तेही करते. आणि या पेटीमध्ये एक जो आहे तो खालचा भाग पेटीचा आहे, त्याच्यावरती सुपर चेंबर ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये मधमाशी केवळ मध साठवते, आणि त्याच्यावरती एक झाकण्यासाठी किंवा मधमाशांना पाऊस पाणी ऊन थेट लागू नये म्हणून त्यासाठी एक झाकणाची टोपी असते मधमाशीच्या त्या पेटीवरती असण्यासाठी. असं एक भारतीय जे स्टँडर्ड्स आहेत त्या मधमाशा पेटीच्या, त्या पद्धतीने ह्या पेट्या बनवल्या जातात. खादी ग्रामोद्योग मंडळ याच्यामध्ये स्वतः सुतार लोहारी कार्यशाळा गोकुळ शिरगाव कोल्हापूर इथं आहे आणि या ठिकाणी मधमाशांच्या पेट्या, मधमाशांची उपकरणं, मधमाशांना लागणारं मध यंत्र ज्या पद्धतीनं शास्त्रदृष्ट्या मध जे काढायचं आहे त्यासाठीचं सगळी यंत्रणा ही स्वतः खादी ग्रामोद्योग मंडळाची आहे आणि त्याच्यामुळे त्याचा एक गुणवत्ता आणि दर्जा हा राखला जातो.
1: अच्छा, आणि आपण सर म्हटलं की शेतकऱ्यांनी मधमाशीला मारू नये, तर जो पूरक व्यवसाय करतोय तर तो मध विक्रीसाठी काढणारच, तर हा कसा काढायचा?
0: याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुमचा, मधमाशांना न मारता शास्त्रीय दृष्ट्या मधमाशा पालनातून मध संकलन कसं करावं यासाठीची ही सगळी प्रोसेस आहे. याच्यामध्ये आपण मधमाशांच्या ज्या पेट्या आहेत त्याच्यामध्ये त्या पेट्यांच्या खालच्या बाजूला अंडी ब्रूड ते सगळं आहे, त्यांचं पिलाव आहे, आणि वरच्या भागात फक्त मधमाशा मध साठवतात. जसं की पोळ्यामध्ये आपण म्हणतो वरच्या भागातच मध असतं आणि खालच्या भागात अंडी पिलाव असतो त्यांचा, त्याच पद्धतीनं पेटी सुद्धा अशीच होतं. त्याच्यामुळे ह्या मधमाशाच्या वरच्या सुपर चेंबर ज्याला म्हणतो आम्ही, त्याच्यावरच्या मधमाशांना बाजूला काढलं जातं, त्या खालच्या पेटीत जातात आणि वरचं फक्त जे मध आणि भरलेलं पोळ आहे तेवढंच काढलं जातं. त्यातून सेंट्रिफ्युजल फोर्स तयार होतो त्या मधयंत्रात, त्याच्यातूनच मध काढला जातो, निष्कासन होतो आणि नंतर ते पोळ तसंच ठेवलं जातं, मेणाचं पोळ तुटत नाही, त्याच्यामुळे मधमाशीला परत त्याच्यात मध भरणं सोपं होतं.
1: अच्छा, जेव्हा शेतकरी वनस्पतीच्या परागीभवनासाठी किंवा शेतीतून अधिक उत्पादन मिळावं म्हणून मधमाशा पाळतो, मधमाशी निसर्गात हा तिचं अन्न शोधून काढते, पण शेतकऱ्यांनी जरी तिला आवश्यक असणारा फुलोरा जो आहे त्याची लागवड आजूबाजूला केली तर ते मधमाशीला
0: फायदेशीर आहे. मी त्याच्यावरती आपल्याला सांगतो की आज परिस्थिती अशी आहे की खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं, त्याच्याबरोबर अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात हे जे विषारी औषधं वापरत आहेत ते खूप धोकादायक आहे. त्यासाठी की मधमाशी, फुलपाखरू यासारखे कीटक आज आपल्या शेतीवरचे कमी होत आहेत आणि फार मोठी धोका आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यानंतर या मधमाशांच्या बाबतीत आपल्याला त्यांचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आज काय होतं की मधमाशांचा फुलोरा संपला, त्यांचं खाद्य संपलं की ते आपोआप स्थलांतर होतात, नवीन ठिकाणी त्या जातात. परंतु आजूबाजूला सगळीकडेच जर अशी परिस्थिती असेल तर त्या कुठं स्थलांतर होतील हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी मधमाशांना उपयुक्त म्हणजे मधमाशांना उपयुक्त कोणती असतात, फुलझाडं, फळझाडं, तर तेलबियांची उत्पादनं जे आपल्याकडे कमी झाले ते घेणं गरजेचं आहे, तृणधान्य घेणं गरजेचं आहे, वेलवर्गीय वनस्पती लावणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या वनस्पतींच्या माध्यमातूनच फुलोरा मधमाशांना जास्तीत जास्त उपलब्ध होतो. आणि हा फुलोरा उपलब्ध झाला तर मधमाशांना तर मध किंवा मकरंद भेटेल पण आपल्या शेतीमध्ये त्या मधमाशा परत येतील आणि शेतीचं उत्पादनात वाढ करतील. म्हणून शेतकऱ्यांनी किंवा वेगवेगळ्या शासनाच्या विभागांनी सुद्धा मधमाशांना पूरक वनस्पतींची आणि तशाच पीक उत्पादनांची लागवड करणं हे फार गरजेचं आहे. आज आपल्याकडे अनेक वर्षापासून एक दलीय ज्या वनस्पती आहेत जसं की ऊस असेल अशा काही गोष्टीत त्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, या एक दलीय वनस्पतींवरती मधमाशांना फुलोरा मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं आपल्या भागात असणं हे फार कमी होत चाललेलं आहे, तर ते खूप धोकादायक आहे. म्हणून तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशींना उपयोगी असणाराच वनस्पतींचा आणि झाडांचा लागवड करणं आवश्यक आहे.
1: आणि आज तर मधुमक्षिका पालन हे जे पूरक व्यवसाय झालेला आहे, मध तर मिळतोच त्याच्यातून अनेक उप उत्पादनं मिळतात, परंतु आपल्या पेट्या सुद्धा इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये ठेवून आपण रोजगार उत्पन्न करू शकतो.
0: हो, आता तसा एक रोजगार निर्माण होत आहे. व्यावसायिक मधमाशी पालन महाराष्ट्रात एक संकल्पना सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ मध केंद्र योजना ही योजना महाराष्ट्रात राबवत आहे. मी या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण मध केंद्र योजना खादी ग्रामोद्योग मंडळाचं कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे या ठिकाणी जाऊन आपण मध केंद्र योजनेचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये आपला मधुमक्षिका पालनासाठीचं 10 किंवा 20 दिवसाचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं. त्यासोबतच आपल्याला मधमाशांचं जे साहित्य आहे त्या 50% अनुदानात दिल्या जातात आणि मध आणि मेण विकत घेण्याची हमी देखील महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशी पालन करून आपण आपल्या शेती पिकात वाढ करूच, पण आपण एक निसर्गाच्या अन्न साखळी जपण्याचं जे समाधान आहे ते देखील आपल्याला मिळेल.
1: बरोबर. मधमाशीपासून मध आणि मेण मिळतच, इतर उत्पादनं कोणती मिळतात?
0: मधमाशांपासून आपल्याला माहिती आहे की मध मेण मिळतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, 1 रुपयाचं मध ज्यावेळेस आपल्याला भेटतो

0: तेच 10 रुपयाचा फायदा आपल्या शेतीत होत असतो,
1: बरोबर.
0: म्हणजे 35 ते 40% असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे. परंतु काही पिकात 100% उत्पादन वाढ होत असते. मधमाशांच्यामुळं हा तर सगळ्यात मोठा फायदा होतोच, पण मधमाशांची इतर उपउत्पादन आहे ज्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मध आहे, मेन आहे, रॉयल जेली ज्याला राजान्न म्हणतो, मधमाशांचं परागकण जे आहेत त्यांच्या पायात गुंतलेले पोलन्स आपण कलेक्शन करू शकतो, त्याचीही खूप मागणी आहे. मधमाशांच्या विषाला सुद्धा प्रचंड मागणी आहे. आणि प्रोपोलिस जो काही काळा घट्ट पदार्थ असतो मधमाशांची पोळी तयार करत असताना त्याला जोडण्याचा जो गम म्हणतो आपण त्याला, तो असतो, त्यालाही खूप फायदा आहे व त्याचीही मागणी खूप आहे. म्हणजे मध, मेन, रॉयल जेली, पराग, प्रोपोलिस आणि मधमाशांचं विष इतके उपउत्पादने घेऊन आपण मधमाशा पालनातून जास्तीत जास्त फायदा मिळवू शकतो.
1: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी जशी ही मधमाशी उपयुक्त आहे तशी सर्वसामान्यांनाही आहे, कारण अन्नाची गरज सगळ्यांनाच आहे. मधमाशी डंख करते म्हणून भीतीनं ती मारली जाते, परंतु जर थोडंसं भीतीच्या पलीकडे गेलं, तिचा जीवनक्रम आपण माहिती करून घेतला, तर मधमाशीचे उपयोग सर्वसामान्यांनाही कळतील.
0: मधमाशांचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे निसर्गात कुठलाही जीव जो असतो त्याच्या स्वसंरक्षणासाठी त्याला अशा पद्धतीनं प्रतिकार करावा लागतो. मात्र मधमाशांचं वैशिष्ट्य असं आहे की मधमाशांना आपण शास्त्रोक्त प्रशिक्षण दिल्यानंतर आणि मधमाशांचं पालन केल्यानंतर अनेकदा मधमाशा चावत नाहीत किंवा त्यांच्या चावण्याच्या पद्धती आपल्याला माहीत होतात. मी आता सांगितल्याप्रमाणे मधमाशांच्या विषाचंही खूप मोठ्या प्रमाणात अत्यंत उपयोगी गुणधर्म विज्ञानाने सांगितलेले आहेत आणि ते जगजाहीर झाले आहेत. त्यामुळे मधमाशी चावली तरी फारसं काही बिघडत नाही म्हणा किंवा त्रास होत नाही. मात्र आग्या मधमाशा चावल्या किंवा तर एखाद्याला ॲलर्जी असेल तर त्याच्यापासून धोका निर्माण होतो. मधमाशांपासून आपण मधमाशांना इजा न करता त्यांच्यापासून हे कसे उत्पादनं फायदे करून घेता येतील ते पाहणं गरजेचं आहे. मधमाशीचं विष खूप फायदेशीर आहेच, परंतु ज्या पाळीव मधमाशा आहेत जसं की सातेर आणि मेलिफेरा, ह्या मधमाशा फारशा चावत नाहीत, त्याची भीती डोक्यातून आपण कमी केली तर आपल्याला मधमाशी पालन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. सर्वसामान्यांनी सुद्धा भीती बाळगण्याची गरज नाहीये. आपल्या आजूबाजूला आपण बघतो इतकी वेगवेगळी फुलं फुललेली असतात आणि त्या प्रत्येक फुलांवरती मधमाशा ये जा करत असतात, पण अनेकदा त्या मधमाशा आपल्याला चावत नाहीत. मात्र आपण अनेकदा वाचतो वृत्तपत्रात की कुठं मधमाशांनी हल्ला केला, पण त्यावेळेस खरंच त्या ग्रुपकडून त्या समूहाकडून त्या मधमाशांना सुद्धा त्रास झाला असतो, म्हणून त्या उलट प्रतिकार त्यांना करत असतात. फारशी काय त्याची भीती बाळगण्याची आवश्यकता.
1: आणि आपण बघतो की एखाद्या झाडाला लागलेलं आहे मधाचं पळ किंवा बिल्डिंगच्या छताला लागलेलं असतं, तेव्हा काढताना सुद्धा ती काळजी घ्यायला पाहिजे. किंवा आता अनेकदा आपण म्हणतो की मध काढून देणाऱ्या व्यक्तीही आहेत.
0: मधमाशा पालनामध्ये जसं की मधपेटी लागते, मधमाशांच्या वसाहती लागतात, तसंच पद्धतीनं मधमाशांची बुरखा असेल डोक्यात घालण्याचा, मधमाशांच्या आग्या मधमाशांपासून बचाव करण्यासाठीचा एक अतिशय चांगला ड्रेस आता निर्माण केलेला आहे. त्यानंतर आग्या मधमाशा किंवा इतर मधमाशा चावू नयेत म्हणून शास्त्रीयदृष्ट्या जे जे काही उपकरण आहेत किंवा वस्त्र आहेत ते आपण तयार केले आहेत आणि त्याच्यामुळे ती घालूनच आपण त्याचं प्रात्यक्षिक लोकांना देत असतो, त्यामुळे त्याची लगेच भीती आपली कमी होऊन जाते. मधमाशांच्या पालनामध्ये ना व्यावसायिक दृष्ट्या मध काढणाऱ्या अनेक व्यक्ती आता तयार झाल्या आहेत आणि आग्या मधमाशांपासून त्यांनी शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलेल्या लोकांनाच आपण बोलवणं आवश्यक आहे. आता आपण म्हणतो की बऱ्याचदा त्यांचा आदिवास आहे तो जंगलातला आहे किंवा मोठमोठ्या झाडांवरती उंच टेकडीवरती पर्वताच्या एखाद्या उंच भागावरती मधमाशा आपलं घर बांधतात, परंतु आता त्या शहराकडे सुद्धा वळत आहेत आणि म्हणून आपल्या भीती वाटते की एखाद्या उंच बिल्डिंगला आपण मधमाशांची पोळी बघतो आग्या मधमाशांची, पण शास्त्रीयदृष्ट्या प्रशिक्षण घेतलेले व्यावसायिक जे लोक आहेत ते मधमाशांची पोळी व्यवस्थित काढून देतात आणि त्याची रिप्लेसमेंट परत ते जंगलात नेऊन करतात. त्याच्यामुळे त्याच्यातही एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं तर तो एक व्यवसाय एखाद्या माणसाला कायमचा मिळू शकतो.
1: बरोबर. मधमाशी पालनासाठी काही योजना आहेत.
0: मधमाशी पालनासाठी मध केंद्र योजना आहे. आत्मा ही कृषी विभागाची एक योजना आहे ज्याच्यामध्ये परागीकरणासाठी मधमाशांच्या वसाहती आणि पेट्या दिल्या जातात. खादी ग्रामोद्योग मंडळाची मात्र मध केंद्र योजना ही योजना अत्यंत चांगली आहे. याच्यामध्ये 10 ते 20 दिवसाचं प्रशिक्षण आहे, 3 दिवसाचं 5 दिवसाचं छंद प्रशिक्षण आहे. त्याच्यानंतर या योजनेमध्ये आपल्याला राज्य सरकारकडून 50% अनुदान आपल्या महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अंतर्गत खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिलं जातं. याच्यामध्ये मधमाशांच्या पेट्या, वसाहती, लागणारी उपकरणं, मधयंत्र हे सगळं त्याच्यात आपल्याला दिलं जातं. सोबतच आपल्या सगळ्यात महत्वाचं मध आणि मेन खरेदीची हमी देखील दिली जाते. मधोडक्यात काय हा उद्योग यशस्वी व्हावा आणि शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळावं यासाठी महाराष्ट्र शासन खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं मधमाशांच्या वसाहतीला आणि मधमाशांच्या पेट्यांना प्रोत्साहन देऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू होत आहे. त्यासोबतच मधाचं गाव ही एक नाविन्यपूर्ण योजना आता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ जे आहे तर ते सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आपण

0: प्रामुख्याने सहभागी होऊन ही योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून अख्खं गाव हाच या योजनेचा घटक आहे. आपण बघतो की व्यक्ती अनेकदा एखाद्या योजनेचा घटक असू शकते, परंतु गाव ह्या योजनेचा घटक आहे आणि या गावाला 100% अर्थसहाय्य शासनाच्या माध्यमातून दिलं जातं. त्या गावामध्ये मधमाशा पालनासाठी मधुबन, ज्याच्यामध्ये 50 मधमाशांच्या वसाहतीने पेट्या असतील, कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजे सामूहिक सुविधा केंद्र, माहिती दालन, त्याबरोबर विक्री केंद्र, प्रोसेसिंग प्लांट आणि आपल्या गावाच्या ब्रँडने आपला मध विकायचा आणि गावातल्या जास्तीत जास्त लोकांनी मधाच्या गावात मधमाशा पालन करून आपली शेती सेंद्रिय करायची, मधमाशांचं पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करायचं आणि जास्तीत जास्त आपल्या गावाचं नाव होईल अशा पद्धतीनं काम करायचं अशी ही योजना आहे. आणि मधुपर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आज मांगर हे महाराष्ट्रातील पहिलं मधाचं गाव हे 2022 साली सुरू झालं आणि आज 10 गावांचा प्रस्ताव शासनाकडे आहे. ज्याच्यापैकी आता घोलवड, पालघरमधील भंडारवाडी, नांदेडमधलं आमझरी, अमरावती, त्यासोबतच पाटगाव कोल्हापूर जिल्ह्यातील, महाबळेश्वरचं जोर आणि अशी अनेक गावं आता सुरू झाली आहेत. बोरझर नावाचं नंदुरबारमधलं गावसुद्धा. तर ह्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन मधाचं गाव करण्याचा एक नियोजन केलं आहे आणि त्याला महाराष्ट्र शासनाचं खादी ग्रामोद्योग मंडळ आहे ते संपूर्णपणे सहकार्य करते.
1: मधासाठी केवळ मधुमक्षिका पालन जे लोक करतात तर त्यांच्या मधाच्या विक्रीची हमी खादी ग्रामोद्योग घेते का?
0: हा, मंडळाच्या वतीनं खादी ग्रामोद्योगचा मधुबन हा जो ब्रँड आहे त्यांच्यामार्फत मध विक्री केली जाते आणि मधुबन ब्रँड आज फार प्रसिद्ध असा ब्रँड आहे मधमाशा पालनातील, मधमाशांच्या शुद्ध मधाचा. तर या सगळ्या शेतकऱ्यांचाच तो ब्रँड आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ केवळ प्रोत्साहन ह्या शेतकऱ्यांना मिळावं म्हणून त्यांचा मध खरेदी करतं आणि ह्या मधुबनच्या ब्रँडखाली विकला जातो. म्हणून तर मी सांगितल्याप्रमाणे मध आणि मेन हा पुन्हा विकत घेण्याची हमी राज्य शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने देण्यात येते.
1: अच्छा, विक्रीसाठी मध गोळा करताना त्यांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे?
0: त्याच्यामध्ये मधमाशांपासून शुद्ध मध म्हणजे मधमाशांना न मारता व्यवस्थितपणे शास्त्रीय दृष्ट्या संकलन केलेला मध जो आहे त्याचं प्रशिक्षण आमच्या मंडळाच्या वतीने दिलं जातं. महाबळेश्वरला मध संचालनालय आहे आणि त्या मध संचालनामार्फत जे प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये शुद्ध मध कसा निष्कासित करावा हाच मुख्य उद्देश असतो. त्या माध्यमातून आपण हे सगळं प्रशिक्षण दिल्यानंतर तो शुद्ध मध संकलित केला जातो.
1: बरं, आणि सर आपण म्हटलं की मधमाशी स्वतःचा अन्न शोधते, परंतु काही हंगाम असा असतो की त्या हंगामामध्ये फुलोराच नसेल आणि तिला आपल्याला वाचवायची असेल तर मग काय करायचं?
0: या माध्यमातून मला सांगायला आनंद वाटेल की मधमाशांना ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याचे दिवस असतात, फुलोरा कमी असतो किंवा पावसाळ्याचे दिवस असतात, त्या काळात आपण मधमाशांना पाळीव ज्या मधमाशा आहेत त्यांना साखर पाणी देण्याची एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये वाटीमध्ये साखरेचा पाक दिला जातो ज्याच्यामध्ये मधमाशांना त्यांचं खाद्य भेटतं. पण तो काही फारसा खूप मोठा वेळ हे देणं शक्य नाहीये, परंतु अशा वेळेस आपण असं देऊन सुद्धा मधमाशांना वाचवू शकतो.
1: त्यापेक्षा आपण अधिकाधिक फुलोरा येणारी म्हणजे बारमाही फुलं देणारी किंवा हंगामानुसार अशा फुलझाडांची लागवड केली तर ते मधुमक्षीसाठी किंवा मधमाशीसाठी चांगलंच उपयोगी पडेल.
0: अशा मधमाशांसाठी आपण हे जे काय तुम्ही म्हणताय तसं बारमाही आपल्याकडे उन्हाळ्यात जंगल फुलतं. महाबळेश्वरचा जो फुला येण्याचा कालावधी आहे तो फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असाच आहे आणि विदर्भातला वेगळ्या पद्धतीचा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि फुलोरी वनस्पतींची लागवड जर आपण केली तर पठारी भागात ह्या मधमाशांच्या वसाहती कायम इथं राहतील आणि त्या वसाहती वाढत राहतील. पर्यायाने महाराष्ट्राचं अन्नधान्य उत्पादन वाढीचं जे काही लक्षांक आहे तो पूर्ण व्हायला मदत होईल. मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, त्यातली त्यात इतरून युवकांनी मधमाशा पालनाकडे मोठ्या प्रमाणात एक सकारात्मक दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे. मधमाशी पालन हा अत्यंत चांगला व्यवसाय आहे, त्याच्यातून होणारा तोटा अत्यंत कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी लागणारं जे भांडवल आहे ते अत्यंत कमी भांडवलात जास्त फायदा देणारा उद्योग म्हणून मधमाशी पालन हा उद्योग आज प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. आपण बघतो की भारतातील उत्तरेकडील सगळी राज्य हे खूप मोठ्या प्रमाणात मधमाशी पालनाला तिकडची लोक चालना देतात, परंतु महाराष्ट्रात इतका मोठ्या प्रमाणात फुलोरा आणि इतकी जैवविविधता आहे त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी मधमाशा पालनाकडे वळणं गरजेचं आहे. यासाठी त्यांनी महाबळेश्वर येथील मध संचालनालय, त्यांचा नंबर आहे 0218-260-264 या दूरध्वनीवर संपर्क करून आपल्या मध केंद्र योजनेतून प्रशिक्षण आणि 50% अनुदानाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात मधमाशी पालन करून त्यांनी जास्तीत जास्त मधमाशांची संख्या महाराष्ट्रात वाढवावी असं या निमित्ताने मी आवाहन करतो.
1: आणि सर, मध फक्त खाण्यासाठीच नाही तर अनेक उत्पादनं मधापासून बनवली जातात,
0: वेगवेगळ्या साबण आणि इतर गोष्टीत, आणि सगळ्यात महत्वाचं मेणाचा उपयोग सुद्धा सौंदर्य प्रसाधनात केला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या ज्या असतात सौंदर्य प्रसाधनातल्या, ह्या सगळ्या उत्पादनांची त्यांच्याकडे मागणी असते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्यवसायात उतरल्यास त्यांना नक्की फायदा होईल असा मला विश्वास आहे.
1: शेतकऱ्यांसाठी जशी उपयुक्त ही मधमाशी आहे, तसंच मधाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही मधमाशी उपयुक्त आहे. सर्वसामान्यांसाठी ही उपयुक्त आहे, कारण अन्नधान्य ही खूप मोठी गरज आहे. तर सर, आज आपण इथे आलात आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी मधुमक्षिका पालन या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत होमणी अळीचं नियंत्रण याविषयीची माहिती. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकणार आहोत कीर्तनकार उज्ज्वला पोंक्षे यांनी सादर केलेलं पंढरीची वारी हे कीर्तन. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आता मला कांचन सामंतला निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज वन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा. श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
5: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
4: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12

0: सौदेव अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, माम्मुटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 3rd स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3rd देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
2: और दूसरा जमीन पे भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी.

0: प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
1: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्युमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या

0: चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी मामूटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं, तर सर्वोत्कृष्ट ग्राहकायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रावसो कोलेकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या संत नामदेव यांच्या रचनेवर आधारित धनगरी ओव्या सिद्ध मल्लप्पा कथन.

एक जय पासू

0: देवाला
1: आणि स्वतः देवाला विचारतो पडहिला
0: वाटव्या धांडला चौदा उद्या भांडारा बेगला पाणी खालच्या खाली वरच्या वर झालं
1: आणि स्वतः तो देवाला वाटतो झाली होती जायला
0: नदीच्या पड्याला जायला फिरून माघारी बघतोय तर आयचं जे क्रू तोडल्यासारखं होते मिरका
1: म्हणून मात्र शिरभाळा पण काय केले
0: फिरून भांडारा बेकैला वाती जारे चालू करायला
1: पहिलं होतं।

0: शिशी नारायण बर कहला बघून
1: जसा मात्र्याला लावता पुष्करईला
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणला बंदी खाल्ल्या टाकल्यात म्हणला
1: अरे तू मात्र कुठणाला गाव नाव सांग लवकर मला
0: तू कसाला सांग म्हणताना सिद्ध माळा बालालता बोलायला
1: अरे स्वतः तो मात्र त्याला
0: बाबा
1: काय झाला
0: शिर्ड्यान म्हणता काय म्हणला माझ्या काशिनी बिराबाच्या शेवला ताज म्हटलं पाणी नाही आलूया
1: पाणी नाही एवढं म्हणताना स्वतः शिवसेनारायण
0: बाबा
1: काय झाला
0: मी म्हणला बावडीला येडा घालून माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी रातांदळा झालो या मला डोळ दे तवा पाणी निबिर का
1: मी एवढं म्हणताना शेरमाळाप्पा त्यावेळेला
0: ह्याला आपण तर ह्याला द्यावं नाही तर आपण पाप लागेल गुरु छवा म्हणून करणार नाही म्हणून सिद्ध माळापण काय केलं
1: मात्र शिष्यनारायणाला सांगायला
0: बाबा गावाच्या खालत म्हणला लिंगुडा चाळा म्हणला लिंगुडा आळात सवज जायचं
1: आणि उरपंट माघारी यायचं
0: गात निघून जा त्या धुळे त्या तुला

0: सिसणार पळ काढायला एवढं काय करायला आपण अवघड आहे का म्हणलं.
1: नक्कीच जाऊन येतो आत्ता जाता
0: लिंगुडाच्या आळ्याला गेला त्यावेळी
1: आणि स्वतः जाताना समज गेला
0: उरपडाला डोळा आणि कात निघून गेले तिथे माघारी फिरला
1: शिवसेनारायणाला लागलं उद्या दिसायला गडब गडबडीन मात्र
0: जाईल म्हणलं आपण काहीतरी वगमान घ्यावं
1: बावडीवर पळत तो गेला
0: पळत गेला योगी माळा बाला लालवता बोलायला
1: आणि सिद्धमाळाप्पा पायरी लालवता उतरायला
0: सिद्धमाळाप्पा एक पायरी उतरलं का पाणी दोन पायऱ्या उतरत होत असं करत करत पाणी गेलं तळाला
1: आणि स्वतः त्याच वेळी
0: खाली तळाला राहतायला काय उत्तर बारवायला
1: आणि
0: सात बाबा आदरेला असं

0: करका सिद्धमाराप्पा निगुन गेला होता कशा बाग फुलाला
1: आणि स्वतः बागला जाऊन मात्र सिद्धमाराप्पा
0: सिलके सिलके जाय शेवंती चापा मोगरा नाना परिची बरका
1: फुल तोडून मात्र दुर्णा घेतला होता सिद्धमाराप्पा बघलेला आणि घडा लावला होता खांद्याला सिद्धमाराप्पा निघून मात्र
0: हायदे निघून जायला इसीच्या तोंडाला भरल्या अंगाला मुकाट जाऊत
1: आणि
0: हायदे पाचे पांडवाचा भीम मिरका रकनेला होता
1: आणि स्वतः मात्र माजून दोघींना सहिला
0: आयला गेला तर मुकाट जाऊ तर गुरु शव मानून घेणार नाही
1: वैगे
0: चांगलं गाल निवडणार

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकलात संत नामदेव यांच्या रचनेवर आधारित रावोसो कोलेकर आणि सहकार्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सीमा चंद्रगुप्ता यांनी गायलेलं S. नांदगावकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:15 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया समाचार संध्या. ठीक 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका, 10 अखिल भारतीय संगीतका कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण देवव्रत मिश्रा यांचं सतारवादन ऐकणार आहोत. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं, तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कुलाबा येथे कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 32° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 27° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 26° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 93% आणि सांताक्रूज येथे 92%. कुलाबा या ठिकाणी 10.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर सांताक्रूज या ठिकाणी 28.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि किमान तापमान 27° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. 18 जुलै ते 22 जुलै दरम्यान किनारपट्टीवर 45 ते 55 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्याचा वेग 65 मीटर प्रतितासापर्यंत पोहोचू शकतो, तेव्हा मच्छीमार बांधवांनी या किनारपट्टी भागात जाऊ नये असा सल्ला वेधशाळेकडनं देण्यात आलेला आहे. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतेहो, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वरदा गोडबोले यांचं गायन, त्यांनी गायलेला राग छायानट. त्यांना तबल्यावर साथ केली प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित गत झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात वरदा गोडबोले यांचं गायन राग छायानट.

श्रोत्यांना आज ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात वरदा गोडबोले यांचं गायन. त्यांनी गायलेला राग छायानट आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित गत झुमरा तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोत्रो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पहाट. लेखक मिलिंद तोसे. सादर करते संजय पाटील. ऐकूया तर नभोनाट्य पहाट.

0: सॉरी, मी इतक्या रात्री तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण अगदी ऐनवेळी, म्हणजे आत्ता पहाटेचे 3 वाजले, गाडी बंद पडली हो, म्हणून सकाळपर्यंत इथं थांबता येईल का मला?
1: हो, पण आपण कोण?
0: मी डॉक्टर सुलभा. शेजारच्या गावात एक इमर्जन्सी केस होती, उशीर झाला खूप, आणि येताना गाडी बंद पडली. बाहेर पाऊसही मुसळधार चालू आहे. तुमच्या बंगल्यातला लाईट दिसला मला, म्हटलं असणार कोणीतरी जागं. मी डिस्टर्ब नाही ना केलं?
1: छे छे, नाही म्हणजे तुम्ही आत तरी या.
0: गाडी पण नेमकी आत्ताच बंद पडावी.
1: असू द्या हो, बसा बसा तुम्ही इथं.
0: थँक्यू.
1: म्हणजे सकाळ व्हायलाही काही फार वेळ नाही आहे.
0: सॉरी, मी नाव नाही विचारलं आपलं.
1: मी नोकर इथला.
0: हां हां, मग इथे कोण राहतं?
1: गुप्ता साहेब एकटेच. हां, म्हणजे ते आणि मी. आता मी गुप्ता साहेबांची सेवा करतो म्हणून ते मला दास म्हणून हाक मारतात.
0: गुप्ता साहेब?
1: एक विचित्र माणूस आहे. कसेही वागतात, कसेही बोलतात.
0: म्हणजे?
1: म्हणजे आता वाजलेत पहाटेचे 3, तर त्यांनी मला चक्क आंघोळीला पाणी काढायला सांगितलंय.
0: आत्ता? का सकाळी जायचेत कुठे?
1: छे हो, अहो रिटायर्ड माणूस.
0: काय करायचं ते?
1: कर्नल होते मिलिटरीत, 12 वर्ष झाली रिटायर होऊन.
0: मग त्यांची मुलं, पत्नी वगैरे?
1: हा तसं म्हणजे
2: दास, अरे कोण आले कडमडायला अशा या वेळी? कोण या?
0: मी डॉक्टर.
2: मी प्रश्न दासला विचारला, तुम्हाला नव्हे.
0: सॉरी.
2: त्याची गरज नाही, मला फॉर्मॅलिटीज आवडत नाहीत. दास
1: हो, या डॉक्टर सुलभा शेजारच्या गावात इमर्जन्सी केससाठी गेल्या होत्या. वाटेत गाडी बंद पडली त्यांची.
2: गाडीतच बसून का नाही राहिलात डॉक्टर?
0: भीती वाटली गाडीत बसून राहिला.
2: आणि इथं या बंगल्यात येताना नाही वाटली भीती?
0: नाही.
2: का नाही वाटली?
0: अहो माणसं राहतात इथं, भीती कसली, उलट आधार वाटला.
2: आधार आणि माणसांचा?
0: हां.
2: माणसांचा आधार, वा.
0: अहो आधार माणसंच देणार ना, नाही तर मग कोण देणार?
2: माणसं आधार देत नसतात, उलट मिळणारे आधार कापून टाकत असतात. या बंगल्यात वाईट माणसं असतील अशी शंका सुद्धा नाही आली तुम्हाला?
0: नाही, कारण मी एका चांगल्या अपेक्षेने इथे आले होते.
2: चांगल्या अपेक्षा? अनोळखी व्यक्तींकडून
0: काय चुकलं? मला तर नेहमी जग चांगलंच दिसतं.
2: तुम्हाला काय वाटतं याचा प्रश्नच नाही आहे, मी तुम्हाला तसं विचारलेलंही नाही. तेव्हा तुमच्या मनानं तुम्ही इथं काहीही बोलायचं नाही.
0: कर्नल साहेब.
2: प्रोफेसर म्हणा मला, प्रोफेसर.
0: पण
2: मला ते आवडतं, आणि मला जे आवडतं तेच इथं घडलं पाहिजे. गॉट इट? तर तुम्ही काहीतरी सांगत होता.
0: हेच की जग खूप सुंदर आहे.
2: तुमच्या कॉमेंट्सना इथं अजिबात अर्थ नाही.
0: ठीक आहे, मी गप्प बसते.
2: तुमची मर्जी, फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्या.
0: ही जबरदस्ती का?
2: आसरा तुम्हाला हवाय, मला नव्हे.
0: मी जाते इथून.
2: बसा.
0: मी
2: बसा म्हणतोय ना. माझं आंघोळीचं पाणी तापू दे, मग जा. विस्की घेणार का जरा?
0: घेत नाही मी.
2: का?
0: तुम्ही रात्रीऐवजी दिवसा का आंघोळ करत नाही?
2: हा तुमचा प्रश्न हेच माझ्या विस्कीच्या प्रश्नाचं उत्तर समजायचं का?
0: शक्य आहे.
2: उत्तर देणार नाही असं स्पष्ट सांगा.
0: उत्तर देणार नाही.
2: हा.

0: तुम्ही विस्की घ्यायला हरकत नाही.
1: हे तुम्ही सांगणार आहे कोण? हां
0: प्रोफेसर, तुम्ही आंघोळ का करता?
1: तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला घाण अजिबात आवडत नाही. लगेच झटकून टाकतो मी. मग कधी कधी दिवसातून 4 वेळा सुद्धा आंघोळ करतो. डॉक्टर बोला ना, काहीतरी करा, क्रॉस करा मला, घ्या ना उलट तपासणी माझी.
0: उलट तपासणी? उलट तपासणी घेतलेली आवडते तुम्हाला?
1: त्याची सवय जास्त आहे मला. दास, सोडा संपला रे, दुसरा आणून ठेव.
0: बापरे, किती रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे.
1: मूर्खपणा. दुसरं काय?
0: काय रेकॉर्ड साठवणं, ऐकणं हा मूर्खपणा?
1: थो तांड. कुणीतरी तिकडे आ म्हणून ओरडायचं आणि आपल्या मनात इतर कसलेही विचार असले तरी त्याला त्या ओरडण्याला दाद द्यायची.
0: अहो, पण स्वतःला विसरण्यात सुद्धा किती आनंद मिळतो.
1: ढेकळा आनंद मिळतो. एखाद्या भिकाऱ्याला ऐकवली तर होईल का तो आनंदित?
0: मला वाटतं मी तुमच्याबद्दल बोलतोय.
1: मी तेच सांगतोय, तुम्ही माझ्याबद्दल कॉमेंट करायची नाही. तुम्ही डॉक्टर आहात, जनावरांचे की माणसांच्या?
0: तुमचा काय अंदाज?
1: उत्तर द्या.
0: माणसांची डॉक्टर आहे मी.
1: आय सी. मग तुम्ही मृत्यू अगदी जवळून पाहिले असतील.
0: पाहिले.
1: त्यातले किती मृत्यू तुम्ही पुढे ढकलू शकलात? फारच थोडे. आणि ते टाळू तर कधीच शकला नाहीत. मग काय उपयोग तुमचा?
0: आम्ही प्रयत्न करतो.
1: उपयोग काय, परिणाम काय? व्हॉट्स द रिझल्ट? मृत्यू. तो ठरलेलाच आहे डॉक्टर. इथं शाश्वत आणि म्हणूनच सत्य गोष्टी दोनच आहेत. एक जन्म आणि म्हणूनच मृत्यू. याखेरीज बाकीचं सगळं संपून जाणार आहे. आणि जे चिरंतन नाही त्याच्या मागं कशासाठी लागायचं?
0: प्रोफेसर, तसं असेल तर मग तुम्ही या रेकॉर्ड्स का साठवल्यात?
1: मी नव्हे.
0: मग कुणी?
1: कुणी कुणी असेल आणि असले प्रश्न विचारायचे आहेत मला.
0: ठीक आहे, नाही विचारत. पण तुम्हाला संगीत नक्कीच आवडत असणार.
1: सगळंच नाही, पण जिथं अगदी आपोआप तल्लीन व्हायला होतं तेच आवडतं.
0: वाव, फंटास्टिक.
1: तुमच्या प्रोत्साहनाची आवश्यकता नाही मला.
0: नाही, तुम्ही कुठंतरी रममाण होता हे ऐकून.
1: यू फूल. मूर्ख आहात तुम्ही. मी भूतकाळातलं सांगत होतो. यातून काही आनंद वगैरे मिळतो याच्यावर आज तरी माझा विश्वास नाही. सगळ्या भावना, सगळी नाती, सगळं झूट आहे, खोटं आहे सगळं. जगात फक्त दोनच नाती आहेत,
0: स्त्री आणि पुरुष.
1: चूक.
0: मग?
1: रॉंग. ऍब्सोल्युटली रॉंग. फक्त नर आणि मादी.
0: फार फार चुकीचं बोलताय असं वाटतंय मला.
1: तुमच्या वाटण्यानं वाटण्यानं वस्तुस्थिती बदलत नाही डॉक्टर. या सगळ्या भावना हा एक एक ओंगळवाणा प्रकार आहे. प्रेम. आणि प्रेम, प्रेम या शब्दाइतका दुसरा बिभत्स शब्द नाहीये.
0: वंडर, काय बोलताय तुम्ही.
1: आय एम राईट. आय एम राईट डॉक्टर. प्रेम करायचं म्हणजे काय करायचं सांगा. चल मी काय काय करायचं. प्रेम म्हणजे.
0: प्रोफेसर, तुम्ही कधी अनुभवलं प्रेम?
1: मी मगाशीच तुम्हाला सांगितलं मला कसलेही प्रश्न विचारायचे नाही.
0: ओके ओके, सॉरी सॉरी.
1: मला सांगा, हे कपडे त्याच्या आत काय?
0: शरीर.
1: त्याच्या आत?
0: त्याच्या आत रक्त, मांस, अवयव.
1: त्याच्या आत सांगू शकता? काहीच नाही, काहीच नाहीये त्याच्या आत. मग मग प्रेम कशावर करायचं?
0: त्याच्याही आत जे असतं ना प्रोफेसर, ते फक्त प्रेम करणाऱ्याला दिसतं, तुम्हाला नाही दिसणार.
1: मला काय दिसेल हे तुम्ही सांगायचं नाही.
0: आंघोळीचं पाणी तापलं असेल तुमच्या.
1: तुम्ही माझी काळजी करू नका, पण बरं झालं आठवण केलीत. एवढा सीप घेऊन जातो मी.
0: ब्युटी, काय सुंदर पुतळा आहे हा, छान.
1: तुम्हाला जे बरं वाटेल ते तुमच्या मनातच ठेवा, मला सांगू नका. तुमची गाडी बंद पडली म्हणून तुम्ही इथं आलात माझ्या बंगल्यात, आणि माझ्या बंगल्यातल्या बऱ्या वाईट गोष्टींची यादी करायला तुम्ही आलेले नाहीत लक्षात ठेवा.
0: का वाईट जाऊ दे, पण बऱ्या गोष्टींचा सुद्धा त्रास होतो.
1: समजा होत असला तर त्याच्याशी तुमचा काय संबंध?
0: खरं सांगू का?
1: मला खरंच आवडतं.
0: माझा की नाही, तुमच्यातला इंटरेस्ट चक्क वाढत चाललाय.
1: नो, माझ्यात इंटरेस्ट घेऊ नका.
0: का?
1: माझी क्रॉस घेत आहे. मी काय बजावलं होतं मगाशी तुम्हाला? मला प्रश्न विचारायचे नाहीत. पाऊस थांबला आणि उजाडलं की मिळेल त्या वाहनानं निघून जायचं इथून.
0: आणि समजा मला इथेच थांबावंसं वाटलं तर?
1: व्हॉट?
0: थांबायला परवानगी द्याल?
1: हकलून देईन मी, हकलून.
0: मग आत्ताच द्या ना. येत आहे?
1: नको.
0: का? तय आली माझी?
1: शक्य आहे.
0: म्हणजे तुम्हालाही भावना आहेत तर प्रोफेसर.
1: डॉक्टर माझ्याच घरात येऊन माझ्याबद्दल कॉमेंट्स करायच्या नाहीत. दास, अंघोळीला पाणी काढ रे. आणि तुम्ही
0: जाऊ.
1: थांबा, मी येतो आंघोळ करून.

0: हाँ, हे क्या डॉक्टर, गरम गरम कॉफी क्या?
1: वाह मस्त, थैंक यू दास।
0: डॉक्टर म्हणजे गुप्ता साहेबांचं बोलणं फार मनावर घेऊ नका बरं का। आज कितीतरी वर्षानंतर साहेब इतकं बोललेत।
1: दास
0: जी,
1: गुप्ता साहेबांना बायको नाही?
0: ती एक दुर्दैवी कहाणीच आहे।
1: सांगणार मला?
0: हो, म्हणजे साहेबांचं लव मॅरेज
1: काय
0: हो तर
1: गुप्ता साहेबांचं? बापरे।
0: नाही म्हणजे तसे साहेब मूळचे खूपच खेळकर, रसिक आणि कष्टाळू सुद्धा। काय झालं?
1: अरे दास कमाल आहे, बर पुढे।
0: एका गरीब पण सुंदर मुलीशी साहेबांनी प्रेमविवाह केला, पण वहिनी साहेब पैशानच नव्हे तर मनानेही खूप दरिद्री होत्या।
1: म्हणजे
0: साहेबांच्या पैशाची मस्ती वहिनी साहेबांनाच जास्त चढली आणि त्यांची पावलं वाकडी पडायला लागली। जास्त श्रीमंतांची संगत त्यांना आवडायला लागली। मग काय, घटस्फोट
1: गेल्या त्या
0: केल्या, पण जाताना साहेबांच्या काळजाचा लचका तोडून गेल्या।
1: म्हणजे काय केलं त्याने?
0: म्हणजे साहेबांची थोरली मुलगी 5 वर्षांची, अहो साहेबांचा तो जीवच होता, तिला बरोबर घेऊन गेल्या।
1: एकच मुलगी का?
0: नाही, तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान एक मुलगा होता, त्यालाही सोडून गेल्या त्या।
1: तो कुठे असतो?
0: 7 वर्षाचा होता तो, शाळेची सहल गेली होती त्याची, एके ठिकाणी पाय घसरून पडला, मेंदूला मार बसला त्याच्या आणि संपला।
1: अरे रे, पण मग तेव्हा तरी वहिनी साहेब
0: निरोप पाठवला होता
1: मग?
0: पण नाही नाही आल्या नाहीत त्या।
1: अच्छा मग पुन्हा दुसरं लग्न वगैरे काय?
0: छे, हो नावच नाही काढलं
1: दास। मला एक सांग, साहेबांचा सगळ्यात आवडीचा विषय कोणता रे?
0: तसा नक्की सांगता येणार नाही। हां, पण त्यांचं त्यांच्या बायकोवर म्हणजे वहिनी साहेबांच्यावर खूप खूप प्रेम होतं। त्यांच्याविषयी खूप बोलतात, बोलायला लागले की ऐक।

0: कळत राहावं असं वाटतं आणि नंतर मात्र एकदम चवताळतात.
1: दास दास
0: मी आलोच मी आलोच.
1: काय केलं 10-15 मिनिटं?
2: डोंट वरी प्रोफेसर, तुमच्या घरातल्या एकाही वस्तूला हात नाही लावला मी.
1: का
2: भीती वाटली?
1: भीती कशाची?
2: त्या वस्तूंमध्ये मी रममाण होऊन जाईन याची.
1: रममाण? साला, इथे इथे काय रममाण होण्यासारखं? हे हे हे कपाट, तो फ्लॉवर पॉट, त्यात कोंबलेली ती प्लास्टिकची फुलं, शोकेस मधला तो झोपाळा, कशात कशात रममाण होणार होतात तुम्ही? या या असल्या वस्तूत.
2: ऑफकोर्स, जे माझ्या वाट्याला येईल त्यात ना मस्त रमते मी. प्रोफेसर, विजांचा कडकडाटही एन्जॉय करते मी आणि किट्ट काळोखही. कडकडीत ऊनही मला भावतं आणि मुसळधार पाऊसही.
1: नॉनसेन्स, भावनांमध्ये गुंतून पडू नका, जरा व्यावहारिक बोला. व्यावहारिक एन्जॉय म्हणे एन्जॉय. ढोंगी लेखाचे मुसळधार पाऊस एन्जॉय करते म्हणे, वा.
2: ज्यानं मुसळधार पाऊस कधी अनुभवलाच नाही त्यानं तरी याबद्दल बोलू नये प्रोफेसर.
1: माझ्याबद्दल बोलताय तुम्ही डॉक्टर?
2: शंका आहे?
1: हाऊ डेअर यू?
2: काय कराल, हकलून द्याल मला? द्या.
1: नाही तसं नव्हे, पण
2: पण काय
1: डॉक्टर, मी काय अनुभवलं हे तुम्हाला कसं कळणार?
2: मला एक सांगा, पावसात कधी चिंब भिजलाय?
1: अरे काय लावलंय हे सारखं पाऊस पाऊस? आता सला आंघोळ करून आलोय मी. दास दास, अरे पहिल्यात विस्की भर जरा.
2: नाही घेतली तर चालणारच नाही का? अगदी थोडं
1: नाही चालणार.
2: काय होईल, आकाश कोसळेल?
1: ते कसलं कोसळतंय
2: मग?
1: ते तर केव्हाच कोसळून गेलंय, आता पुन्हा केव्हा कोसळेल याची वाट पाहतोय मी.
2: वाय, का? कशासाठी?
1: मरण्यासाठी.
2: का का मरणार
1: डॉक्टर? तुम्ही आयुष्यभर काहीही करा, कसंही जगा, शेवटची शेवटची मिठी मात्र मृत्यूलाच असेल. आता उद्या जे नक्की घडणार आहे ते उद्यावर कशाला ढकलायचं? आज घडू द्यावं.
2: प्रोफेसर, आपण ना उलट म्हणूया, जे आज घडणार आहे ते उद्यावर ढकलून द्यायचं, पण आज वाया जाऊ द्यायचा नाही. बिलकुल लुळं पांगळं आयुष्य नाही जगायचं प्रोफेसर.
1: तरी सुद्धा शेवट काय आहे सगळ्याचा?
2: अंधार. शेवटी सगळा अंधारच, पण तो येणार हे ठाऊक असूनही सूर्य किरण फेकायचं सोडत नाही ना. आणि सूर्य नसेल तेव्हा चंद्र पुढे येतो, चंद्रही नसेल तेव्हा पणती पुढे येते, आणि पणतीही नसेल तेव्हा काजवे पुढे येतातच ना.
1: मी विस्की घेऊ का जरा?
2: नको.
1: मी तुमचं ऐकेन असं वाटतं तुम्हाला?
2: हो.
1: का?
2: कारण मुळातच तुम्हाला तिची आवश्यकता नाही आहे.
1: कशावरून?
2: तुम्ही का पिता या प्रश्नाला तुम्ही मगाशी उत्तर नाही दिलं, पण मला माहिती येते.
1: काय?
2: तुम्ही तुमचं दुःख विसरण्यासाठी पिता.
1: मूर्खासारखं बरळू नकोस.
2: तुमच्या दुःखद आठवणींवर तुम्ही नशेचा पडदा टाकू इच्छित आहे.
1: मी हकलून देईन तुला.
2: ठीक आहे, निघते मी.
1: नाही नको, बसा. आय एम सॉरी.
2: इट्स ओके, बैस म्हणा, असू दे.
1: काय झालंय मला काही कळतच नाही.
2: मी सांगू?
1: काय?
2: तुम्हाला त्यांची आठवण आली
1: आहे. प्लीज प्लीज गेट आउट, गेट आउट फ्रॉम हिम. निघितो.
2: नॉट एट ऑल.
1: नाही नकोच, बैस बैस इथेच.
2: प्रोफेसर, दुःख विसरावं असं नाही वाटत? दुःख विसरावं असं नाही का वाटत?
1: का छळतेस तू मला? हे असले प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून.
2: प्रोफेसर, एक माणूस होता बरं का, त्याच्या की नाही मालकीची एक गुहा होती.
1: गोष्ट सांगतेस मला?
2: ऐका तरी. खूप खोल गुहा होती. त्या गुहेमध्ये की नाही एक खूप मोठा खजिना होता, पण त्याच्या दारावर तो एक प्रचंड दगड लावून बाहेर अगदी एखाद्या भिकाऱ्यासारखा बसायचा. त्याचं कारण काय? तर त्याला असं वाटायचं म्हणे की आज सुद्धा असेच खूप खूप दगड भरलेले असतील.
1: तुला काय म्हणायचं? काय
2: मला इतकंच म्हणायचं प्रोफेसर.
1: हां
2: हां ऐका ना, प्रत्येक माणसाकडे असा एक खजिना असतोच असतो, मात्र तो स्वत शोधून काढावा लागतो.
1: यू हॅल, तू तू तू मला शिकवते.
2: मला इतकंच सांगायचं आहे की तो खजिना तुमच्याकडे सुद्धा आहे.
1: हो
2: आहे ना?
1: आहे. माझ्या खजिन्यात एक एक घटस्फोट आहे. एका चिमण्या पिलाचा मृत्यू आहे. एका कोळ्या जीवाची ताटातूट आहे. ओ नो, आणखी आणखी काय असतं जगात समजत नाहीये मला. मी मी मी हरायला लागलोय की जिंकायला लागलोय.
2: या फ्लॉवर पॉट मध्ये प्लास्टिकच्या फुलांऐवजी बागेतली फुलं का नाही ठेवत?
1: काय उपयोग त्यांचा?
2: प्लास्टिकच्या फुलांचा काय उपयोग होता?
1: खरंच काय मी कधी विचारच नाही केला.
2: तुम्ही आंघोळ का केलीत? तुम्ही आंघोळ का केलीत?
1: आपण आपण जरा वेळ अगदी शांत बसूया का?
2: का कंटाळलात?
1: नाही.
2: मग
1: मला जरा शांत झाल्यासारखं वाटतंय. अजून एक बरं वाटतंय, तू क्रॉस करतेस. दास
2: दास ती विस्की जरा आत नेऊन ठेव. बर मी निघते आता. पहाट होती?
1: नाही डॉक्टर, जाऊ नका.
2: काय करू मी इथं बसून?
1: असच प्लीज थोडा वेळ.
2: काय उपयोग काय?
1: आता सगळ्याच गोष्टी उपयोगासाठी करायच्या असतात का?
2: एक्झॅक्टली एक्झॅक्टली प्रोफेसर, हेच हेच मी तुम्हाला मगापासून समजावण्याचा प्रयत्न करते.
1: मग मग ते समजले असं वाटतं तुला?
2: नक्कीच नक्कीच समजलंय.
1: मूर्ख मूर्खोबा आहेस मूर्खोबा. मूर्खोबा मूर्खोबा, किती वर्षांनी हा शब्द उच्चारला मी आज. मूर्खोबा, माझ्या माझ्या गोजीर वाढणाऱ्या पोरीला मी जाऊ दे जाऊ दे.
2: मी तुमची मुलगी नाहीये प्रोफेसर.
1: येस आय नो इट, आय नो तू माझी मुलगी नाहीस
2: प्रोफेसर. असं कोणीतरी जवळ म्हणजे तुमच्या सहवासात असलेलं तुम्हाला आवडतं वाटतं?
1: हो पण ते माणूस जवळच हवं.
2: मी जवळची वाटते तुम्हाला?
1: माझ्यात इंटरेस्ट घेणारं कुणीही मला जवळच वाटतं.
2: मग समजा माझ्या हातून एखादी चूक घडली, अगदी एखादा अक्षम्य गुन्हा म्हणावा तर, पण त्याबद्दल जर मला पश्चाताप झाला तर माफ कराल का मला? तरीही जवळचं समजाल मला?
1: डिपेंड्स, ती चूक कोणती याच्यावरती अवलंबून आहे.
2: मी उलट म्हणते, तुम्ही जर मला जवळचं मानत असाल तर माझ्या चुका तुम्ही पोटात घालायलाच हव्यात. काय हरकत आहे?
1: येस
2: बरोबर आहे ना?
1: ठीक आहे बरोबर आहे तुझा.
2: पटलं?
1: पटलं, पुन्हा एकदा पटलं. पण पण हा प्रश्न विचारण्याचं कारण?
2: कारण छे सहज, जस्ट थोडा वेळ टाइमपास.
1: खूप हलका वाटते मला, खूप हलका. जरा माणसात यावं असं वाटायला लागलंय मला. आणि खरं म्हणजे आयुष्य पुन्हा एकदा नव्या जोमाना जगावा असं वाटायला लागलंय. येस
2: मग यावेळी आत्ता या क्षणी तुमची पत्नी तुमच्याजवळ असती तर?
1: शक्य नाही.
2: का?
1: इम्पॉसिबल.
2: का?
1: आठवणी विसरल्या जात नाहीत.
2: भूतकाळातल्या अंधाराला विसरून जा प्रोफेसर, नव्या पहाटेचं नव्या उमेदीनं स्वागत करा. आता
1: त्या अंधारात ठेचाळून रक्तबंबाळ झालेल्या जखमा कशा विसरू मी डॉक्टर?
2: जखमांना कुरवाळण्यातच आयुष्य घालवण्यापेक्षा सुखाचे काजवे वेचायला सुरुवात करा. कराल?
1: बघू.
2: कराल ना?
1: लेट अस सी.
2: आश्वासनं नको आहेत.

0: ठीक है, बाजी तैयारी है।
1: प्रॉमिस।
0: प्रॉमिस।
1: थैंक यू। आणि समजा तशीच त्यांचीही तयारी असेल तर?
0: त्यांची कुणाची?
1: तुमच्या पत्नीची।
0: म्हणजे डॉक्टर, तिला तुम्हाला सांगतो, अबोलीचा गजरा फार आवडायचा तिला।
1: प्रोफेसर, टाइमपास चाललाय ना आपला फक्त?
0: नो नो नो टाइमपास डॉक्टर, मला खरंच तिची साथ हवी आत्ता आत्ता या क्षणी। आय बॅडली नीड हर। इथं तिच्या नुसत्या आठवणीने सुद्धा तिचं अस्तित्व भरून राहिलेलं आहे। तो पुतळा आहे ना, तो पेपरवेटसारखा वापरायची ती। आणि तुम्हाला सांगतो,
1: सांगा।
0: जाऊ दे, नकोस सांगायला, काय करणार नुसत्या आठवणी घेऊन। माझं एकटं राहणं, बकास जीणं, पाकळ्या गळलेल्या देठासारखं।
1: असे नाराज होऊ नका प्रोफेसर।
0: काय करू तर, जरा सूर जुळायला लागले की तारा तुटतात।
1: आणि समजा या पुढं त्या नाही तुटल्या तर?
0: नाही तुटल्या तर असं घडू शकेल?
1: शर, कारण तुम्ही मला प्रॉमिस केलं जवळच्या माणसाच्या चुका पोटात घालण्याचं, राईट?
0: Yes, right.
1: तर मग असं करा, दासला म्हणावं बाहेर गाडीत वहिनी साहेब बसल्यात, त्यांना घेऊन ये।
0: काय काय सांगताय काय डॉक्टर? ती आली
1: बाहेर गाडीत?
0: नो, माझा विश्वास नाही बसत।
1: काय झालं, एकदा अशीच आमची गाठ पडली पेशंट म्हणून, पुढं मग मैत्री झाली। पुढचं सांगायलाच हवंय का?
0: आणि आणि माझं पिलू
1: छान रमलंय संसारात, अगदी काळजी करू नका तिची।
0: डॉक्टर
1: येऊ आता मी।
0: डॉक्टर डॉक्टर मला काय बोलावं?
1: प्रोफेसर, पहाट संपून सूर्योदय झालाय, परतायला हवं मला। हा येऊ मग मी आता।
0: डॉक्टर
1: बाय प्रोफेसर।

0: मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य पहाट. लेखक मिलिंद तोसे, यातील भूमिका आणि कलाकार डॉक्टर सुलभा, चेतना वैद्य, दास मुकुंद पटवर्धन, गुप्ता साहेब दत्ता सरदेशमुख. सादर करते संजय पाटील.
1: श्रोता, हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

0: सर्वांना नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: नामदेवांच्या वडिलांना पांडू

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत झुनैन खान यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग मालकांस. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात झुनैन खान यांचं सतारवादन राग मालकांस.

0: श्रुतवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात जुनैन खान यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग मालकंस आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसन्ना चटर्जी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.
2: श्रोतेहो रविवारी 19 जुलैला 12:00 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन ए

0: श्रोत्या नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 19.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आतापर्यंत आपण राम कदम यांच्या जीवनातले अनेक प्रसंग बघितले. आपल्याला माहिती आहे की राम कदम यांच्या घरची परिस्थिती त्या काळामध्ये खूप चांगली नव्हती. त्यांच्या घरची खानावळ होती आणि ती खानावळ देखील जेमतेमच चालायची. एकदा काय झालं, त्यांना प्रभात फिल्म कंपनीचं बोलावणं आलं आणि मिरजेमध्ये ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचायला अजिबात काही वेळ लागला नाही. पण पैशाअभावी

राम कदम जाऊ शकणार नाहीत अशी त्यांच्या नातेवाईकांना आणि निकटवर्तीयांना कल्पना आली. आपल्या गावचा एक चांगला कलाकार केवळ पैसे नाहीत म्हणून पुण्याच्या प्रभातमध्ये जाऊ शकत नाही ही गोष्ट नातेवाईकांना मित्रमंडळींना निश्चितच आवडणारी नव्हती. त्यांनी काय केलं, सगळे एकत्र आले आणि वर्गणी गोळा केली. अगदी एक एक दोन दोन पैसे अशी वर्गणी गोळा करून देखील त्यांनी मोठ्या प्रेमानं 51 रुपये जमा केले आणि त्या 51 रुपयांची वर्गणी त्यांच्या गुरुच्या हस्ते त्यांना देण्यात आली. अर्थात त्या काळामध्ये मिरज ते पुणे हे रेल्वेचं तिकीट अत्यंत कमी, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल ऐकून, फक्त 1.5 रुपया तिकीट होतं. म्हणजे किती जुना काळ असेल तो बघा. त्यांचा पुण्याला जायचा दिवस उजाडला. त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी घरातले लोक, ते ज्या बँड पथकामध्ये काम करत होते तिथली मित्रमंडळी, त्यांचे गुरुजी, हे सगळेजण आले. अर्थात या सगळ्यांना सोडून जायचं दुःख रामकदमांना होतंच, पण त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं होतं की जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण ख्वाजा साहेबांचा उरूस कधीही चुकवू नकोस. आणि हा गुरूंचा संदेश रामकदमांनी आयुष्यभर पाळला. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी एक अतिशय चांगलं असं गाणं आपण ऐकूया. रामकदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं जन्मठेप या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायले आणि रचना सोलापूरचे कवी संजीव यांची आहे.

राम कदमांनी रेल्वे स्टेशनवरती सगळ्यांचा निरोप घेतला. त्यावेळेला राम कदमांच्याजवळ सामान म्हणजे फक्त एक पिशवी होती आणि अंगावरच्या कपड्यांशिवाय एक कपड्याचा जोड, सदरा, पायजमा आणि गुरुजी चांदलाल यांनी दिलेलं क्लॅरोनेट एवढंच सामान त्या पिशवीमध्ये होतं. रात्रभर प्रवास करून राम कदम पुण्याला येऊन पोहोचले. पुणे शहराचं दर्शन अगदी सुप्रभातीच त्यांना झालं. त्यावेळेला आवाढव्य वाटणारी पुणे स्टेशनची इमारत पाहून ते थोडेसे गांगरूनच गेले. हातातली पिशवी घेऊन ते स्टेशनच्या बाहेर आले. असंख्य टांगे तिथे उभे होते. पुणे स्टेशनपासून प्रभातनगर 5 मैल लांब होतं. रात्रभर प्रवासानं दमल्यामुळं एकदा त्यांना वाटलं की टांग्यानं जावं, पण त्यांना वाटलं की आता पुन्हा टांग्याला पैसे खर्च करावे लागणार आणि पैसे तर आपल्यासोबत मर्यादित आहे. त्यांनी त्याच वेळेला ताबडतोब तो विचार झटकून टाकला आणि पायीच जाण्याचा निश्चय केला, कारण आवश्यक तेव्हाच पैसे खर्च करायचे असा त्यांचा पण होता. आणि दुसरं म्हणजे गावच्या लोकांनी एकत्र करून दिलेले ते प्रेमाचे पैसे होते ना. पुढं काय झालं ते ऐकूया आणखीन एका लावणीनंतर. चांडाळ चौकडी या चित्रपटातली उषा मंगेशकर यांनी गायलेली जगदीश खेबुडकरांची एक लावणी आपण ऐकूया.

चालत चालत सुमारे 2-2.5 तासाची पायपीट करून ते प्रभातनगरच्या रस्त्याला येऊन पोहोचले. प्रभातच्या गेटजवळ आल्यानंतर तुतारी फुंकणाऱ्या तरुणीचं चित्र त्यांना दिसलं. प्रभातच्या

गेटजवळ ते थांबले. दोन मोठ्या मोटारगाड्या गेटमधून आत गेल्या. दोन्ही गाड्यांच्या बॉनेटवर चांदीच्या रंगाची प्रभातच्या तुतारीवालीची मूर्ती झळकत होती. इतरही सायकलस्वार किंवा काही जण पायी चालणारे प्रभातच्या गेटमध्ये घाई गडबडीनं आत जात होते. प्रभातमध्ये त्या काळी परक्या माणसाला परवानगीशिवाय आतमध्ये जाता येत नसे. थोड्या वेळ गेटपाशी थांबल्यानंतर तिथं मोहम्मद साहेब आले. त्यांनी रामकदमांना पाहिलं आणि विचारलं, काय राम, कधी आलास? हे काय, आत्ताच येतोय, तुमचं पत्र मिळालं. ठीक आहे, चहा पिणार ना? असं त्यांनी रामकदमांना विचारलं आणि उत्तराची वाट न पाहताच चहाची त्यांनी ऑर्डर दिली. चहा घेऊन ते म्हणाले, आपल्याला साहेब मामांकडे जायचं आहे. साहेब मामा म्हणजे एस फत्तेलाल, प्रभातचे जे पाच मालक होते त्यापैकी एक. साहेब मामांना भेटायला गेल्यानंतर साहेब मामा खोलीतच होते. त्यांच्या खुर्चीमध्ये ते बसले. काहीसे बुटके, पांढरा शुभ्र शर्ट, खाली धोतर, अतिशय साधी राहणी असणारे साहेब मामा. पाहता क्षणी रामकदमांना आपलेसे वाटले. साहेबांनी दोघांनाही आत बोलवलं. साहेब मामांना सांगितलं, हा राम हा अत्यंत गरीब मुलगा आहे, होतकरू आहे, शिवाय चांगला आहे, क्लॅरोनेट छान वाजवतो. आपल्या संगीत विभागामध्ये त्याला जर काम मिळालं तर बरं होईल, अशी शिफारस मोहम्मद साहेबांनी रामकदमांची केली. रामकदमांच्याकडे पाहून साहेब मामा म्हणाले, तो आलायस तर चार दिवस थांब, मी इतरांना विचारून काय ते ठरवतो. पण आता पुन्हा चार दिवस राहायचं कुठं, हाही प्रश्न रामकदमांच्या पुढे होताच. आता आपण ऐकूया सुंदरा मनामध्ये भरली या चित्रपटातली एक लावणी. उषा मंगेशकर यांनी गायलेली आहे, रचना पी सावळाराम यांची.

साहेबमामांनी रामकदमांना 4 दिवस थांब असं सांगितलं खरं, पण साहेबमामा हा 4 दिवस राहणार कुठे असं महम्मद साहेब म्हणाले. इथे तर त्याचं कोणीच नाही. असं पहा महम्मद, तू माझ्या बंगल्यात राहतोसच ना, त्याचीही तिथंच झोपण्याची व्यवस्था कर म्हणजे झालं. 4 दिवसात आपण नक्कीच काहीतरी करू, असं साहेबमामांनी आश्वासन दिलं. आणि साहेबमामांच्या बोलण्यावरून ते आपलं काम नक्की काहीतरी करतील असं रामकदमांना वाटत होतं. रामकदम यांच्याबद्दलचे आत्मीयतेचे भाव साहेबमामांच्या मुद्रेवर अतिशय स्वच्छ प्रकट झालेले त्यांनी पाहिले. या माणसानं आपली तात्पुरती का होईना राहण्याची सोय केली, मग पुढचं कामही ते नक्की करतील असा विश्वास रामकदम यांना वाटला. आणि मग साहेबमामांच्या घरीच त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच जाग आल्यानंतर साहेबमामाच्या बंगल्यात तशी सामसूमच होती. प्रभातच्या शेजारून एक पायवाट हनुमान टेकडीला जात होती. सूर्य उगवायला लागला होता. क्लॅरोनेट हे वाद्य रामकदमांनी घेतलं आणि ते टेकडीची पायवाट चढत गेले. अर्धा तास टेकडीवर जाऊन पोहोचले. वरती छोटंसं मारुतीचं मंदिर होतं. मारुतीला मनापासून नमस्कार केला आणि म्हटलं, मारुतीराया, माझं एवढं प्रभातमध्ये काम होऊ दे बरं. आणि बाजूला बसून क्लोरोनेटमधून सूर काढले. गुरुजींनी त्यांना अनेक राग शिकवले होतेच. सकाळचा एक राग त्यांनी वाजवायला सुरुवात केली. साधारणपणे 15 ते 20 मिनिटं ते मनापासून राग आळवत होते. सगळं वातावरणच अगदी धुंद फुंद झालं होतं. त्यानंतर पुन्हा ते साहेबमामाच्या बंगल्यापाशी आले. समोरूनच शांताराम बापू झपझप पावलं टाकत येत होते. पांढरं स्वच्छ दुटांगी धोतर आणि तसाच पांढरा शुभ्र सदरा, चेहऱ्यावरती हास्य. त्यांनी रामकदमांकडे पाहिलं. त्यांच्या हातात क्लॅरोनेट आहे हेही त्यांनी पाहिलं. शांताराम बापू त्यावेळी अत्यंत प्रसन्न दिसत होते. रामकदमांच्याकडे बघून त्यांनी मंद स्मित केलं आणि प्रभातच्या दिशेनं झपझप पावलं टाकत ते निघून गेले. रामकदमांचा त्या 4 दिवसातला कार्यक्रम ठरला होता. सकाळी उठायचं, टेकडीवर जायचं, क्लॅरोनेट वाजवायचं, दुपारी प्रभातमधल्या उपाहारगृहात जेवण करायचं आणि बाकीचा दिवसभर वेळ बंगल्यामध्ये बसून राहायचं. इथं आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

पुष्पा बागधरे आणि सहकाऱ्याने गायलेली गणगवळण चित्रपटातली ढंगदार लावणी आपण ऐकली. रचना जगदीश खेबुडकरांची होती. सतत 4 दिवस राम कदम हे टेकडीवर जायचे, रियाज करायचे आणि पुन्हा शांतपणे खाली येऊन रूममध्ये बसून असायचे. चौथ्या दिवशी नेहमीप्रमाणे टेकडीवरून राम कदम खाली आले. समोरून नेहमीप्रमाणे शांताराम बापू येतच होते. नेहमीप्रमाणे ते हसले आणि थांबले. राम कदमही थांबले. शांताराम बापू राम कदम यांना म्हणाले, काय राम, झाला का रियाज? हो, कसे बसे शब्द राम कदम यांच्या तोंडून बाहेर पडले. पुन्हा राम कदमांच्याकडे बघत शांताराम बापू झपझप पावलं टाकत प्रभातच्या दिशेनं निघून गेले. शांताराम बापूनं आपलं नाव कसं समजलं याचा विचारच राम कदम करत होते. ते खरं तर कोड्यातच पडले होते, परंतु काही का होईना आपलं नाव त्यांना कळालं या विचारानंच राम कदम सुखावले. दुपारी जेवण करून बाहेर पडले त्यावेळेला समोरून साहेब मामा येत होते. त्यांनी राम कदमांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, राम तुझं काम झालं बरं का? बस एवढं बोलूनच साहेब मामा निघून गेले. राम कदमांना एवढा आनंद झाला होता की अक्षरशः डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी गुरूंची आठवण काढली, घरच्यांच्या लोकांची आठवण काढली. सगळ्यांच्या श्रमाचं आज सार्थक झालं होतं. राम कदम यांना प्रभातमध्ये नोकरी मिळाली होती. आणखीन एक लावणी आता आपण ऐकणार आहोत. मुक्काम पोस्ट ढेपेवाडी चित्रपटातली ही लावणी आहे.

0: बरे दर्शक हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोत्रो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सायन्स कॉर्नर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो मानवी शरीर ही निसर्गाची सर्वात मोठी आणि गुंतागुंतीची कलाकृती आहे. या कलाकृतीचा मूळ पाया आपल्या अस्तित्वाचा नकाशा म्हणजे आपला DNA आणि आपली जीन्स. आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण केवळ हा नकाशा वाचू शकत नाही तर त्यात बदलही करू शकतो. अनेक असाध्य जनुकीय आजार मुळासकट संपवण्याची ताकद आजच्या वैदिक शास्त्रात आहे. पण जेव्हा माणसाच्या हातात

0: संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्रातील नामवंत क्लिनिकल जेनेटिसिस्ट डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर. या क्षेत्रातील त्यांना जवळजवळ मागच्या 14 वर्षांचा अनुभव आहे. मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एकूणच जेनेटिक्स आणि इथिक्स म्हणजे जनुकशास्त्र आणि त्याबरोबर आपण नीतिमूल्यांचा हा जो काही विचार करत आहोत हे थोडंसं आम्हाला सर्व श्रोत्यांना समजावून सांगा.
1: रोशन आणि आकाशवाणी यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की जेनेटिक्स आणि जिनॉमिक सायन्स आता कुठे लोकांना जास्त विस्ताराने समजू लागत असताना सुरुवातीलाच त्यांनी इथिक्स आणि नैतिकता हा मुद्दा चर्चेसाठी घेतला. नैतिकता ही खरं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. जेनेटिक्समध्येच ती आहे आवश्यक असं नसतं. परंतु झालंय काय की जेनेटिक्सच्या आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळा तंत्रज्ञानाचा जो पसारा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये येत चाललेली अफाट ताकद याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि म्हणून आता नैतिकतेचे मुद्दे जास्त प्रमाणात चर्चिले गेले पाहिजे असं मला वाटतं. समाजामध्ये हे मुद्दे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळात चर्चिले गेलेच आहेत पण आता ते जास्त प्रमाणात आणि जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे. कारण जेनेटिक्स आणि हा जो मुद्दा आहे की यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावामध्ये असा पिक्चर लावला जायचा पडद्यावरती, हळूहळू मग थिएटर आले जिथे 400-500-200 लोक बसू शकतील, मग त्याच्यानंतर टी व्ही आला जिथे 10 लोक बसू शकतील आणि आता आपण सगळं मोबाईल म्हणजे एकदम पर्सनल चॉईसने सगळं बघतो. तसंच जेनेटिक जिनॉमिक्सच्या क्रांतीमुळे आपल्याला आता पूर्वीच्या मोठ्यापेक्षा जास्त प्रमाणात पर्सनलाइज्ड मेडिसिन होत चाललं, पर्सनलाइज्ड चॉईसेस होत चालले आणि त्यामुळे प्रत्येकाच्या दारापाशी हा नैतिकतेचा मुद्दा येऊन ठेपेल अशी परिस्थिती उद्भवली आहे. कारण की जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स हे फक्त आजारांच्या बाबतीत नसतं. आपण खूप सढळपणे त्या टर्मचा वापर करतो म्हणजे याचे जीन्स अमुकच आहेत किंवा हे काय अनुवंशिकच असेल किंवा रंग, बांधा, उंची हे पण अनुवंशिकच आहे, मग बुद्धिमत्ता पण अनुवंशिक आहे का, म्हणजे ते कधीकधी खूप पर्सनल वैयक्तिक क्षेत्रात पण वापरलं जातं. आणि एकीकडे पाहतो की एकदमच जेनेटिक आजारांची भीती असते दुर्मिळ, म्हणजे हा आजार बराच होणार नाही का, किंवा बरा होण्यासाठी मग मी काहीही करायला तयार आहे, किंवा मग संशोधन झालंय की नाही हे माहिती नसताना तो उपचार जणू काही आता वापरलाच पाहिजे, किंवा सुडो सायन्स आपण जे म्हणतो छद्मविज्ञानाचे उपचार, किंवा जे काही प्रूव्ह झालेले नाही ते उपचार वापरले पाहिजे, अशा सगळ्या गोंधळामध्ये ती व्यक्ती सापडण्याचा आणि ती फॅमिली सापडण्याचा एक शक्यता असते. आणि शिवाय जिनॉमिक्स आपण कोविडपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ते शब्द ऐकायला लागलो ना, म्हणजे आपल्या कानावर रोजच आदळत होतं कोविड व्हायरस आला त्याचा हे वेरियंट, अमुक वेरियंट, अमुक म्युटेशन. आणि तसं आता फक्त दुर्मिळ नाही, बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक्सचा मूळ आपल्याला सापडायला लागल्यामुळे शास्त्राला जास्त जास्त संशोधनामुळे आणि वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे, त्यामुळे तो जो प्रतल आहे ते जवळजवळ सामान्य माणसांच्या आवाक्यात पण येत चाललंय, किंवा ते रोजच्या बी बियाणापासून आपण जे खाण्यापिण्यात वापरतो त्याच्यात पण काही जेनेटिक म्युटेशन करून टाकले जात आहेत का, म्हणजे जवळजवळ ते असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे नैतिकतेचा एक मूळ मुद्दा आपण समजून घेतलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
0: मॅडम, आपण आजार आणि आजारासंबंधित जे काही जेनेटिक्स आहेत त्याचा थोडासा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो. आपल्या समाजात जर आपण बघितलं तर आजही डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया यासारख्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसीज असतील तर त्यांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत आणि अशा वेळेला अशा आजारांबद्दल सायंटिफिक आणि इथिकल अवेअरनेस म्हणजे जागरूकता जर आपल्याला आणायची असेल तर सायंटिफिक कम्युनिटी ही भूमिका कशी पार पाडू शकते?
1: खरं म्हणजे काही गोष्टी ना आपल्याला सायंटिफिक कम्युनिटीसाठी सुद्धा आणि समाजातली वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आणि मग सामान्य लोक, की पहिल्यांदा मूळ मुद्दा संकल्पनांची समज आपण व्यवस्थित नव्या रूपामध्ये करून घेतली पाहिजे की डाऊन सिंड्रोम हा आजार काय आहे, तर क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे, आणि थॅलेसिमिया हा आजार जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे. म्हणजे संकल्पनांची समज इथपासनं सुरू होते की क्रोमोसोम्स गुणसूत्र म्हणजे काय आणि जीन्स म्हणजे काय, काय, म्हणजे डाऊन सिंड्रोम अचानक होतो का आणि थॅलेसिमिया आई आणि वडील दोघं कॅरियर असल्याने होतो का, तर ही जी संकल्पनांची समज आहे ना ती अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जो तुम्ही आत्ता हा जो प्रयोग करताय

0: सुरुवात करताय की मराठी भाषेमध्ये की बाबा गुणसूत्र कुठे असतात आणि मग जीन्स कुठे असतात इथपासनं तो सुरू होतो. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही एक जिनॉमिक प्रोजेक्ट केलं की जे मराठी आणि इंग्लिश असा हायब्रिड प्रोजेक्ट की साध्या सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे पण त्याच्यामुळे सुलभीकरणामुळे त्याच्यातनं गैरसमज न तयार होता म्हणून सायंटिफिक कम्युनिटीला आपण बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त डॉक्टर नाही, टीचर्स, प्रोफेसर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ह्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन ते तसं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत ज्या याच्यात काम करतात. भारत सरकारचा रेअर डिझीज पॉलिसी हा एक उपक्रम आता आहे, त्यामुळे वेगवेगळी हॉस्पिटल्स आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.
1: आपल्या भारताचा जर आपण एकूण विचार केला तर आपले जे काही मोठे शहर आहेत ज्यांना आपण मेट्रो सिटीज म्हणतो असे शहर जर सोडले तर आपल्याला एकूणच जेनेटिक संबंधित ज्या काही चाचण्या असतील किंवा जेनेटिक संबंधित जे काही काउन्सिलिंग असेल अशा तज्ज्ञांची उपलब्धता आपल्याला खूप कमी दिसून येईल. तर ही जी काही मर्यादित तज्ज्ञांची उपलब्धता आहे हे ज्ञान आणि सुविधांची जी दरी मिटवण्याचं जे काम आहे हे एक मोठं इथिकल आव्हान आहे. यावर काय उपाय आपल्याला शोधता?
0: हो, एकदम बरोबर. इथिकल आव्हान म्हणजे इथे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल येतंच की सगळ्यांना ही सुविधा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. एक त्याच्यामधला असा मुद्दा आहे की आता सॅम्पल जे आम्ही जेनेटिक टेस्ट तुम्ही म्हणता ते खूप जास्त सुलभतेने आपण म्हणजे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये लॅबोरेटरीज बरोबर आम्ही जिथपर्यंत कुरियर म्हणजे अवेलेबल होऊ शकतं तिथून आम्ही पिकअप करतो. म्हणजे आमचे बरेच असे पेशंट आहेत की एखादा गावाकडे असेल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आता अवेलेबल आहे तर ऑनलाईन कन्सल्टेशनमधून आम्ही करतो आणि गावातून आम्ही सॅम्पल कुरियरने पिकअप करतो. तर ही सुविधा अवेलेबल आहे ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही सुविधा उपलब्ध आहेत हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्यांना असं वाटतं अरे मी एवढ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन कसं काय सॅम्पल देणार. त्यामुळे सुविधा मुळात अवेलेबल आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोबाईलवरतीच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. काही प्रमाणात आम्हाला फिजिकल चेकअप हा आवश्यकच असतो पण सुरुवातीची माहिती घेण्यासाठी ते फिजिकल कन्सल्टेशन करू शकतात आणि आम्ही जवळच्या गावातल्या शहरातल्या डॉक्टरांशी त्यांना जोडून देऊ शकतो. दुसरी गोष्ट आपल्या भारतीय संस्था ज्या आहेत की जिथे रिसर्च बेसिसवरती बरीच प्रोजेक्टमध्ये फ्री टेस्ट म्हणजे उपलब्ध आहे तर हे जे मोफत टेस्ट उपलब्ध असतात ते पण आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो. उदाहरणार्थ हैदराबादची CDFD इन्स्टिट्यूट आहे किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत किंवा प्रायव्हेट पण लॅबोरेटरी काही पेशंट्समध्ये ह्या सुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात. परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
1: आपला समाज जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना सामोरं जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत हे आपण कसे रोखू शकतो?
0: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नैतिक, तर तुम्ही म्हणालात की एक जेनेटिक सायन्सने जे आपण मानवी दृष्टिकोनातनं म्हणतो ना सगळी माणसं सारखी असतात तसं जेनेटिक्समध्ये पण मोर दॅन 99% म्हणजे 99% जास्त DNA आपल्याच सारखेपणा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे ती नैतिकता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आपलं हार्ट सारखं असतं, आपलं लिव्हर सारखं असतं, तसं DNA पण आपले सिक्वेन्सेस जवळजवळ 99% जास्त सारखे असतात. त्यामुळे आपण एका समान पातळीवर आहोत. त्यामुळे एखाद्याला जेनेटिक एखाद्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्याला झालेला असेल तर तो इतर आजारांसारखाच आहे. त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखं त्याच्यात काही नाही कारण की प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी म्युटेशन होतं. कॅन्सर पण आता बरेच काही काही जेनेटिक असू शकतात. बऱ्याच आजारांचं आता जेनेटिक कारण आता समजायला लागलेलं आहे. त्यामुळे हे आजार कुणालाही होऊ शकतात. विशिष्ट फॅमिलीला झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही शापित आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की अरे अनुवंशिक आमच्यात आहे का. आता जेनेटिकमध्ये अनुवंशिक पण आजार असतात, अचानक होणारे आजार पण असतात आणि भ्रम पण असतात लोकांचे की आम्ही काही विशिष्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतो म्हणून आमच्यावरती असा परिणाम झाला आहे का. तर तसं काही नाही आहे, ती शक्यता सगळ्यांना सारखी असते. त्यामुळे हा तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बहिष्कार करणे, टॅबू करणे याच्यातनं समाजाने बाहेर यायला पाहिजे. मग तो कुठला पण ठपका असे ना का, जसं पूर्वी धर्मजातीचे ठपके होते मग आता आपण पुन्हा या डिसिजेसच्या ठपक्यामध्ये अडकायला पाहिजे का, तर नाही. तर आपण त्या मानसिकतेतनं बाहेर पडून त्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला मूळ आजार कसा आहे ते समजून घेतलं तर मला असं वाटतं त्यातलं सायन्स समजलं तर सगळ्यांनाच लक्षात येईल की अरे हे कुणालाही होऊ शकतं.
1: आजच्या युगात जर बघितलं तर डेटा खूप महत्त्वाचा आहे आणि माहितीची देवाणघेवाण जी होत असते ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल अनेक कंपन्या DNA चाचणी करून बऱ्याचशा गोष्टींचा या डेटाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो काही डेटा आहे या जेनेटिक डेटाची आपण गोपनीयता कशी ठेवू शकतो आणि अगदीच टोकाला जाऊन जर असा डेटा एखाद्या व्यक्तीचा जर लीक होत असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो.
0: हा खरा काळजीचा मुद्दा आहे की वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचे जे नियम आहेत, जे प्रमाणीकरण आहे, मूल्यमापन आहे, त्याचं खरोखर कडक नियम बनवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी, ऑडिटिंग हे झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मानवी स्वयंसेवक संस्था यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की एकतर या नैतिक नियमांबद्दल एका बाजूला जागरूकता पण येईल आणि समाजानुसार आपण ते नियम कसे कडक करायचे याची एक प्रणाली आपण बनवू शकू. ती प्रणाली सातत्याने सुधारणा पण करावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय की डेटा सिक्युरिटी, तर ती सिक्युरिटी का बरं मोडली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्था असतात. तर हे खरं म्हणजे एक जाळ्यासारखं काम आहे की जे त्याचा गैरवापर करतील अशा लोकांवरती कडक निगराणी ठेवण्यासाठी, म्हणजे हे मोठ्याच प्रमाणात वरूनच होणारं कायदेशीर काम आहे. त्यामुळे हे कायदेशीर बाबीत कसं बसेल, तर वेगवेगळ्या कायदेशीर संघटना यांना बनवून, स्वयंसेवी संस्थांना बनवूनच आपल्याला हे काम करावं लागेल. आणि ती प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. शिवाय मानवी फायद्यासाठी सजीवांचा वापर, संशोधनासाठी शोषणाचं नियंत्रण करणारी नैतिक तत्वं, मानकं, ती पण आपल्याला घ्यावी लागतील. जसं आपण म्हणतो की कोणाचा गिनीपिग म्हणून वापर होऊ नये, किंवा एखादं जसं कोविडच्या वेळेस खूप होतं, एखादा विषाणू जीवाणू त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करून ते चुकून संशोधनासाठी वापर जाऊ नये. तर संशोधनापासून ते कमर्शियल म्हणजे प्रत्यक्ष टेस्ट आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या वापरापर्यंत पूर्णच एक घडी बसवावी लागणार आहे. आणि ती निश्चितच गरजेची आहे. म्हणजे तिथे अजून आपण पूर्ण झालो आहे असं वाटत नाही. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूपच कडक उपाययोजना करावीच लागणार आहे.
1: कडक उपाययोजनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग साहजिकच नियम आणि कायद्यांचा विषय येतो. तर आपल्या भारतामध्ये जेनेटिक्स सायन्स संबंधित जे काही कायदे किंवा जे नियम आहेत त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा.
0: पहिला नियम, तर माहिती आपण जी पेशंटला देतो टेस्ट किंवा सॅम्पल घेताना, तर त्या कन्सेंट आम्ही जे घेतो त्याच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं की या जी लॅब तुमचं टेस्ट करते ती कुठे तुमचा DNA किंवा काय सेव्ह करणार आहे, तुम्ही कुठल्या टेस्टसाठी सही करत आहात, कुठल्या टेस्टसाठी तुम्ही सही केलेली नाही आणि ते तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे. शिवाय तुमचं जे सॅम्पल, मग ते DNA असू दे, साधं ब्लड असू दे, ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी असते तसं पाहिलं तर तुम्ही त्याचा जाब विचारू शकता का, तुम्ही पाहिजे तेव्हा ते विथड्रॉ करू शकता का. तर खरं म्हणजे प्रत्येक कन्सेंटवरती तुम्ही विथड्रॉ करण्याची पण कन्सेंट देतच असता. फक्त हे आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचे हक्क पण बजावण्याची तुमची पण एक जबाबदारी आहे. म्हणजे नैतिकता आपण जेव्हा म्हणतो ना, तर नैतिकता पाळली तर पाहिजे जे याचा वापर करतायत संशोधनासाठी हे, पण एक दुसरी नैतिक जबाबदारी, कर्तव्य, हे पण आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आपण हे सॅम्पल कुठे देतोय, आपण मानक मिळवलेल्या प्रमाणित संस्थेकडे सॅम्पल देतोय का, किंवा ज्यांची मान्यता नाही आहे, ज्यांना ॲक्रेडिटेशन मिळालेलं नाही त्यांच्याकडे आपण सॅम्पल दिलं आहे का, की जिथून कदाचित आपल्याला परतीचा मार्ग नसेल किंवा त्यांचे रिपोर्ट आपण नीट बघू शकणार नाही किंवा त्याचे रिपोर्ट नीट मान्य होणार नाही. तर हे सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही सगळी माहिती खरं म्हणजे रिपोर्टवरती असते, त्या कन्सेंट फॉर्ममध्ये असते. फक्त आपण ते जरा नीट चाळणी करून बघितलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर ती थोडीशी प्रोसिजर तशी आहे, म्हणजे असं काही नाहीच आहे असं नाही आहे. फक्त त्याच्याविषयी जागरूकता येण्याची गरज आहे.
1: तुम्ही ॲक्रेडिशनचा उल्लेख केला, कुठल्या संस्थेकडनं अपेक्षित आहे ॲक्रेडिशन असणं?
0: तर लॅबोरेटरीज आपली NABL ॲक्रेडिटेशन असतं आणि एक इंटरनॅशनल आहे कॅप, कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट, त्याचं ॲक्रेडिटेशन असतं. तर हे जी मेन आहेत ॲक्रेडिटेशन, ती तर लॅबोरेटरी घेतात, त्याचा वरती शिक्का पण लावलेला असतो. नंतर त्या लॅबमध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची काय आहे त्याच्यासाठी जे म्हणजे पात्रता लागते, ती पण लोकल ज्या आपल्या ऑथॉरिटीज आहेत गव्हर्मेंटल, त्या पण बघत असतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना ॲक्रेडिटेशन मिळत नाही खरं म्हणजे. आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. परंतु तरीसुद्धा याच्या पलीकडे जाऊन पण एखाद्या प्रायव्हेट लॅबोरेटरीने, गव्हर्नमेंट लॅबोरेटरीने क्लेम केला तर तुम्ही पण ते चेक करू शकता. आणि खरं म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जाऊन विचारू शकता, तिथून माहिती मिळवू शकता, वेबसाईटवरती जाऊन मिळवू शकता. तर ही ॲक्रेडिटेशन्स आहेत, त्याची तपासणी तुम्ही पण करू शकता म्हणजे त्या वेबसाईटवरती. म्हणजे आपण खरं म्हणजे ती प्रोसेस करतोय. जेवढा वेग संशोधनाचा, टेस्टिंगचा, ट्रीटमेंटचा असेल, कदाचित त्या वेगाबरोबर सगळ्या संस्था गेल्यात का हे मी नाही सांगू शकत. परंतु ती प्रोसेस आहे आणि ती फक्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
1: जवळजवळ मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहात. याचबरोबर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता, बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही करत आहात. मागे एकदा बोलत असताना तुम्ही

0: भाषेचा आणि जेनेटिक्सचा कसा संबंध आहे याबद्दल पण काही उल्लेख केला होता, तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की वैज्ञानिक म्हणून जेनेटिक्स संबंधित जे काही फ्युचर आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही कसं बघता? तुम्हाला भीती वाटते का विश्वास वाटतो?
1: नाही म्हणजे मी त्यात काम करत असल्यामुळे मला विश्वास जास्त वाटतो, कारण की आपण भीती घालवण्याचा एक मार्ग जो अगदी सुरुवातीला मी सांगितला की संकल्पनांची समज, जेव्हा तुम्हाला एखादी संकल्पनेची समज येते तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याचा निश्चित वापर करण्यासाठी तुमचे मार्ग ठरवू शकता, आणि मग तुम्हाला मार्ग ठरवलेला असेल तर भीती नाही वाटणार. म्हणजे जेनेटिक्सचा वापर आपण पेशंट्स, त्याच्या फॅमिलीज, समाजात त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत त्याच्यासाठी करणं जास्त हितकारक आहे, आणि म्हणून तो आपण आत्मविश्वासाने वापरू शकतो. किंवा जेनेटिक्सचा अजून एक उपयोग आता पब्लिक हेल्थ जिनॉमिक्स, म्हणजे जे कोविडमध्ये झालं की जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वॅक्सिन बनवू शकतो का, अँटीबायोटिक रेझिस्टन्स दूर करण्यासाठी वापर करू शकतो का, कॅन्सर वगैरेवरती उपचार करू शकतो का, तर हे जेव्हा तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी कळत जातात तेव्हा तुम्हाला जास्त आत्मविश्वास येतो. त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतिहासाचं, कारण तुम्हाला हे पण माहिती असेल की जे आपण पुरातत्व खाते जे सॅम्पल्स घेतात त्याचा पण डीएनए तपासला जातो, त्याला मी एन्शंट डीएनए स्टडीज म्हणतो. म्हणजे जेनेटिकचा वापर करून काही निश्चित गोष्टी तुम्हाला जर समजत असतील तर तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्ही जास्त जिनॉमिक सायन्सकडे एक मदत म्हणून बघायला लागाल. तुम्ही कुठलीही जर तंत्रज्ञान आलं तर त्याचा काय नियमित वापर किंवा नियमबद्ध वापर केला तर त्याच्याबद्दल भीती राहत नाही, त्यामुळे त्याविषयी भीती मला वाटत नाही. पण दुसरं काळजी, म्हणजे आपण जी काय म्हणूया सावधानता बाळगली पाहिजे, ज्याला आपण भीती मानायला नको, की सावधानता म्हणजे आपल्याला त्याची लिमिटेशन्स माहिती पाहिजे की कुठल्या एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला ते वापरायचं नाही आहे, किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला नैतिक मूल्य वापरून ती वापरायचं आहे, हे माहिती असलं तर मला असं वाटतं सावधानता बाळगून केलं तर भीती राहणार नाही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जे जेनेटिक्स येत चाललेलं आहे त्या तज्ज्ञांनी पण सारखं भेटलं पाहिजे. आता नव्या जगाचा मंत्र कोलॅबोरेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन ही टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रात कशी वापरतात हे एक डायलॉग वेगवेगळे संवाद होण्याची गरज आहे, आणि ते तशा माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा एकांगी जो दृष्टिकोन आहे तो न बघता लोकांना त्याच्या सगळ्या बाजू समजून सांगितल्या पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच पर्सनलाइज मेडिसिन, पर्सनलाइज चॉईस म्हटलं की लोकांपुढे तुम्ही त्याचे विविध पैलू खुले करता आणि त्यांना ते समजून सांगता, आणि मग लोकांनी स्वतःच्या समजुतीने त्याच्यात त्याचा वापर कसा करायचा आहे हे जास्त आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण की आता ही पिढी सुद्धा तशा प्रकारचा विचार करते की मी हे समजून घेईन आणि मग माझ्यासाठी जे ते वापरीन. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण समान पातळीवर संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री की आता आमच्याकडे येणारे पेशंट बरेचसे रूढार्थाने शिक्षण घेतलेले असतात असं नाही, पण आपण त्यांना जर आकृतीने समजून सांगितलं की ही सेल असते, याच्या पेशींनी आपण बनलेलो असतो, त्याच्यामध्ये जीन्स असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणून तुमच्या मुलाला हा आजार झाला आहे, तर आज आपल्याकडे आकृत्या उपलब्ध आहेत, व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते जर समजून सांगितलं तर त्यांना निश्चितपणे कळतं. म्हणजे अगदी एज्युकेटेड आपण जे म्हणतो की व्हाईट कॉलर लोकांना पण नसेल समजत तसे प्रश्न ते आम्हाला विचारतात, त्यामुळे समज हा माणसाला उपजतच असते. आपण फक्त त्यांना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या भाषेमध्ये समजून घेतो हे आपल्याला फक्त निश्चित करता आलं पाहिजे तर नक्की सगळ्यांना समजेल.
0: क्लिनिकल जेनेटिसिस्ट ॲज अ करिअर हे मी अगदी पहिल्यांदाच जाणून घेतलं. तर आजची जी काही नवीन पिढी आहे जे बायोटेक्नॉलॉजीकडे वळत आहेत, तर अशा नव्या तरुणांना तुम्ही जेनेटिक्समधील करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
1: सुरुवातीला मी माझ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे आई वडील आहेत, माझे हस्बंड म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि माझी मुलं. म्हणजे जेनेटिक्समध्ये करिअरला सुरुवात करणं फार काही सोपं होतं असं नाही. भाऊ माझा अमेरिकेत असल्यामुळे थोडं थोडं माहिती होतं की हे क्षेत्र खूप पुढे जाणार आहे, त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आले. कारण की अशा अवघड क्षेत्रामध्ये करिअर करताना आर्थिक तुमची बाजू, तुम्हाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आताच्या तरुण पिढीला त्या मानाने खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तरी त्यांच्या मनात, म्हणजे जे लोक भेटतात त्यांच्या मनात ही शंका असते की आम्ही हे करिअर केलं तर आत्ता भारतामध्ये त्याला ऑप्शन्स आहेत का, तर मी हे निश्चितपणे सांगू शकते की आता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आम्ही वापरतो डेटा अनालिसिस करायला, त्याच्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत आहेत आता, त्यामुळे ती आता मिश्र पण एक ब्रांच मॅथ्स आणि बायोलॉजीची झाली आहे. डॉक्टर्स, जेनेटिक काउन्सिलर्स तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतील, अगदी गाव पातळीवर पण याचं नॉलेज देऊ शकेल, तर आहे ते डॉक्टर्स पण त्याच्यामध्ये ट्रेन करणे, नर्सेस जे परदेशामध्ये असतं की नर्सेस त्याच्यामध्ये ट्रेन होऊन पेशंटला दुसऱ्या टप्प्यावरती त्या समजून सांगतात, कारण की एकदा डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर परत त्यांना सगळं समजेलच असं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरचं काउन्सिलिंग लागतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर्स आता उपलब्ध आहेत आणि आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना वेळ लागला गुंतागुंत असल्यामुळे त्याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये खूप संयम ठेवून आम्हाला ते पुढे जावं लागलं. तर ती एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात घेतली पाहिजे, कारण संयमासाठी आता तुम्ही बघत असाल की खूप धावपळपेक्षा आपण अस्थिर चंचल पण एका बाजूला होत चाललेलो. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगाने मिळते तेव्हा मन पण अस्थिरतेने ती ग्रास्प करायला लागतं. मन पण चंचल होतं आणि कधी कधी असं वाटू शकतं हे की ते किती वेळ मी आता हे करायचं आहे. त्यामुळे थोडंसं संयमाने जर या क्षेत्रामध्ये लोकांनी पाऊल टाकलं तर निश्चितपणे ते खूप क्रेडिटिंग आहे आणि खूप समाधान देणारं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की मगाशी की तुमच्या मनात भीती आहे का, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या विशिष्ट आजाराची मुळापासून माहिती मिळते अगदी जीनपर्यंत तर खूपच तुम्ही आत्मविश्वास तुम्हाला निर्माण होतो की आपण कशाविषयी आपण डील करतोय. आणि तेच जर तुम्ही अर्धवट माहिती असेल तर तुम्ही सतत भीती काळजी शंकाने घेरलेले असता. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारा मार्ग जरी थोडासा संयमाचा खडतर असेल तरी जेव्हा तुम्ही ते मिळवत जाता त्यातनं येणारं समाधान आणि त्यातनं येणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे मदत करत जातो. तर हे मला त्यांना सांगायला म्हणजे आवडेल की त्यांच्याकडून पण आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे, कारण तरुण याच्यामध्ये जे नवीन संशोधन करत आहेत AI वापरून त्याचा वेग वाढवत आहेत त्याच्यातनं मोठ्या पिढ्यांना पण खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे तो ते पण एक कोलॅबरेशनचंच काम आहे तरुणांनी आणि मोठ्यांनी बरोबर करण्यासारखं.
0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जेनेटिक्स आणि एथिक्स याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर ज्या क्लिनिकल जेनेटिसिस्ट आहेत यांच्याशी चर्चा केली. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मॅडमांनी केलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: मी पण आभार मानते की आकाशवाणीने एका वेगळ्या विषयाला आणि ते पण नैतिकता धरून हा तुम्ही विषय घेतला, तर तुमचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.
2: श्रोते, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:25 झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश।

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सौम्या उलाल यांचं गायन, त्यांनी गायलेला राग अहिरभैरव. त्यांना तबल्यावर साथ केली राजेंद्र आंतरकर यांनी. विलंबित गत 1 तालात निवद्य आहे आणि द्रुतगत 3 तालात निवद्य आहे. ऐकूयात सौम्या उलाल यांचं गायन राग अहिरभैरव.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ॲबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची.

0: वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
2: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
2: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: हृदयनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रफिक अहमद यांचं सारंगीवादन. त्यांनी सारंगीवर वाजवलेला राग चारुकेशी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती अजित पाठक यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन

श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता।

श्रोतळ नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

शुद्ध गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी, ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.